0: जवळचा माणूस आहे त्याला आम्ही असं पाहू शकत नाही असं पण असतं, तर त्याविषयी तुम्ही तो गैरसमज कसा दूर करा?
1: ते बरोबर आहे, कारण की लोकांमध्ये ज्यांना कधी ऐकलं नाही आहे कधी बघितलं नाही आहे डायरेक्ट आपण अवयवदानबद्दल बोललो तर मनात भीती असणार की अरे हे केल्यानंतर मग कसं होईल, ऑर्गन्स काढले तर शरीर कसं दिसणार. सो इनफॅक्ट इव्हन जेव्हा आपण ऑर्गन्स डोनेट करतो अवयवदान डोनेट करतात इव्हन हात सुद्धा आपण डोनेट करू शकतो. सो जर हात डोनेट केलं तरी ते परत कृत्रिम हात जोडून लावून एकदम परफेक्ट ओरिजिनल सारखं ते दिसतात.
0: आणि कालावधी काय लागतो म्हणजे किती तासात मिळू शकते परत?
1: सो ह्याच्यामध्ये जास्त वेळ लागत नाही. आपण ऑर्गन्स एकदा रिट्रिव्हल झालं त्याच्यानंतर ते ऑपरेशन मध्ये कसं आपल्याला अर्धा एक तास दोन तास लागतो तेवढाच वेळ लागतो एकदा हे ऑर्गन्स घेतल्यानंतर, कारण की हे सगळं आता एक्सपर्ट डॉक्टर असतात जे करतात. सो ते त्याच्यामध्ये जास्त काही वेळ जात नाही, ते खूप फास्ट होतो. एकदा आपण परवानगी दिली की हो आम्हाला अवयवदान करायचं आहे सो त्याच्यानंतर युजली पुढचे 24 तास मध्ये पूर्ण प्रक्रिया कम्प्लीट होऊन आपण बॉडी जे आहे ते पेशंटच्या नातेवाईकांना परत देतो.
0: बरोबर आहे. तसं आता तुम्ही सांगितलं की रोटो सोटो आणि नोटो अशा दोन समित्या आहेत, तर यांचा समन्वय कसा काय असतो हे काम करताना?
1: सो कसं असतो की आपल्याला महाराष्ट्र राज्यात आपण चार भाग केलेले आहेत, मुंबई पुणे आणि नागपूर. हे प्रत्येक झोनची एक एक ZTCC आहे.
0: अच्छा.
1: सो प्रत्येक रिजन मध्ये ते ZTCC त्या भागात ऑर्गन डोनेशन आणि ऑर्गन एलोकेशनचं काम बघते. पण समजा की एका ZTCC मध्ये डोनेशन आहे पण तिकडे रिसीव्ह करायला कोणी फिट पेशंट नाहीये.
0: अच्छा.
1: आणि मग आपल्याला तिकडनं दुसरे ZTCC ला द्यायचं आहे. सो ती जबाबदारी जी आहे ते सोटोची आहे म्हणजे राज्य समितीची. पण राज्यात जर कोणी रेसिपिएंट नसेल तर ते रिजन मध्ये म्हणजे पश्चिमी भारत मध्ये कुठेही कुठे कोणाला द्यायचं ती जबाबदारी रोटोची आहे. आणि समजा कोण पश्चिम भारतात त्या कोणी नसेल तर ते कोण इंडियामध्ये भारतात देशात कुठे द्यायचं ती जबाबदारी नोटोची आहे. सो असं हे यांची ऑर्गनायझेशन आहे.
0: बरं. आता ह्यात सगळ्यात महत्वाचा असं पार्ट आहे तो म्हणजे जनजागृती, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं. तर हे काम समितीतर्फे कसं काय केलं जातं, काय काय उपक्रम राबवले जातात?
1: सो त्याच्यामध्ये अनेक लेवलवर काम करावं लागतं. एक जनजागृतीमध्ये आम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ते मेनली कॉलेजमध्ये जाऊन NSS कडे जाऊन मग आम्ही पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन ठेवतात, मग आम्ही ठेवतो, मग क्विझ
0: कॉम्पिटिशन ठेवतात
1: नगरपालिकामध्ये. प्रत्येक हॉस्पिटलला आम्ही आता पोस्टर लावलेले आहे. मुंबईमध्ये जेवढे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे ज्यांनी परवानगी दिली तिकडे अवयवदानसाठी आम्ही पोस्टर लावलेले आहे. मग आम्ही पेपर बरोबर एक कॅम्पेन सुद्धा केली आहे ज्याच्यामध्ये गेले 6 महिन्यापासून आम्ही ऑर्गन डोनेशनसाठी प्लेज घेण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यासाठी ते कोड टाकतोय आणि त्याच्यावर स्टोरीज करतोय.
0: फॉर्म भरून घेणं.
1: हा फॉर्म भरून घेणं. ते आता ऑनलाईन प्लेज आपण घेऊ शकतो.
0: अच्छा.
1: सो फक्त तुम्हाला एक ते QR कोड आहे ते स्कॅन करायचं, त्याच्या आपला आधार लिंक OTP येणार, त्याच्यामध्ये एकदम सिम्पल माहिती भरायचं आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट पण मिळेल की तुम्ही प्लेज घेतलेली आहे.
0: अरे
1: आणि मग ते त्याच्या प्रिंटआउट काढून तुम्ही तुमच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवू शकतो आणि शोभा वाढवू शकतो. ते
0: नाही पण सर ही झाली काही सामाजिक संस्था पण आहेत की त्या खूप चांगलं काम करतात अवयवदानाचं, तर त्यांची पण तुम्हाला कशी मदत होते?
1: सो इनफॅक्ट आमची ऑलमोस्ट 20-21 प्रकारची NGOs आहे ज्यांच्यासोबत आम्ही काम करतोय आणि पूर्ण राज्यात गेले 5 वर्षांमध्ये आम्ही 1200 वर ऍक्टिव्हिटीज केली आहे अवयवदान साठी जनजागृती आणायला. सो आम्हाला खूप चांगला सहकार्य मिळतोय NGOsच्या आणि हे गव्हर्नमेंट आणि NGO हे दोघांची युतीमुळे हे आपल्या महाराष्ट्रात राज्यात हे अवयवदानचं खूप पसरलेलं आहे.
0: बरं, ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात काय फरक जाणवतो?
1: सो दान करायची इच्छा सगळ्यांची सेम आहे, असं नाही की ज्याच्यामध्ये जास्त आहे ह्यांच्यामध्ये कमी आहे, सगळ्यांचा भाव समानच आहे. पण काय आहे की ग्रामीण भागात हे सोय नाही आहे की ज्यांची इच्छा आहे ते कसं डोनेट करणार, कारण की हॉस्पिटल्स कमी आहे,
0: डॉक्टरांची
1: कमिटीज जे डोनेशन साठी ब्रेन स्टेम डेथ कमिटी जे मी सांगितलं 4 डॉक्टरांची कमिटी असते तेही सगळ्या ठिकाणी अवेलेबल नाही आहे. NTORC म्हणजे नॉन ट्रान्सप्लांट ऑर्गन रिट्रिव्हल सेंटर, म्हणजे जे हॉस्पिटल जे ट्रान्सप्लांट करत नाही पण डोनेट करण्यासाठी नोंदणी

0: कृत आहे तेही फार कमी आहे. म्हणून ग्रामीण लोकांना चान्स तेवढा मिळत नाही दान करायचा जेवढा अर्बन एरियाज मध्ये मिळतो.
1: बरोबर. पण सर तुम्ही म्हणाला तसं जनजागृती करणं हे खूप मोठं काम आहे खरं समितीचं. तर सर तुम्ही आता ब्रेन डेड झालेले म्हणजे मेंदू मृत झालेल्याविषयी सांगितलं, पण जे मृतावस्थेतच आहेत आता तर त्यांनी कसं करायचं असतं अवयवदान?
0: सो ज्यांची पूर्ण मृत्यू झाली, समजा घरी झाली, सो घरी कोणाची मृत्यू झाली अचानक झाली, सो ते अवयवदान नाही करू शकतो, पण टिश्यू डोनेशन करू शकतात.
1: अच्छा.
0: म्हणजे डोळ्यांचा करू शकतो, त्वचाचा करू शकतो, इवन ट्रॅकिया आणि बाकी टिश्यूज डोनेट करू शकतो. इवन हार्ट ते पूर्ण डोनेट करू शकत नाही, पण जर त्यांची इच्छा असेल तर हार्टचे वाल्व्स आपण डोनेट करू शकतो. सो असं बरेच प्रकारचे आपण डोनेशन करू शकतो.
1: त्यांनी आधी जिवंतपणे फॉर्म भरून ठेवलेला असतो आणि मृत झाल्यानंतर मग आपण त्यांचे हे देऊ शकतो.
0: हे इम्पॉर्टंट आहे की जर आपण फॉर्म भरून ठेवलेला आहे, प्लेज घेऊन ठेवलेली आहे, सर त्याच्या अर्थ हे नाही की आपण डायरेक्ट सगळं करू शकतो.
1: अच्छा.
0: कारण की जेव्हा हे होणार, कोणाची मृत्यू झाली किंवा मेंदू मृत्यू झाली, सर त्यावेळी जे नातेवाईक आहे त्यांची संमती गरजेची आहे. तर त्यांची संमती शिवाय ते आपण पुढचा स्टेप घेऊ शकत नाही.
1: म्हणजे ज्याने फॉर्म भरला आहे त्यांनी आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवलं पाहिजे की माझा जर मृत्यू झाला तर तुम्ही हे दान करा.
0: सो ते फॉर्म तुम्ही सगळ्यांना दाखव फॅमिलीमध्ये, जसे आपण चायवर चर्चा करतो त्या प्रकारे तुम्ही सगळ्यांना सांगून ठेवा की तुमची याची इच्छा आहे आणि तुम्ही ते कुठेतरी लावून ठेवा सगळ्यांना बघण्यासाठी. कारण की ते रेग्युलर रिमाइंड असतात,
1: माहिती पडेल ते.
0: कारण की त्यावेळी हे निर्णय की अवयवदान करायचं की नाही हे तुमच्या नसणार, ते नातेवाईकांच्या असतात.
1: आणि काय होतं, घरात एखाद्याचा मृत्यू झाला की आधीच दुःखी वातावरण असतं आणि मग त्यात असं हे करण्याकडे लोकांना तेवढं लक्ष नसतं, काय सुचत नाही त्यांना ते.
0: एक्झॅक्टली. कारण की एवढं स्ट्रेस आहे, दुःख आहे, अचानक मृत्यू झाली आहे, मेजर लॉस आहे, सो एवढा इमोशनल स्ट्रेस असतो की हे सगळं गोष्ट सुचणार नाही त्यांना. सो त्यावेळी जर रेग्युलर डिस्कशन झालं, आधी भरपूर चर्चा झाली त्याच्यावर, मग आपल्याला माहित असतं. आणि मग त्यावेळी कोणी येऊन विचारतात की तुमची अशी इच्छा आहे का, आपण अवयवदान करू शकतो, आपण टिश्यू डोनेशन करू शकतो, तुम्हाला असं काही करायची इच्छा आहे का. मग त्यावेळी लगेच तुम्हाला आठवण येणार की हो, आमची अशी चर्चा झाली होती 10 वर्षापूर्वी आणि ह्यांनी सांगितलं होतं की माझी इच्छा आहे. ती चर्चा झाली तर ते लगेच आपल्याला इच्छा होणार की हा, ह्यांची इच्छा होती तर आपण ते इच्छा पूर्ण करू.
1: आता ही अशी इच्छा झाली म्हणजे नातेवाईकांनाही वाटलं की आपण करूया, तर मग त्यांनी काय करायचं, काय घरी असेल ते मृत शरीर.
0: सो त्याच्यासाठी आपला हेल्पलाईन नंबर आहे.
1: अच्छा.
0: नोटोची एक फ्री हेल्पलाईन नंबर आहे, टोल फ्री, ते आहे 1800-11-4770. परत एकदा बोलतो, 1800-11-4770. रोटोचे आणि सोटोचे, ZTCCचे आणि बरेच एनजीओचे पण आहे. सो ते आपण नंबरवर कॉल केलं तर ते घरी येऊन टिश्यू डोनेशन करू, डॉक्टर घरी येऊन डोळ्यांच्या स्किनच्या सगळं करू शकतो. आपल्याला हॉस्पिटलला जायची गरज नाही. आणि अवयवदान जे असतात जे मेंदू मृत झाल्यानंतर ते तर हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये तेच असतो. सो तिकडे तर ते डॉक्टरची टीम असते, ते आपल्याला काम
1: करू शकते. सर मग ह्याचं प्रमाण काय, आपल्या राज्यामध्ये किती साधारण लोक अवयवदानाचे फॉर्म भरतात किंवा किती आपल्याला अवयव मिळतात वर्षभरात?
0: सो आपल्याला गेले 1 वर्षापासून आम्ही हे अभियान चालू केलं आहे प्लेज फिलिंगचं, आणि ऑलरेडी 70,000 लोकांनी प्लेज घेतलेली आहे
1: एका वर्षात.
0: सो चांगली गोष्ट आहे. इनफॅक्ट 1 आठवड्यापूर्वीपर्यंत आपण देशात 1 नंबरवर होतो.
1: अरे,
0: पण जर आपण बघायला गेलं की किती डोनेशन्स होतात, सो गेल्या वर्षी आपलं ऑलमोस्ट 170-180 रेंजमध्ये लोकांनी अवयवदान केलेलं आहे.
1: अच्छा.
0: पण आपल्याकडे गरज आहे 9,000 पेशंट आहे ज्यांना वेटिंग आहे. आणि तो 180 डोनेट केला, 400-500 अवयव टोटल मिळाले आपल्याला, पण गरज आहे 9,000. सो गॅप भरपूर आहे. म्हणून अजून भरपूर गरज आहे की आपल्याला जनजागृती व्हायला पाहिजे, लोकांना पुढे यायला पाहिजे आणि ऑर्गन डोनेट करायला पाहिजे.
1: डोळ्यांचं खूप आपण ऐकतो की खूप जणांना डोळे मिळाल्यामुळे त्यांना दृष्टी मिळालेली आहे, तर डोळ्यांचं काही वेगळं असतं का ह्या इतर सगळ्या अवयवांपेक्षा, किंवा डोळे जास्त मिळतात का आपल्याला?
0: सो डोळे जास्त मिळतो, कारण जसं मी सांगितलं की मेंदू मृत्यू फक्त हॉस्पिटलमध्ये आणि आयसीयू मध्ये आणि त्या प्रकारे होऊ शकतो अवयवदान.

0: पण जे डोळे आहे, त्वचा आहे, हे आपण घरी पण कोणाची मृत्यू झाली तरी पण करू शकतो. सो म्हणून डोळे जास्त मिळतात. आणि डोळ्यांसाठी ऑलमोस्ट गेले 20 वर्षापासून जनजागृतीची मोहीम चालू आहे म्हणून लोकांना माहिती आहे. पण अवयवदानासाठी आता हल्ली थोडा इंटरेस्ट वाढलाय आणि आता हल्ली वाढतोय. सो डोळ्यांचं डेफिनेटली जास्त प्रमाण आहे, पण तिकडेही आपल्याला अजून जास्त नंबरची गरज आहे.
1: तर श्रोते हो, दिलखुलास या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण अवयवदानाचं महत्व राज्य अवयवदान समितीचे संचालक डॉक्टर आकाश शुक्ला यांच्याकडून जाणून घेत आहोत. या विषयाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि अवयवदानाची जागरूकता आणखी कशी निर्माण केली पाहिजे याविषयीची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची आहे. म्हणून हाच संवाद आपण पुढच्याही भागात असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी शिबानी जोशी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: प्रसारभारतीच्या व्हॉइस ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी.
2: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झाला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला आकाशवाणी बीड केंद्र. सकाळच्या 7:40 झाले आहेत जाहिरात संदेश.
3: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
3: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
3: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
4: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: हा जाहिरात संदेश आता मी प्रसारित केला.

माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय द्वारा प्रायोजित दिलखुलास मुंबई केंद्रानं प्रसारित केला. आम्ही हा कार्यक्रम सहक्षेपित केला. आकाशवाणी बीड केंद्र. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळं काही क्षण आलेल्या व्यत्ययाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. 7:44 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला सुरेश वाडकर यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं श्रीनिवास खळे यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत. तत्पूर्वी जाहिरात संदेश.
1: अपघातामध्ये डोक्याला किंवा मणक्याला जबर मार लागणे, तसंच ब्रेन ट्यूमर, मेंदूतील रक्तस्राव, मणक्यातील गादी सरकणे, स्पाइन ट्यूमर, हातापायाला मुंग्या येणं, मणक्याचं कॅन्सर,
2: या आणि अशा कित्येक प्रकारच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, तसंच मेंदू आणि मणक्याच्या कित्येक गुंतागुंतीच्या ऑपरेशनचा अनुभव असलेले तज्ञ डॉक्टर अमोल कासवा पूर्णवेळ उपलब्ध.
1: न्यूरॉन प्लस हॉस्पिटल, सारडी नाका, अहमदनगर.

0: श्रीनिवास खळे यांच्या संगीत नियोजनात अरुण दाते यांना आपण ऐकलत राम मोरे यांचे हे गीत रचना प्रेम हे माझे तुझे भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी बेर केंद्र सादर करत आहे. उर्वरित भाग एका प्रायोजित कार्यक्रमानंतर सकाळचे 7:50 झाले. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम गरुड कॅन्सर हॉस्पिटल.
1: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय, आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना?
2: त्याची गरज नाही, नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया, कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात. शिवाय खर्चाची चिंता नाही, शासकीय योजना आहेतच जोडीला.
1: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेरी रोड अहिल्यानगर.
2: नमस्कार श्रोते हो, गरुड कॅन्सर हॉस्पिटल कॅन्सर बरा होऊ शकतो या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. गरुड कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टर पद्मजा गरुड स्त्रियांमध्ये होणाऱ्या कॅन्सर विषयी आपल्याशी बोलतायत. स्त्रियांमध्ये होणारे गर्भाशयाचे कॅन्सर किंवा स्तनाचे कॅन्सर याबद्दलचे लक्षणं त्यावरचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितलेले आहेत. डॉक्टर आता यानंतर मी आपणाला हे विचारतो, व्यतिरिक्त आणखी कोणते कॅन्सर असतात?
3: स्त्रियांमध्ये आपल्याकडे आढळणारे अंडाचा कॅन्सर ज्यामध्ये तोंडाच्या कॅन्सरमध्ये गालाचा आहे, हिरडीचा आहे, नंतर घशाचा आहे, स्वरयंत्र, अन्ननलिकेचा कॅन्सर हे सगळ्याकडे दिसून येतात. आणि ह्याचं प्रमुख कारण आपण पाहिलं तर ते म्हणजे आपल्याकडे तंबाखू असतो,
2: विशेषतः ग्रामीण भागात मिसरी म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हे घातक आहे, वैद्यकीय सल्ला सुद्धा असतो त्यावर लिहिलेला, पण आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू की मिसरी लावणं हे चांगलं नाही,
3: अतिशय घातक असते. आणि त्या दिवसातून 3-4 वेळा ती मिश्री घासतात आणि थोडस त्यांना हे त्यांच्या लक्षात येत नाही, पण आपल्याकडे स्त्रियांमध्ये सुद्धा हे आणि याच्यावर सुद्धा उपचार होऊ शकतो. पण ते स्त्रिया लवकर म्हणजे जिभेवर न दुखणारी जखम आहे किंवा गालामध्ये न दुखणारी जखम आहे तो तिथे गाठ

0: झाली आणि ती जखम झाल्यामुळे मागची दात जो असतो दाढ ती घालायला लागते आणि मग दाताचे डॉक्टर कडे जाऊन त्या म्हणजे तज्ञांकडे पाठवतात आणि मग आपण ह्याला तपास टॉर्च लावून जर तपासलं खेड्यामध्ये सुद्धा डॉक्टरांनी तर काहीतरी वेगळं अनइव्हन सरफेस दिसतोय ब्लिडिंग होते तर आपल्याला बघितल्याबरोबर लक्षात येतं की यांनी आपल्या डॉक्टरांना दाखवलं तर नक्कीच त्याची आपण उकडा काढून तपासणी करून तो कॅन्सर आहे खात्री करून घेता येते आणि हे ऑपरेशन पूर्णपणे करून तो म्हणजे आजार झालेला कॅन्सरचा भाग जिचा हा काढून आपण ऑपरेशन करून पुढे मग लाईट वगैरे किंवा होऊ शकतो पण लवकर जर आल्या नाही तर तो गालाचा किंवा दुसऱ्या तिसऱ्या स्टेजला जातो आणि मग ऑपरेशन होणं अवघड होतं.
1: ग्रामीण भागात राहणाऱ्या स्त्रियांबद्दल बोलत होतो की ते मिश्री लावतात किंवा काय का कॅन्सर होतो इथे काय सांगाल म्हणजे इथे काय कारण.
0: शहरामध्ये आपण फूडचं प्रमाण खूप आहे म्हणजे फास्ट फूड खाल्लं जातं आणि दुसरं म्हणजे व्यायामाचा अभाव जे कष्टाचं काम तर नाहीच आहे की सगळीकडे मिक्सर आहे इतर वॉशिंग मशीन हा जर स्त्रियांनी केला योगासनं व्यायाम बरोबर चालणं तर हा इटी वाढल्यामुळं कॅन्सरच्या ज्या पेशी लवकरच्या स्टेजला आहे तर तो कॅन्सर शरीरच आपल्याला मदत करत असतं तर व्यायामाचा अभाव आणि जंक फूड शहरी भागात सुद्धा आपल्याला कॅन्सर दिसून येतो.
1: या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अतिशय महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे.
2: श्रोते हो आपणाला हे सांगू इच्छितो की शासनाच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेनुसार आता कॅन्सरवर सर्व प्रकारचे उपचार मोफत केले जातात ज्यामध्ये संपूर्णपणे मोफत रुग्णसेवा दिली जाते किंवा आपल्या कॅन्सर रुग्णांना उपचार घ्यावायचे असतील तर नक्कीच गरुड कॅन्सर हॉस्पिटल सावेडी रोड अहिल्यानगर इथं डॉक्टर पद्मजा गरुड तसंच डॉक्टर प्रकाश गरुड आपल्या रुग्णांवर योग्य ते उपचार करतील. त्यांना आपण संपर्क सुद्धा साधू शकता. नंबर असा आहे 0241 232 67 75 0241 232 6775. तेव्हा डॉक्टर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.
3: दादा तात्यांना कॅन्सर सांगितलाय आता पुढच्या ट्रीटमेंट साठी मुंबई पुण्याला न्यावं लागेल ना.
1: त्याची गरज नाही नगरलाच गरुड कॅन्सर हॉस्पिटल मध्ये दाखवूया कारण तिथे अद्ययावत अमेरिकन रेडिओथेरपी सह ऑपरेशन आणि किमोथेरपी सारखे उपचार एकाच ठिकाणी केले जातात शिवाय खर्चाची चिंता नाही शासकीय योजना आहेतच जोडीला.
3: टाटा हॉस्पिटल मुंबई आणि एम्स दिल्ली येथील प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टीम अर्थात गरुड हॉस्पिटल सावेरी रोड अहिल.
4: गरुड कॅन्सर हॉस्पिटल हा प्रायोजित कार्यक्रम होता. आपण ऐकलात हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. सकाळचे 7:55 झाले आहेत. आमच्या महत्वाच्या कार्यक्रमाविषयी आज सकाळी 8:40 आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. लेखक आणि सादरकर्ते योगीराज बच्चे. वेळ परत एकदा सकाळी 8:40 आमच्या कार्यक्रमाविषयी आता आपण ऐकलं भावधारा सुगम संगीत कार्यक्रमात शेवटचं गाणं.

सुधीर फडके यांच्या स्वरात हे गीत मंगेश पाडगावकरांचं, संगीतकार यशवंत देव, भावधारा. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीर केंद्रानं प्रसारित केला. आज सकाळी 8:40 जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे, सादरकर्ते योगीराज बच्चे. आम्ही मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. आकाशवाणीचं हे बीर केंद्र आहे. सकाळचे 8 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, 8:30 राष्ट्रीय बातमीपत्र, 8:40 जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे, मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.

0: Defence Minister Rajnath Singh's meeting with the Sri Lankan President in Colombo is noticed prominently by the dailies. Hindustan Times quotes the Sri Lankan President Anuragkumara Dissanayake as saying, "Won't allow our soil to be used for anti-India activities." Delhi turns into a diplomatic fortress as BRICS leaders arrive, reports the Pioneer. Following the tragic Satyaniketan tragedy in Delhi, the Asian Age writes, Delhi surveys 1,200 PGs, launches big crackdown. In another story, the Asian Age says, BJP to mark Prime Minister's 25 years in service with birthday outreach. And finally, century on, Oxford set to return Naga ancestral remains. Well, the Tribune reports that 39 Naga ancestral skulls, some taken more than a century ago during British colonial rule, are to be brought home from Oxford to Nagaland. And with that, it's back to you, Abhishek.
1: Thank you, Dina. And now, before we end the bulletin, the headlines once again. Union Cabinet approves Railways 8 multi-tracking projects worth over 20,800 crore rupees. Prime Minister Narendra Modi says Cabinet decision will ensure faster passenger movement, stronger connectivity and additional freight capacity. India calls upon BRICS countries to work together to expand opportunities for women entrepreneurs and women-led enterprises in international trade. India ramps up Nepal flood relief with 8th aid flight, specialized tunnel team and forensic experts. IAEA refers Iran to UN Security Council over nuclear non-compliance. IMD issues red alert for heavy rainfall in Odisha today. And in tennis, Ben Shelton and Francis Tiafoe set up an All-American men's single semifinal at the US Open in New York. And with that, we are in the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदतकार्यात वाढ. 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. तसंच 11,000 किलोमीटर लांबीच्या 7 उच्च रहदारीच्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे. यात दिल्ली हावडा, मुंबई हावडा, दिल्ली मुंबई, मुंबई चेन्नई आदी मार्गांचा समावेश आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितलं. या प्रकल्पांचा उद्देश रेल्वे मार्गांची क्षमता वाढवणं, कामकाजाची कार्यक्षमता सुधारणं आणि महत्वाच्या मार्गांवरील वाहतुकीची कोंडी कमी करणं हा आहे. यामुळे जवळपास 2100 गावांना आणि 52 लाख लोकांना फायदा होईल, असंही वैष्णव यांनी सांगितलं. 8 रेल्वे मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांपैकी 10,783 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 3 प्रकल्प पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील 14 जिल्ह्यांमध्ये तर 10,021 कोटी रुपये खर्चाचे इतर 5 प्रकल्प तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांमधल्या 17 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहेत. हे प्रकल्प 2029-30 पर्यंत पूर्ण करण्याचं नियोजन आहे, असंही वैष्णव यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन सेवा पुढील वर्षी सुरू होईल. याचं काम वेगानं सुरू असून सूरत ते वापी या सुरुवातीच्या 100 किलोमीटरच्या टप्प्याचं काम पूर्ण करून तो मार्ग खुला केला जाईल, असंही वैष्णव यांनी यावेळी सांगितलं. मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक जलद होईल, संपर्क व्यवस्था आणि माल वाहतुकीची क्षमता वाढेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाला येत्या 7 ऑक्टोबर रोजी 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीनं येत्या 17 तारखेपासून महिनाभर सेवा संकल्प अभियान राबवण्यात येणार आहे, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली. सेवा संकल्प अभियानाची सुरुवात रक्तदान शिबिरानं

तसंच 7 ऑक्टोबर रोजी ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणारी सेवा ज्योती कलशयात्रा काढली जाईल असंही नवीन यांनी सांगितलं. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजक आणि महिला नेतृत्वाखालील उद्योगांसाठी संधी वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांना एकत्र काम करण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्ली इथं ब्रिक्स WBA महिला नेतृत्व विकास परिषदेत बोलत होते. महिलांच्या मालकीच्या उद्योगांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं, परिषदा, चर्चासत्र आणि व्यावसायिक मंचांवर अधिक सक्रियपणे सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यासाठी कर्ज पुरवठा, बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश तसंच निश्चित व्यावसायिक नियमांची गरज असल्याचंही गोयल यांनी सांगितलं. कृषी आणि वनीकरण क्षेत्रातली 9वी आसियान भारत मंत्रीस्तरीय बैठक काल नवी दिल्लीत पार पडली. या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि फिलिपीन्सचे कृषी सचिव फ्रान्सिस्को पी टीयू लॉरेल सहभागी झाले होते. यावेळी हवामान अनुकूल शेती, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित शेती, मृदा आरोग्य, जल उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी वनीकरण आदी क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्यावर दोन्ही मंत्र्यांनी सहमती दर्शवली. नेपाळमधील भीषण पुराच्या पार्श्वभूमीवर भारतानं नेपाळच्या मदतकार्यात वाढ केली असून 130 टनांहून अधिक मदत साहित्य पोहोचवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कामात मदतीसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 35 टन मदत आणि बचाव साहित्य घेऊन जाणारं 8वं विमान काल काठमांडूमध्ये उतरलं. नेपाळमधील भारतीय दूतावासानं काल ही माहिती दिली. दरम्यान भारताच्या विशेष बोगदा बचाव पथकानं नेपाळी लष्करासोबत चिलीमे आणि लांगटान या जोखमीच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन आहे. आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्याच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृतीसाठी आज देशभरात अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. इराणची कच्च्या तेलाची 5 जहाजं अमेरिकेनं नष्ट केल्यानंतर इराणशी समन्वय न साधता नवीन प्रतिबंधित समुद्री क्षेत्रासह होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादण्याचा इशारा इराणनं दिला आहे. दरम्यान घोषित न केलेल्या ठिकाणांवर आढळलेल्या युरेनियमबाबतच्या चौकशीतल्या इराणच्या असहकारामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था IAEA नं गेल्या 20 वर्षात पहिल्यांदाच हे प्रकरण संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे सोपवलं आहे. आर्थिक गुन्ह्यांसाठी डिजिटल गेमिंग आणि जुगाराच्या प्लॅटफॉर्मचा गैरवापर होत असल्याचं आर्थिक कारवाई कृती दल FATF नं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी विविध देशातली सरकारं, नियामक संस्था आणि व्यावसायिकांना जागतिक पातळीवर सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल कोलंबो इथं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके आणि पंतप्रधान डॉ हरणी अमरा सूर्या यांची भेट घेतली. विकासाच्या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत दोन्ही पक्षांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान श्रीलंकेच्या हवाई दलासाठी L-70 तोफांचं आधुनिकीकरण आणि दोन्ही देशांच्या राष्ट्रीय छात्रसेना आणि राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयांमधल्या सहकार्याबाबत सामंजस्य करार करण्यात आले. ग्रामीण विकास मंत्रालयाअंतर्गत असलेला भूसंसाधन विभाग आज तिसऱ्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशन प्रोग्रामसाठीची मार्गदर्शक तत्व जारी करणार आहे. या योजनेसाठी 565 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये 5 वर्षांचा कृती आराखडा सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अंमलात आणला जाईल. या योजनेअंतर्गत नकाशे, जमिनीच्या मालकीचे तपशील, मालमत्ता नोंदणी आणि न्यायालयीन प्रकरणं परस्पर सुसंगत पद्धतीनं एकत्रित केली जाणार आहेत. इस्माइली मुस्लिम समुदायाचे 50वे परंपरागत इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे अध्यक्ष 5वे प्रिन्स रहीम आगा खान पहिल्या भारत भेटीसाठी नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. प्रिन्स रहीम आगा खान राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल गोव्यातील 6 पदरी पोर्वरीम इलिव्हेटेड कॉरिडॉरचं उद्घाटन केलं. सुमारे 641 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या 5 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या या मार्गावर

असून दररोज 75,000 ते 80,000 वाहनांची ये जा होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सध्याच्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण 60% कमी होईल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. सुधारित पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्थेमुळे गुंतवणूक आकर्षित होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असंही गडकरी यांनी नमूद केलं. अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत अमेरिकेचे बेन शेल्टन आणि 11वा मानांकित फ्रान्सिस टियाफो यांच्यात पुरुष एकेरीची उपांत्य फेरी आज होईल. उद्या होणाऱ्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत गतविजेती आर्यना सबलेंका हिचा सामना तिसऱ्या मानांकित जेसिका पेगुलाशी होईल, तर चौथं मानांकन असलेली कोको गॉफ ही कझाकिस्तानच्या एलेना रायबाकिनासोबत सामना खेळेल. जागतिक तिरंदाजी पॅरा मालिकेच्या तिसऱ्या टप्प्याचा समारोप काल अहमदाबाद इथं झाला. काल शेवटच्या दिवशी पॅरा ऑलिम्पिक चॅम्पियन हरविंदर सिंग आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या शीतल देवी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 2 सुवर्ण आणि 4 कांस्य पदकं जिंकली. या स्पर्धेत 4 सुवर्ण, 3 रौप्य आणि 8 कांस्य पदकांसह भारतानं 15 पदकं मिळवली आहेत. दुबई इथं सुरू असलेल्या 20 षटकांच्या आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. साखळी फेरीतील सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 20,800 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या 8 रेल्वे प्रकल्पांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आंतरराष्ट्रीय व्यापारात महिला उद्योजकांना संधी देण्यासाठी एकत्र काम करण्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं ब्रिक्स देशांना आवाहन. भारताकडून नेपाळच्या मदत कार्यात वाढ, 130 टनांहून अधिक मदत साहित्य रवाना. आणि आशिया चषक महिला क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज पहिला उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आता ऐकूया जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे.
1: आकाशवाणी प्रसारित करीत आहोत जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि सादरकर्ते योगिराज बच्चे.

0: आयुष्याचा रस्ता नेहमीच सरळ असतो असं नाही. कधी वळणावर इतकं दाट धुकं पसरतं की पुढचा रस्ताच दिसेनासा होतो. मन एकाकी पडतं, विचारांचं चक्र थांबत नाही आणि एका क्षणी वाटू लागतं की बस आता मी थकलोय, मी थकलोय.
1: अजून एक प्रयत्न आणि पुन्हा अपयश. 4 वर्ष झाली पुण्यात अभ्यास करतोय, घरच्या शेतात घाम घालून पैसे पाठवतात, शेजार पाजारची विचारतात, काय रे कधी होतोय अधिकारी. मी काय उत्तर देऊ त्यांना? सगळ्या मित्रांची निवड झाली, नोकऱ्या लागल्या, मीच मागे राहिलो. दरवेळी कट ऑफवरून 1-2 मार्क कमी पडतात. माझं आयुष्य निरर्थक आहे. या अपयशापेक्षा आणि घरच्यांच्या अपेक्षांच्या ओझ्यापेक्षा सगळं संपवलेलं काय वाईट. बस झालं आता हे किती दिवस.
2: तीन वर्ष झाली निसर्ग पार पाठ फिरून बसलाय. पेरलेलं उपवत नाही आणि उगवलेलं हाती येत नाही. कालच बँकेची लाल नोटीस दारावर चिटकून गेल्यात. सावकाराची माणसं चित्त फेट

0: वाटल तिथं अपमान करतात, वाटल ते बोलतात. जसं माझं शेत वाढलंय तसं माझं मन पण वाढलंय, पार वाढून गेलंय. पोरीचं लग्न डोक्यावर आहे, पोराच्या कॉलेजची फी भरायची आहे, काय करू आणि कसं करू. सगळी रात्रीची झोप उडाल्या, मला कुठलाच मार्ग दिसत नाही. आता फक्त दिसत्या ती मला विहिरीची वाट, आणि ह्या विहिरीच्या वाटेवर सगळा त्रास एका क्षणात संपवून टाकायचा आहे. पाच झालं नाही जगायचं.
1: समीर आणि महात्मा ही केवळ दोन नावं नाहीत, हे आपल्या समाजातल्या त्या अस्वस्थ मनाचे प्रातिनिधिक आवाज आहेत, जे संकटाच्या दडपणाखाली श्वास गुदमरल्यासारखं अनुभवत आहेत. 10 सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की कोणत्याही समस्येपेक्षा आयुष्य नेहमीच मोठं असतं. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करते तेव्हा तिला तिचं आयुष्य संपवायचं असतं का, की तिला तिच्या वेदनांना संपवायचं असतं? आपण आज या विषयावर उघडपणे बोललं पाहिजे. आज आपल्या सोबतीला आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर मानसी. डॉक्टर मानसी, स्वागत आहे आपलं.
2: धन्यवाद. अगदी बरोबर म्हणालीस. आत्महत्या ही अचानक घेतलेली पायरी मुळीच नसते, ती एका दीर्घ मानसिक प्रवासाची आणि त्रासाची परिणिती असते. नैराश्य, अतिचिंता, अचानक आलेले आर्थिक संकट किंवा नात्यांमधली कटुता यामुळं मेंदूतील रसायनांचं संतुलन बिघडतं. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. जसा शरीराला आजार होतो तसा मनालाही आजार होतो. पण दुर्दैवानं आपल्या समाजात मानसिक आजारांवर बोलणं हे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. हा दृष्टिकोन बदलणं अत्यंत गरजेचं आहे.
1: मग डॉक्टर, जेव्हा एखादी व्यक्ती अशा नैराश्यात असते तेव्हा तिचं वर्तन कसं ओळखावं, आपण तिच्याशी संवाद कसा साधावा?
2: अगदी सोपंय. अशी व्यक्ती अचानक शांत होते, स्वतःला इतरांपासून वेगळं करते. माझं असणं किंवा ना असणं सारखंच आहे अशा गोष्टी बोलते. खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या सवयी बदलतात. हे सगळं आत्महत्येचे धोक्याचे इशारे असतात. अशा वेळी त्या व्यक्तीला तू असं का करतोयस किंवा तू कमजोर आहेस असं टोचून बोलण्याऐवजी तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घेणं हा सर्वात मोठा उपाय असतो. तिला हा विश्वास देणं गरजेचं असतं की काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे.
1: म्हणजे डॉक्टर, उपदेश करण्यापेक्षा फक्त शांतपणे ऐकून घेणं जास्त महत्वाचं आहे?
2: हो, जेव्हा आपण ऐकून घेतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातला ताण अर्धा होतो.
1: समीर, ज्याने एका रात्रीत जगणं संपवण्याचा विचार केला होता तो आज आपल्या समोर उभा आहे. समीर, तुझा हा निराशेकडून आशेकडे जाणारा प्रवास कसा बदलला? त्या रात्री नक्की काय घडलं होतं?
3: त्या रात्री निकाल लागला होता आणि माझं नाव यादीत नव्हतं. मी खोलीचा दरवाजा आतून बंद केला, पंख्याकडे बघत विचार करत होतो की बस आता सगळं संपवायचं. अचानक माझ्या मोबाईलची स्क्रीन चमकली. मित्राचा, राहुलचा फोन होता. मी फोन उचलला नाही, तरी तो परत परत फोन करीत राहिला. शेवटी मी फोन उचलला आणि कोरड्या आवाजात म्हटलं, बोल राहुल.
1: मग राहुल काय म्हणाला?
3: तो म्हणाला, समीर, मी तुझ्या खोलीच्या खाली उभा आहे, दरवाजा उघड, आपण चहा प्यायला जाऊ. मी म्हटलं, मला नाही यायचं. पण तो जबरदस्तीने वर आला. त्याने माझा चेहरा पाहिला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. तो म्हणाला, समीर, तू फार शांत दिसतोयस, काही अडचण आहे का? मला वाटलं मी टाळावा, पण त्याने पुन्हा विचारलं, समीर, तुझ्या डोळ्यातली भीती.

0: मी ओळखू शकतोय, काय झालंय सांग मला.
1: मग त्या एका प्रश्नानं तुझ्यावर काय परिणाम झाला?
0: मी स्वतःला रोखू शकलो नाही ताई, मी त्याच्या मिठीत ढसाढसा रडलो. 4 वर्षाचा साचलेला सगळा राग, भीती, अपयश आणि घरच्यांच्या अपेक्षांचा ताण मी त्याच्या समोर मोकळा केला. त्याने मला जराही जज केलं नाही, तो शांतपणे ऐकत राहिला. मग तो म्हणाला, अरे समीर, अपयश म्हणजे आयुष्याचा शेवट नाही, ही एक परीक्षा होती, आपण एकत्र पर्याय शोधू. दुसऱ्या दिवशी तो मला डॉक्टर मानसीकडे घेऊन गेला. चर्चेनंतर डॉक्टर मानसी मला म्हणाल्या,
2: समीर, अरे प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार येतात. काही वेळा तुमच्या आयुष्यात अशी एखादी अत्यंत तणावपूर्ण आणि अडचणीची परिस्थिती निर्माण होते की जिथून आपल्याला फक्त पळून जावंसं वाटतं. कधी कधी चिंताग्रस्त किंवा निराश असणं हे सामान्य असलं तरी हे लक्षात ठेवा की एखाद्या विशिष्ट परिस्थितीतून सुटका करून घेण्यासाठी आपलं जीवन संपवणं हा काही त्यावरचा उपाय नाही. कधी कधी लोक कठीण भावनिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी दारू किंवा अंमली पदार्थाचा वापर करतात, परंतु यामुळे समस्या सुटण्याऐवजी गुंतागुंतच वाढते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात एका मर्यादेपर्यंत ताण आणि प्रश्न हे असतातच, परंतु ते एका मर्यादेपलीकडे जात असतील आणि त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असेल तर त्याकडे लक्ष देण्याची गरज असते. आपल्या मनात सुरू असलेली खदखद मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकांना सांगण्यात कोणताही कमीपणा नसतो. त्यामुळे समीर, तू खूप नशीबवान आहेस, कारण तुला राहुल सारखा एक जीवाभावाचा मित्र आहे. आणि राहुल, तुझं सुद्धा खूप कौतुक आणि अभिनंदन. केवळ तुझ्या त्या 2 आश्वासक शब्दांनी तू आज तुझ्या मित्राला जीवनाची एक अनमोल भेट दिलीस. असंच मैत्र जपा.
0: मानसोपचाराने आणि मित्राच्या साथीने मला समजलं की स्पर्धा परीक्षा हे माझं आयुष्य नव्हतं, ते फक्त आयुष्याचा एक भाग होता. आज मी दुसऱ्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतोय आणि मी खूप खुश आहे.
3: मनसी मॅडम, विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज कितपत आहे असं तुम्हाला वाटतं?
2: विद्यार्थ्यांचं समुपदेशन हे त्यांच्या मानसिक, भावनिक आणि शैक्षणिक विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्या पिढीच्या तुलनेत आजच्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं जीवन अनेक प्रकारे गुंतागुंतीचं झालं आहे. या स्पर्धेच्या युगात त्यांना वेळोवेळी ताणतणावाला सामोरं जावं लागतं. यामध्ये केवळ शैक्षणिक यशच नाही तर सामाजिक, भावनिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या देखील समाविष्ट असतात. त्यामुळं या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना व्यावसायिक मदतीची गरज भासते, जी समुपदेशनाद्वारे मिळते. समुपदेशक विद्यार्थ्यांना त्यांच्या भावना मोकळेपणानं व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा देतात, तसंच ते विद्यार्थ्यांच्या समस्यांचं मूळ कारण शोधण्यात त्यांना मदत करतात. त्यामुळं विद्यार्थी स्वतःच्या अडचणी अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात. समुपदेशनामुळं विद्यार्थ्यांना त्यांच्यातील चांगल्या गुणांची जाणीव होते, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढून ते अधिक सकारात्मक होतात. याशिवाय समुपदेशक विद्यार्थ्यांना ताणतणाव आणि चिंता हाताळण्यासाठी प्रभावी तंत्र शिकवतात, जसं की श्वास घेण्याचे व्यायाम, मेडिटेशन आणि वेळेचं नियोजन. यामुळं विद्यार्थ्यांच्या वर्तनात आमूलाग्र बदल होतो.
3: माधवा, तुमच्या बाबतीत संवादाची ही किमया कशी घडली? तुम्ही त्या अंधारातून बाहेर कसे आलात?
4: ताई, शेतात म्या बाबळीच्या झाडाखाली एकटाच बसलो होतो. हातात कीटकनाशकाची बाटली होती. डोक्यात फक्त एकच विचार चालला होता की हे प्यायचं आणि मोकळं व्हायचं. इतक्यात गावातला माझा मित्र त्याच्या रानातनं चालला होता. त्यानं बघितलं आणि तो माझ्याकडे धावत आला. त्यानं ती माझ्या हातातली बाटली हिसकून घेतली आणि मला घट्ट मिठी मारली आणि जोरात ओरडला

0: महात्मा काय करतोयस, हेडबीड लागलंय काय तुला?
1: मग तुम्ही काय उत्तर दिलं महात्मा?
0: मी त्याला काय सांगणार ताई, त्याला म्हटलं बळीरामा सोडून दे मला, अरे माझ्या डोसक्यावर एवढं कर्ज आहे आणि सगळं पीक गेलंय, सावकार घरात येऊन रोज अपमान करतोय, मी राहिलो तर पोरीचं लग्न कसं होणार, पोराला कोण शिकवणार, मी गेलो तर माझ्या इम्याचं पैक मिळतील माझ्या घराला, तर बळीरामानं माझ्या दोन्ही कालावर हात ठेवला आणि मला विचारलं महात्मा तू केलास तर तुझ्या विम्याच्या पैशाचं काय करायचं, तू नसशील तुझी पोरं पोरकी होतील की, तुझी बायको जन्मभर रडल, कर्जापेक्षा तुझी साथ लय महत्वाची आहे भावा, तू जगलास तर त्यांना त्या पैक्याचा उपयोग होईल।
1: मग बळीरामाच्या त्या शब्दांनी तुमच्या मनात काय बदल घडवला?
0: ताई माझं डोळं लक्क उघडलं बघा, मला तो तसाच धरून बँकेत घेऊन गेला, बँकेच्या साहेबांना आमची परिस्थिती समजावून सांगितली, कर्जाचं पुनर्गठन केलं, बळीरामानं मला शासनाच्या नव्या योजनांची पण माहिती दिली, माझ्या घरानं मला मिठी मारली बघा त्यावेळा, माझ्या घरातली मला म्हणालीत चटणी भाकर खाऊ पण सोबत राहू, ताई माझ्या शेतात आता आधुनिक पद्धतीनं भाजीपाला पिकवतोय मी, संकटाशी दोन हात केल्यात, लोक किती जरी म्हणतात की मार्ग निघत नाही पण मार्ग निघतोच ताई, आज माझं शेत पुन्हा हिरवं होतंय आणि माझं मन पण।
1: पाहिलं, एक राहुल आणि एक बळीराम जर आपल्या आसपास असेल किंवा आपण स्वतः कोणासाठी राहुल किंवा बळीराम बनलो तर किती आयुष्य वाचू शकतात? फक्त एका संवादाने दोन जीवन बदलले, मनाचे दरवाजे उघडले की आशेचा प्रकाश आत येतोच। मानसी मॅडम, आपल्याकडे मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेणं किंवा त्यांच्याकडे जाणं या सगळ्या गोष्टीकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं, तर तुम्ही काय सांगाल याबद्दल?
2: हो, आपण जाणताच की चेंजिंग द नरेटिव ऑन सोसायटी ही या वर्षीच्या जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाची संकल्पना आहे। आता याचा शब्दशः अर्थ पाहायचा झाला तर आत्महत्येचे वर्णन बदला, म्हणजेच आत्महत्या किंवा मानसिक आजाराबद्दलच्या नकारात्मक विचारांना बदलून संवादाचा आणि मदतीचा नवा दृष्टिकोन निर्माण करा। तुम्हाला नक्की कोणत्या प्रकारचा आणि किती तीव्रतेचा मानसिक आजार आहे हे फक्त मानसोपचार तज्ज्ञांनाच कळू शकतं आणि मानसोपचार तज्ज्ञांकडं जी मंडळी उपचारासाठी जातात ती वेडी असतात असा सार्वत्रिक समज आपल्याकडे दिसून येतो। परंतु फक्त वेळ लागणे एवढंच नाही तर इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक समस्या आणि आजार माणसाला असू शकतात आणि वेळीच समुपदेशकांकडे किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे आपण गेलो तर हे आजार पूर्णपणे बरे होतात। बरेचदा चित्रपटातून दाखवल्या गेलेल्या अतिरंजित उपचारांमुळे जसं की शॉक ट्रीटमेंट असेल त्यामुळे एक प्रकारची वाईट प्रतिमा जनसामान्यांमध्ये तयार होते, त्यामुळं मग मानसोपचार तज्ञाकडे जाणं म्हणजे फक्त शॉक ट्रीटमेंट घेणं असा गैरसमज बळावलेला दिसतो, किंवा तुझं दुखणं मानसिक आहे असं एखाद्यानं लेबल लावलं की आपल्याला धक्का बसतो। परंतु जेव्हा उच्च रक्तदाब, मधुमेह यासारख्या आणि इतर लहान सहान शारीरिक व्याधींसाठी आपण डॉक्टरांची ट्रीटमेंट घेतो तेव्हा आपल्याला त्यात काहीच वावगं वाटत नाही, मग जसं शरीराला आजार होऊ शकतात तर मनाला होणार नाहीत का? तर नक्कीच होतात आणि मग त्यामुळेच आपल्याला समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन आजाराचं निदान करून घेणं आणि गरज पडली तरच औषधोपचार घेणं ही इतकी साधी प्रोसिजर आहे, त्यामुळं मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणं म्हणजे वेळ लागणं हा 100% गैरसमज असून असा विचार करणारी मंडळीच वेडी आहेत असं आपण म्हणू शकतो। आणि शेवटी आपण सर्वांनीच एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की धिस टू शाल पास, परिस्थिती ही काय

0: कायम बदलत असते.
1: शब्दांमध्ये जगण्याची ताकद असते. जर तुमच्या मनात किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाच्या मनात असा विचार येत असेल तर निसंकोचपणे कोणाशी तरी बोला, तुमच्या भावना व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आहात. कठीण काळात स्वतःला सावरून बघ. रात्र संपल्यानंतर उजाडणारा तो सूर्य बघ. समस्या तात्पुरत्या असतात दोस्ता, तू फक्त विश्वासाने पाऊल पुढे टाकून बघ. शासनाने अनेक स्वयंसेवी संस्थांनी मानसिक स्वास्थ्यासाठी मोफत हेल्पलाईन सुरू केल्या आहेत. टेलिमानस सारख्या 24 तास उपलब्ध असणाऱ्या राष्ट्रीय हेल्पलाईन 1-4-4-1-6 किंवा 1-800-89-1-4-4-1-6 वापर करा. तज्ञांचं मार्गदर्शन घ्या. चला, आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण एक संकल्प करूया. आपण एकमेकांशी मनापासून संवाद साधू. कुणी मनातलं सांगत असेल तर ते सहानुभूतीने ऐकून घेऊ आणि आपल्या प्रियजनांना अंधारात कधीही एकटं सोडणार नाही, कारण प्रत्येक जीवन मौल्यवान आहे आणि प्रत्येक काळ्या रात्रीनंतर एक नवी सुंदर पहाट ठरलेली असते.
2: आताच आपण जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत, उमेद अंधाराकडून प्रकाशाकडे. लेखन सुखदेव साळुंके. निवेदन सुप्रभा जोशी. सहभाग समीर ओंकार धवन. महात्मा योगीराज बच्चे आणि डॉक्टर मानसी अपर्णा खोपटीकर. निर्मिती सहाय्य अपर्णा खोपटीकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते योगीराज बच्चे. ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती.
3: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोतो, विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता. हे सर्व कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आले. आम्ही आपल्याशी बोलतोय आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून FM 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम एक ही फिल्म. आणि एक ही फिल्म या आजच्या कार्यक्रमात आम्ही निवडलाय

स्वागत आजच्या एके फिल्म कार्यक्रमात. आज एके फिल्म कार्यक्रमासाठी चित्रपट दिल है तुम्हारा. सन 2002 मध्ये प्रदर्शित लोकप्रिय बॉलिवूड रोमॅन्टिक चित्रपट. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक कुंदन शाह यांनी केलेलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी ठरला असला तरी यातील गाणी आणि कलाकारांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अविस्मरणीय असा हा अभिनय.

कुमार सानू, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरात हे गीत आता आपण ऐकलं. आज एके फिल्म कार्यक्रमासाठी आम्ही चित्रपट निवडला दिल है तुम्हारा. या चित्रपटात अभिनेत्री प्रीती झिंटा शालूच्या भूमिकेत आहे. महिमा चौधरी निम्मीच्या भूमिकेत, अर्जुन रामपाल, देव खन्ना, जिम्मी शेरगिल, समीर, रेखा, सरिताजी आणि सचिन खेडेकर शेखर अर्थात शालूचे वडील अशा भूमिका या कलाकारांनी या चित्रपटात केल्यात. चित्रपटाचं थोडक्यात कथानक असं आहे. चित्रपटाची कथा कौटुंबिक नातेसंबंध, आईचं प्रेम आणि त्यागावर आधारित आहे. शालू प्रीती झिंटा एक आनंदी आणि बिनधास्त मुलगी आहे, जी तिची आई सरिता, अभिनेत्री रेखा आणि बहीण निम्मी महिमा चौधरी यांच्यासोबत राहते. शालूला माहीत नसतं की ती सरिताची सख्खी मुलगी नाही तर तिच्या सौतीची मुलगी आहे. वडिलांच्या निधनानंतर सरिता तिचा सांभाळ करते, पण मनात राग असल्यानं ती शालूचा तिरस्कार करते आणि केवळ निम्मीवरच प्रेम करते. शालू मात्र नेहमी आपल्या आईच्या प्रेमासाठी तरसत असते.

0: आज एके फिल्म कार्यक्रमात दिल है तुम्हारा चित्रपटातली गाणी, एक अल्पविराम
1: झाली सोय कशाची?
2: बँकेच्या फीची
1: बघू.

0: 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
1: आरबीआय म्हणते
0: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: कॉलेज कॅम्पस
3: चला गँगच वेगळी होती.

कॉलेज अख्ख कैम्पस तरुणाई सहित त्यांच्या जल्लोषासह आकाशवाणी बीड च्या कॉलेज कैम्पस या कार्यक्रमात तरुणाईच्या आवडी निवडी करिअरच्या दिशा करिअरच्या संधी सध्याची आव्हानं नंतर येणारी आव्हानं आणि आपली तयारी अशा सगळ्या विषयांवर गप्पा चर्चा आणि मार्गदर्शन आपल्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात तेव्हा अवश्य ऐका कॉलेज कॅम्पस दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून.

स्वागत मंडळी परत एकदा एके फिल्म कार्यक्रमासाठी आणि खास आपण एन्जॉय करताय आजच्या कार्यक्रमात दिल है तुम्हाला चित्रपटातले गाणे. काय गुरुवार म्हटलं की आपण एके फिल्म कार्यक्रमाची आवर्जून वाट पाहत असता आणि आम्ही सुद्धा सज्ज असतो आपल्यासाठी सुपर असा चित्रपट निवडण्यासाठी. तेव्हा आजच्या चित्रपटातली गाणी कशी वाटतायत अवश्य ऐका आणि एन्जॉय करा. तर आपण कथानक ऐकत होतो मंडळी. शालू नेहमी तिच्या आईच्या प्रेमासाठी असुसलेली असते. पुढे कथेत देव अर्जुन रामपाल नावाच्या मुलाची एंट्री होते. नकळत शालू आणि निम्मी या दोघी बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडतात. जेव्हा शालूला समजतं ना की ही तिची बहीण निम्मी देखील देववर प्रेम करते तेव्हा ती आपल्या बहिणीसाठी आणि आईच्या आनंदासाठी स्वतःच्या प्रेमाचा त्याग करण्याचा निर्णय घेते. शेवटी काय होतं कौटुंबिक रहस्य उघड होतात आणि आईला शालूच्या त्यागाची जाणीव देखील होते आणि मग पुढं कथेला शेवटच्या टप्प्यातलं वळण मिळतं. असा हा दिल है तुम्हारा हा चित्रपट.

सोनू निगम अलका याज्ञिक आणि सहगायकांना आता आपण ऐकलात. आज दिल है तुम्हारा चित्रपटातली गाणी खास एक ही फिल्म कार्यक्रमासाठी. या चित्रपटाचं संगीत नदीम श्रवण यांनी दिलेलं आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू अशी की नदीम श्रवण यांचं संगीत आणि या चित्रपटातली सर्वच गाणी प्रचंड गाजली.

शान आणि कविता कृष्णमूर्ती यांना आता आपण ऐकलात. या चित्रपटाची ठळक वैशिष्ट्य अशी की या चित्रपटासाठी प्रीती झिंटा यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अनेक पुरस्कारांसाठी नामांकन त्यांना मिळालं. हा चित्रपट कौटुंबिक संदेश देतो. दिल है तुम्हारा हा चित्रपट त्याग, बहिणी बहिणीचं प्रेम आणि कौटुंबिक नात्यांमधील गुंतागुंत सुंदररित्या मांडतो. आज एकी फिल्म कार्यक्रमात दिल है तुम्हारा चित्रपटातली गाणी समीर यांची ही गाणी आहेत, तर नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केली आहेत. आणि आता जाता जाता शीर्षक गीत

उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांच्या स्वरात जाता जाता शीर्षक गीत आता आपण ऐकलं. आज एक ही फिल्म कार्यक्रमासाठी चित्रपट दिल है तुम्हारा समीर यांची गाणी संगीतबद्ध केली नदीम श्रवण यांनी. एक ही फिल्म हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बेर केंद्रानं प्रसारित केला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: अहोराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास। आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास। आपण ऐकताय आकाशवाणी बीड केंद्र 102.9 MHz न्यूज ऑन AIR ॲपवर। प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 10:30 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम कॉलेज कॅम्पस। आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यकारी निरीक्षक या पदासाठी निवड झाल्याबद्दल रसिका सुरेश ठाकूर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आम्ही आता प्रसारित करत आहोत। कार्यक्रमाचं निवेदन सुप्रभा जोशी यांनी केलंय, सादर करते योगीराज बच्चे। कॉलेज कॅम्पस।
1: कॉलेज कॅम्पस। हॅलो फ्रेंड्स, कॉलेज कॅम्पसच्या आजच्या या भागामध्ये मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपल्या या कार्यक्रमात एक आपली अशी मैत्रीण जिने विपरीत परिस्थितीत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात MPSC परीक्षेत राज्यातून 5वा क्रमांक पटकावलेला आहे आणि राज्य कर निरीक्षक अर्थात STI म्हणून तिची निवड झालेली आहे आणि ती मैत्रीण आहे आपल्या बीड जिल्ह्यातील माजलगावची रसिका सुरेश ठाकूर। चला तर तिला विचारूया, हे यश तिने कसं मिळवलं, स्पर्धा परीक्षेला ती कशी सामोरं गेली, काय आव्हानं होती, चला विचारूया। रसिका, आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप खूप खूप खूप अभिनंदन आणि हातात रिझल्ट आला, काय ते क्षण होते, काय सांगशील?
2: संध्याकाळी 5:15 दरम्यान आमची जनरल मेरिट लिस्ट आणि रिकमेंडेशन लिस्ट दोन्ही पण एका मिनिटाच्या फरकाने आल्या। त्यावेळी मी आणि माझी मैत्रीण आम्ही चहा घेत होतो आणि रिझल्ट आल्यानंतर माझ्या माजलगावमध्ये असणाऱ्या एका मैत्रिणीचा फोन आला आणि तिने सांगितलं की तुझं सिलेक्शन झालं आहे आणि तुझा 5th आहेस तू रँकमध्ये। म्हणजे 7 जागा होत्या, त्यापैकी 5वं सीट तुला मिळालेलं आहे। मला तर पहिल्यांदा खरंच वाटत नव्हतं, कारण ऑब्व्हियसली 4 वर्षां मी ह्या क्षणाची वाट पाहिली होती। म्हणून तर माझ्या मैत्रिणीने मी आम्ही दोघींनी पण पुन्हा पुन्हा नाव चेक केलं, मग बाकीच्या मैत्रिणी आल्या, कॉंग्रॅच्युलेट केलं, तरी पण मी 2-3 दिवस पुन्हा पुन्हा माझं नाव लिस्टमध्ये चेक करत होते की आहे का मीच आहे का। आणि छान वाटलं, आई वडिलांनी एवढे दिवस ज्या विश्वासाने मला पाठबळ दिलं त्याचं कुठेतरी मी सार्थक करू शकले असं वाटलं। माझ्या घरच्या अपेक्षा, माझी आजी, आमच्या घरातील सर्वात मोठी मेंबर आणि सर्वात लहान म्हणजे माझी बहीण, ह्या दोघी पण माझ्याकडे खूप आसलवण होत्या। त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं पूर्ण जर्नीमध्ये, कारण आजीचं माझं वय आता 80+ आहे, तरी पण ती समजून घेत होती की हो, ही करते काहीतरी चांगलं करते, तर तिच्यासाठी फार आनंदाचा क्षण होता हा। तर छान वाटलं, पूर्ण प्रवास डोळ्यासमोरून गेला आणि कुठेतरी एक पॉझिटिव्ह पूर्णविराम मिळाला असं वाटलं।
1: खरंच आहे हा आनंदाचा क्षण, जेव्हा आपल्या वाट्याला येतो त्यामागची जी मेहनत असते त्याबद्दल सुद्धा मला ऐकायला फार आवडेल, कारण इतकं सोपं नाही आहे, लाखो विद्यार्थ्यांमधनं आपण इतकं पुढे

0: येणं आणि जेव्हा तू या स्पर्धेत उतरायचा निर्णय घेतलास तो प्रवास कसा होता?
1: माझं ग्रॅज्युएशन मी BSc मधनं पूर्ण केलं, सरस्वती भुवन विज्ञान महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर इथून पूर्ण केलं. 2020-21 शैक्षणिक वर्षामध्ये मला डिग्री मिळाली, त्यावर्षी मी ग्रॅज्युएट झाले. आणि MPSC ची परीक्षा देण्यासाठी ही शैक्षणिक अर्हता ही पदवी आहे, त्यानंतरच मी अटेम्प्ट देऊ शकले. 2021 मी अभ्यास केला, 2022 पहिली पूर्वपरीक्षा दिली, पूर्वपरीक्षा क्लिअर झाले, मुख्य परीक्षा दिली, पण त्यावेळी माझे प्रयत्न थोडेसे कमी पडले, मला इंटरव्ह्यूचा कॉल आला नाही. 2023 FDA डिपार्टमेंट अंतर्गत फूड अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशन अंतर्गत फूड सेफ्टी ऑफिसर्स या पदाची जाहिरात निघाली होती, त्यासाठी प्रयत्न केला, प्री झाली, मेस झाली, इंटरव्ह्यूचा कॉल आला, इंटरव्ह्यू पण छान गेला, पण फायनल सिलेक्शन झालं नाही. 2024 राज्यसेवा आणि कंबाईन दोन्हीच्या पण मुख्य परीक्षेला होते, परत इंटरव्ह्यूचा कॉल आला, फायनल सिलेक्शन नाही झालं. मग राज्यसेवा 2025 राज्यसेवेचा सिलेबस बदलला, ऑब्जेक्टिव्हवरून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे शिफ्ट झालं, म्हणून मग मी पूर्णतः फोकस हा कंबाईनवरती करायचं ठरवलं, कारण अभ्यास होता आणि आता पोस्ट मिळावी चटकन असं वाटत होतं, म्हणून मग मी कंबाईनचा अभ्यास केला. आणि आता 2025 ह्या जाहिरातीमध्ये मला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर GST डिपार्टमेंट अंतर्गत Class 2 वर्ग 2 पद आता मला मिळालेलं आहे.
0: किती छान हा प्रवास, तसा शब्दात सांगताना 2 संपला, पण तो किती खडतर असणार आहे किंवा असेल याची पूर्ण कल्पना आहे. तू मला आता तुझ्या डिग्रीपासूनचं सांगितलंस की इथे, पण त्याच्या आधीचं जे प्राथमिक शालेय शिक्षण तुझं कुठे झालं, कारण ते फार महत्वाचं आहे. का आपल्या एक मनात असतं की चांगल्या मोठ्या शहरात वाढलेली मुलंच काहीतरी असं यश संपादन करू शकतात, आपल्यासारख्या तालुका प्लेसमध्ये शिकलेली किंवा असं छोट्या शहरात शिकलेली त्यांना किती भविष्य असतं, थोडं साशंकता किंवा एक न्यूनगंड असंही असतं त्याच्यामध्ये, तर याबद्दल तू काय सांगशील?
1: माझं प्राथमिक शिक्षण हे सिद्धेश्वर शैक्षणिक संकुल माजलगाव इथे पूर्ण झालं. आणि मी खरंच खूप नशिबान आहे की माझी शाळा ही विद्यार्थ्यांवर पूर्णतः मेहनत घेणारी शाळा आहे. तालुक्याला जरी असेल तरीही शैक्षणिक सिलॅबसच्या सोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणविकास कसा होईल या दृष्टीने आमच्या शाळा आमच्यावर एफर्ट्स घ्यायची. आणि त्याचवेळी माझे आजोबा स्वर्गीय, आता ते हयात नाही आहेत, शामराव देशमुख, ते शाळेमध्ये शिक्षक होते, नंतर मुख्याध्यापक होते, गणित विषय शिकवायचे, त्यांनी माझा पर्सनली अभ्यास घ्यायचे. मला सगळ्या गणिताच्या बेसिक कन्सेप्ट, शाळेमध्ये कुठलीही भाषणाची स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, तर ते माझ्याकडून पूर्ण तयारी करून घ्यायचे. त्यामुळे तेवढा एक बेसिक कॉन्फिडन्स बिल्ड झाला. आणि शाळेत असताना सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा मी 3-4 असताना स्कॉलरशिप वगैरे देत होते, तर तिथे पण पॉझिटिव्ह रिझल्ट दिसल्यामुळे एक वाटायचं की ठीक आहे करू आपण. आणि नंतर जसं मी पहिल्यांदा पण सांगितलं की पहिली पूर्वपरीक्षा दिल्यानंतर मी मेन्ससाठी क्वालिफाय झाले होते, त्या अटेम्प्टला मला सुरुवातीला वाटत होतं की होईल का आपलं, तसं तुम्ही आता म्हणालात की छोट्या शहरातून वगैरे, पण एकदा मुख्य परीक्षेला बसल्यानंतर मला लक्षात आलं की इथे इक्वल प्लेइंग फील्ड आहे, भलेही तुम्ही वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून असा, पण ज्या दिवशी तुम्ही MPSC ची तयारी चालू करता तिथून पुढे तुम्हाला सर्वप्रथम तर स्वतःला शून्य करून घ्यावं लागतं. तुमचे सगळे पूर्वग्रह, मग ते पॉझिटिव्ह असोत, निगेटिव्ह असोत किंवा न्यूनगंड, ह्या दोन्ही आधारावर तुम्हाला शून्य करून घ्यावं लागतं स्वतः.
0: आणि ओव्हर कॉन्फिडन्स सुद्धा,
1: सगळंच सगळंच. ज्यावेळी तुम्ही पूर्ण सरेंडर करणार आणि फक्त एम्बाइब करणार गोष्टी ज्या तुम्हाला टिकून ठेवण्यासाठी उपयोगाच्या आहेत, मग म्हणजे कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही, तो कॉन्फिडन्स येतो तिथून पुढे. मग ठीक आहे ना, असू द्यात ना मोठ्या शहरातली मुलं, सिलेबस सगळ्यांसाठी सेमच आहे ना. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं हे होतं की माझ्या आईवडिलांनी साधारण बेताची परिस्थिती असताना सुद्धा मला शिकवलं, मला त्यांनी तिथं ठेवलं, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती.
0: खरंच
1: पहिल्यांदा मी छत्रपती संभाजीनगरमधनं पहिला अटेम्प्ट दिला, नंतर मी मेन्सच्या तयारीसाठी पुण्यात गेले आणि 3 पुढचे मी पुण्यातून अटेम्प्ट दिला, त्यामुळे त्यांनी मला तिथं ठेवलं हीच मोठी गोष्ट होती.
0: आई वडिलांनी दाखवलेला हा विश्वास आणि त्या विश्वासावर खरं उतरून आपण रात्रंदिवस केलेली ही मेहनत, आज इतकं छान एक फळ त्याचं पुढे या रूपात आलेलं आहे, आई वडिलांसाठी खूप अभिमानाचाच क्षण. घरी कोण कोण असतं तुझ्या?
1: माझ्या घरी सध्या माझी आजी, आई, वडील, माझी लहान बहीण आणि मी, असं आमचं 5 कुटुंब आहे.
0: मला हे जाणून घ्यायचं की तू 10वीपर्यंतचं तुझ्या शिक्षणाच्या बाबतीत कशी होतीस, कारण आपल्याकडे टक्के हा फार महत्वाचा विषय असतो, अगदी आपल्या घरच्यांपेक्षा समाजाचा फारच अगदी महत्वाचा विषय की पोरीला किती टक्के.

0: ती किती हुशार आहे, मग आता एवढेच पडले का, मग आता जाऊ द्या, पुढचं कशाला पाठवता इकडे या किंवा असं कशाला. तुझ्या बाबतीत काही आठवते का असे किस्से, किंवा तुझं कसं होतंय शिक्षणाच्या बाबतीत, काय सांगशील?
1: तसं पहिल्यापासून डिसिप्लिन्ड होता आणि दहावीला पण मला 94% होते, त्यामुळे मी होते मेरिटोरियस स्टुडंट. 34 स्कॉलरशिप पण मिळाली होती. 8वीला NMMS नॅशनल मीन्स मेरिट स्कॉलरशिप म्हणून एक परीक्षा व्हायची, त्यामध्ये पण मी शिष्यवृत्ती धारक होते. त्यामुळे घरच्यांना एवढा तर कॉन्फिडन्स होता की मी डिसिप्लिन्ड होते बाबा अभ्यासामध्ये. म्हणजे मला सांगितलंय सरांनी मॅडमनी हे करायचंय, आजोबा सांगतायत, आई सांगते तर करायचं. त्यामुळे मध्ये मार्क्स येत गेले, तेव्हा मला एवढी मोठी स्पर्धा असते माहितीच नव्हतं. फक्त माझी पूर्ण श्रद्धा शिक्षकांवरती, आई वडिलांवरती, सांगतायत करायचं बस. आणि होते रिझल्ट, तशी बऱ्यापैकी होते अभ्यासात, त्यामुळे पुढे पण सोपं गेलं मला.
0: अगदीच ह्या डिसिप्लिनचा अर्थ तुला या स्पर्धा परीक्षेमध्ये खूप फायदा झाला असेल. त्याच्यावरच मी आता येणार होते पुढचा प्रश्न, की जेव्हा स्पर्धा परीक्षेचं अभ्यासाचं नियोजन करायचं असतं, तर तुझं पर्सनल कसं नियोजन होतं या बाबतीत, तुझी काय पद्धती होती?
1: इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ डिसिप्लिन, कारण तुमच्यावरती रेग्युलेट ऑथॉरिटी कोणी नाहीये. जसं घरी असताना आपल्यावरती चेक असतो टीचर्स, आई वडिलांचा, तसं इथे कोणीही नसतं. स्वयंशिस्त लावणे ही फार मोठी गोष्ट आहे. तर हा पहिला टप्पा असतो. दुसरी गोष्ट म्हणजे इथे अभ्यास करताना 10 ते 12 तासांचं तुमचं डेलीचं शेड्यूल असतं अभ्यासाचं. तेवढा वेळ शरीर आणि मनाला ताकदीनं कॉन्सन्ट्रेट ठेवणं हे दुसरं चॅलेंज आहे इथे. त्यामध्ये मी माझं सांगायचं झालं तर मी 6-6:15 दरम्यान रोज सकाळी उठायचे. त्यानंतर मी रोज सकाळी 12 सूर्यनमस्कार आणि 5-10 मिनिटं प्राणायाम असं करून मग मी लायब्ररीत जायचे. 6:30-7:30 मी लायब्ररीत पोहोचायचे. त्यानंतर 8:30 माझा फर्स्ट स्लॉट असायचा, तेव्हा चालू घडामोडी वाचायचे. नंतर मग 15-20 मिनिटं चहा आणि माझी लायब्ररीतलीच मैत्रीण, आम्ही सोबत अभ्यास करायचो, आम्ही दोघी जायचो. मग परत 12:30 आमचा सेकंड स्लॉट. मग 12:30 ते 1 लंच ब्रेक. मग परत 3 कंटिन्यू अभ्यास. 3 ते 3:20 आम्ही एक फक्त डोळे झाकून, कारण डोळ्यांना खूप त्रास होतो. आपण कंटिन्यू वाचत असतो, लेक्चर पाहत असू तर स्क्रीन टाईम आपला वाढतो आणि छोटी छोटी अक्षरे वाचून, म्हणजे मी तर जेव्हा सुरुवात केली होती अभ्यासाला तेव्हा मला चष्मा नव्हता. नंतर मला लागला पहिल्यांदा अटेम्प्टला 0.5 आणि आता नंबर बराच वाढलाय, तर डोळ्यांवरती ताण येतो. म्हणून 1-20 डोळे झाकून थंड पाणी मारून बसायचो. परत 5:20 टी ब्रेक. परत 8:30, परत 9 डिनर आणि परत रात्री 10:30-11 आम्ही बसायचो. जेव्हा मुख्य परीक्षा असायची तेव्हा 1 महिना आधी थोडंसं टाइम स्ट्रेच करायचो, कारण माझी अभ्यासिका जवळ होती माझ्या रूम पासून आणि सगळ्याच मुली तिथे बसायच्या, त्यामुळे मग असं 10-12 तासांचं शेड्यूल आम्ही बनवायचो.
0: म्हणजे मला काय लक्षात आलं तुझ्या या पद्धतीवरून, बरेच विद्यार्थ्यांचा रात्रीची बैठकीची अभ्यासाची पद्धत असते, पण तुझी निक्षून मला दिवसभराची प्लॅनिंग फार आवडली ती, कारण रात्रीची पूर्ण झोप होणं रात्रीचीच, कारण आपल्याकडे असं पण आहे की रात्री 11 बसून पहाटे 4-5 अभ्यास करणं, मग उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं, याच्या नंतर जे शरीरावर दुष्परिणाम जाणवतात तर ते फार वेगळे असतात. तुझी शिस्त जी तू म्हटलीस की नाही मी या शिस्तीत अभ्यास केलाय, एरवीची दिनचर्या दिवसाची महत्वाची असते, त्याला अनुषंगून तू ते पूर्ण अखलच नियोजन अभ्यासाचं, ते खूप छान. बरं, तुझे आवडते विषय कुठले? हा विषय मला आवडत नव्हता तरी मी जिद्दीने केलाय, तो विषय कुठला?
1: ऍक्च्युली अभ्यासाला सुरुवात जेव्हा मी केली त्यावेळी पूर्ण सिलेबसमधला माहितीतले विषय तर मला इतिहास आणि भूगोल हे होते. माहिती नसणारे विषय म्हणजे राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र, पॉलिटिकल सायन्स आणि इकॉनॉमिक्स. कारण जसं की मी सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन BSC झालेलं आहे, त्यामुळे ह्या विषय मला माहीत नव्हते. तर इतिहास भूगोल मला फार आवडायचं वाचायला, कारण मला महाराष्ट्र समजून घेताना, भारत समजून घेताना, कुठे क्लायमॅटिक झोन कसे आहेत, तिथे कुठले प्राणी पक्षी आहेत, झाडांचे कुठले प्रकार आहेत, नद्या कोणत्या आहेत, हे मला जाणून घ्यायला आवडतं. त्यामुळे मला भूगोल विषय फार आवडायचा. आणि चॅलेंजिंग म्हटलं तर मला इकॉनॉमिक्स सगळ्यात जास्त चॅलेंजिंग वाटायचं, कारण ते कन्सेप्च्युअल आहे आणि कन्सेप्ट समजून घ्यायला वेळ लागतो. सुरुवातीला तर मला म्हणजे अक्षरशः रडूच यायचं की बाबा आपल्याला जर एवढं टफ जात आहे कसं आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार इकॉनॉमिक्सचा. पण मग तिथे थोडंसं मला जास्त प्रयत्न करावे लागले, मग मला इकॉनॉमिक्स आवडायला लागलं आणि पॉलिटिकल सायन्स हे सेकंड

0: क्लॅरिटी टफनेसच्या बाबतीमध्ये. अच्छा. कारण ॲक्च्युअल पॉलिटिकल स्ट्रक्चर आपल्या देशाचं कसं चालतं, राज्यांचं कसं चालतं, संविधानामध्ये काय नियम लिहिलेले आहेत हे जाणून घ्यायला. आणि मी तर म्हणेन की प्रत्येक व्यक्तीने तुमच्या आयुष्यात जेव्हा तुम्ही भारतीय म्हणून स्वतःला म्हणवता त्यावेळी संविधान हे प्रत्येकाने वाचलंच पाहिजे. ह्यामुळे कुठल्याही आउटर इन्फ्लुएन्सशिवाय आपण आपले विचार मलिन करून न घेता प्युअर लाईन्सवरती आपला देश कसा उभा आहे, आणि तेव्हा मग आपल्या देशाप्रती आपला आदर खूप वाढतो.
1: खरंच आहे,
0: हे मला खूप आवडायचं. मग पॉलिटिकल सायन्स हा पॉलिटी माझा एक फेवरेट सब्जेक्ट बनला. मग नंतर
1: क्या बात आहे, हे खरंच महत्वाचं आहे. आणि तुला असं वाटतं का की सायन्सपेक्षा आर्ट्स जर असलं असतं तर तुला थोडं जास्त मदत झाली असती या सगळ्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये? तुझं काय मत आहे? कारण आम्हाला असं बऱ्याचदा ऐकण्यात येतं की मी आर्ट्स घेतले का तर मला पुढे स्पर्धा परीक्षेची अटेम्प्ट करायचे आहेत किंवा मला द्यायचे आहेत त्या, तर तुझं काय मत आहे?
0: ह्यामध्ये प्रत्येकांचे अनुभव वेगळेवेगळे असू शकतात. कारण आवडीचे विषय, त्यांचे झालेले जडणघडण, आणि कुठले विषय आपण किती लवकर कॅप्चर करू शकतो ही प्रत्येकाची क्षमता, त्यामुळे प्रत्येकाचे वैयक्तिक मत असू शकतात. पण माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मला ह्या गोष्टीचा कुठेही अडथळा वाटला नाही. कारण की राज्यसेवेची पूर्वपरीक्षा असू देत किंवा मुख्य परीक्षा असू देत, ह्यामध्ये सगळे विषय आहेत. इतिहास आहे, भूगोल आहे, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सायन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, आणि राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये स्पेस टेक्नॉलॉजी सहित विषय आहेत. त्यामुळे असं कुठलंच बॅकग्राऊंड नाही आहे की तुम्ही एखाद्या पर्टिक्युलरमधनं आला तर, असं काहीच नाही. तुम्ही जे कोणत्या ह्याच्यामधनं डिग्री पूर्ण करणार त्याचा सिलेबस आहेच राज्यसेवेला.
1: म्हणजे प्रत्येकाला समान चॅलेंजेस आहेत.
0: समान चॅलेंजेस आहेत, त्यामुळे असं काही नाही. फक्त फायदा असा विशेष कॅटेगरी नाही होत. फक्त एक महत्वाचं की शिकण्याची तुमची तयारी पाहिजे की ठीक आहे, आतापर्यंत मला विषय माहीत नव्हता, हरकत नाही, पण मी शिकेन. आणि हे चॅलेंज प्रत्येक कॅन्डिडेटसाठी आहे, फक्त विषय बदलतात.
1: अच्छा. तू जसं सुरुवातीस सांगितलं की राज्यसेवेचा अभ्यासक्रम आता बदलला या वर्षीचा, तर पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होता, आता डिस्क्रिप्टिव्ह आहे. तर आपल्याला लिहिण्याची सवय हा आता कळीचाच मुद्दा झालाय, कारण या टेक्नॉलॉजीने इतकी सोबत केली आहे की आपली लिहायची सवय जवळपास तुटल्यात जमा होते इथपर्यंत चाललेलं आहे हे सगळं. ह्यासाठी तू काय वेगळी तयारी केलीस का? कारण डिस्क्रिप्टिव्ह म्हटल्यावर लिखाणाची स्पीडही आहे, ह्या सगळ्याच गोष्टी येतात. तुझं काय अनुभव आहे या बाबतीत?
0: मी पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम फूड सेफ्टी ऑफिसरची दिली होती. तेव्हा पण दोन पेपर होते, रिटर्न होते, टेक्निकल होते. राज्यसेवेला जेव्हा मी 2022 मुख्य आणि 2024 मुख्य दिली, त्यामध्ये आम्हाला निबंधाचा पेपर म्हणजे एक एसे रायटिंग असायचं, एक सारांश लेखन असायचं आणि एक भाषांतर. तर तेवढ्यापुरतं आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह होतं, बाकी चार पेपर आमचे ऑब्जेक्टिव्ह होते. तर तेव्हाचं ह्या दोन अटेम्प्ट पुरतं चॅलेंज. कारण आत्ताची जी वर्णनात्मक झालेली आहे तो मी अजून अटेम्प्ट दिलेला नाही आहे. मी करेन त्याच्यासाठी पण तयारी. त्यावेळेस माझं चॅलेंज म्हणजे बऱ्याचदा गोष्टी समोर पाहिल्यानंतर तुम्ही रिकॉल करू शकता, जे की आपण एमसीक्यू पॅटर्नमध्ये रिकॉल होतात कारण चार ऑप्शन तुमच्या डोळ्यासमोर असतात. तिथे तुम्हाला आयडेंटिफाय करायचे, आठवायचं नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह लिहिता तेव्हा तुम्हाला आठवून लिहायचं आहे. आणि तिथे पेपर कव्हर करणं हे मेन चॅलेंज असतं. म्हणजे पेपर तुम्ही लिहायला सुरुवात केली की 3 तास पूर्णपर्यंत पेन थांबल्याचं नाही पाहिजे तुमचं, तर आणि तरच पेपर कव्हर होतो, तर आणि तरच तुम्ही रिझल्ट येण्याची अपेक्षा ठेवू शकता. हे मुख्य चॅलेंज आहे त्यामधलं. त्यामुळे तुमचं कंटेंटवर तेवढा होल्ड पाहिजे की प्रश्न वाचला की 10 सेकंद स्ट्रक्चर रेडी पाहिजे डोक्यामध्ये. मग तुम्हाला रिॲक्शन टाकायची आहे का टेक्निकल पेपरमध्ये, तुम्हाला डायग्राम काढायची आहे का, मॅप काढायचा आहे का, पाय चार्ट, फ्लो चार्ट, हे सगळं डोक्यामध्ये रेडी पाहिजे. हे मेन कंटेंटवर होल्ड असणं. दुसरी गोष्ट, हे लिहत असताना पेपरच्या सुरुवातीला आपलं हँडरायटिंग चांगलं येतं, परत हाताला कळ लागल्यामुळे हस्ताक्षर खराब होतं. मग तो कुठेतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतोय का आपल्या हँडरायटिंगचा. ॲटलिस्ट ते रिडेबल असावं, समोरच्याला समजण्यासारखं असावं. आणि पूर्ण पेपर वाचताना इतरांपेक्षा आपले मुद्दे कसे प्रभावी दिसतील, कारण पेपर चेकर समोर तर पेपरचा ढीग असणार आहे. आपल्याला एक्स्ट्रा मार्क तेव्हा पडणार आहे जेव्हा आपलं वेगळं पण दिसून येणार आहे त्यामध्ये. मग तुम्ही रिअलिस्टिक मुद्दे देता का, हे त्यामध्ये फार जास्त महत्त्वाचं आहे. आणि हस्ताक्षरशुद्ध प्रेझेंटेशन चांगलं असणं, तुम्ही पॉईंट फॉर्मॅटमध्ये लिहिणं, निबंधाच्या विषयामध्ये असेल तर रेफरन्सेस ॲड करणं ते इतिहासातले, आणि निबंध विषयामध्ये तुम्हाला सगळ्या अँगलने विचार करून लिहावं लागतं.

0: एखाद्या विषयाचा इम्पॅक्ट सोशली कल्चरली कसा पडणार आहे, जॉग्राफिकली कसा पडणार आहे, त्याला इतिहासातले काही दाखले आहेत का, सध्या चालू घडामोडींमध्ये घडत असणारा रेफरन्स तुम्ही जोडू शकता का त्याला. आणि मग तो तीन फॉर्मॅटमध्ये लिहायचा असतो, इंट्रोडक्शन, फॅक्ट्स, क्रिटिसिझम आणि सजेशन्स अशा फॉर्मॅटमध्ये. तर भले एखाद्या सिस्टीमला तुम्ही काहीतरी बॅकलॉग्स लिहिताय, लूपहोल्स लिहिताय, तर तुमच्याकडे त्याच्या सोल्युशनसुद्धा रेडी पाहिजेत. कारण तुम्ही ब्युरोक्रॅट म्हणून जाणार आहात, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून जाणार आहात, प्रॉब्लेम्स लोकांना माहिती आहेत, ते तुम्हाला सांगणार आहेत, तुमचं काम हे त्यातनं मार्ग काढणे
1: खरंच,
0: तर ते तिथे लिहिणं, अशा दृष्टीने सर्वांकष तयारी करून ते मांडावं लागतं.
1: खूप बारकावे आहेत या अभ्यासामध्ये. आणि ही सगळी तयारी करताना, म्हणजे तू सेल्फ स्टडी केलीस का क्लासेसच्या माध्यमातून, कसं केलंस तू?
0: मी सुरुवातीला तर स्वतःहूनच अभ्यास केला, आणि ज्या एक दोन विषयांसाठी मला थोडंसं कॅटलाइज करावं लागेल असं वाटलं की बाबा कुठेतरी आपण अजून फर्निश करण्याची गरज आहे आपल्याला आपला कंटेंट, तिथे मी एक 15-20 दिवसांचा कोर्स असेल वगैरे अशा गोष्टींचा मी सपोर्ट घेतला. पूर्णतः मी कुठल्याही अकॅडमीला संलग्न नव्हते. मी सेल्फ स्टडीवर जास्त फोकस केला, 80% सेल्फ स्टडी, 20% गायडन्स.
1: नक्कीच हे फार महत्वाचं आहे, कारण अभ्यास करताना किंवा या स्पर्धेमध्ये उतरताना बरेच अनुभव असे घेऊन उतरलेले असतात की तुम्ही पुण्या मुंबईला गेलात किंवा दिल्लीला गेलात तरच तुमचं हे सगळं क्लिअर होतं, असं एक असतं परसेप्शन पहिल्यांदाचा दृष्टिकोन. पण आपण सेल्फ स्टडी करून सुद्धा ह्या परीक्षेत यश मिळवू शकतो, स्वतःवर आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे या बाबतीमध्ये. जसं तू सुरुवातीला सांगितलं की तुझे 2-3 अटेम्प्ट झाले की जे इंटरव्ह्यू पर्यंत गेले, तर मग इंटरव्ह्यू मध्ये काय अनुभव होते, नेमकं काय व्हायचं तिथे, आणि म्हणजे ह्या सगळ्या प्रसंगाचं तू वर्णन कसं करशील, कारण बऱ्याच जणांसोबत हे घडतं, त्यांच्यासाठी तू काय मार्गदर्शन करशील?
0: 3-4 वर्ष मी अभ्यास केला. मी एवढंच म्हणेन की कुठली तरी एक गोष्ट अशी आहे जी तुम्हाला सतत प्रेरणा देते, आणि त्या गोष्टीला ती गोष्ट ही आपल्या भीतीपेक्षा मोठी कधीच नसते जी गोष्ट तुम्हाला प्रेरणा देते. आणि एक दोन मी रेफरन्सेस इथे ॲड करू शकते छोटे. ही परीक्षा फक्त अभ्यासाची परीक्षा नाही आहे, तुमच्या धैर्याची परीक्षा आहे की तुम्ही इथे कसं टिकून राहता. इथे पण तुम्हाला फिअर खूप आहेत की तुम्हाला फेल होण्याची भीती आहे, परत समाज काय प्रश्न विचारेल ह्याची भीती आहे, पण फेथ ओवर फिअर आहे इथे. तुम्ही विश्वासाने भीतीवर मात करा. जसं श्रीकृष्णाने दाखवलेल्या दिशेने कर्मयोग सांगितला, अर्जुनाने कर्मयोग ठेवला, तसं आपण इथे फक्त सातत्य महत्वाचं आहे आणि कॉन्फिडन्सने सातत्य महत्वाचं. तर ह्या 2-4 गोष्टी मी मनात ठेवल्या होत्या, तर मला याचा फायदा झाला.
1: नक्कीच आहे, जसं तू म्हणालीस आता की भीती आहे ती माणसाला स्वतःच्या बाउंड्रीज आपल्याला लिमिटेड करायला लावते की नाही मला इतकंच असं वाटतं, हे माझा कम्फर्ट झोन मधला आहे. तुमचा कम्फर्ट झोन जेव्हा तुम्ही लांघून पुढे जाल तेव्हाच तुम्हाला तुमची कॅपॅसिटी वाढते आणि कळते पण की मी काय करू शकतो. जोपर्यंत तुम्ही पुढे सरकणार नाही तोपर्यंत तुम्हाला तुमची शक्ती कळणार नाही, आणि भीती त्यात एक मोठा अडथळा असू शकते. हे सगळं आता अनुभवताना, जसं तू इंटरव्ह्यूच्या बाबतीत सांगितलेले, काही असा एखादा किस्सा की जिथं तुला आठवते की मला या इंटरव्ह्यूमधला हा प्रसंग अगदी इथं आवर्जून सांगावा असं वाटतं?
0: राज्यसेवा 2024 मी इंटरव्ह्यू होता माझा, 31 ऑक्टोबरला इंटरव्ह्यू होता, CBD वेलापूर नवी मुंबई इथे MPSC ऑफिस आहे, तिथे इंटरव्ह्यू असतो. तिथे इंटरव्ह्यू शेड्यूल झाले आणि 3 सदस्यांचं पॅनल असतं, IAS दर्जाचे सदस्य हे चेअरपर्सन असतात. एंटर केल्या केल्या राजीव निवतकर सरांचं पॅनल मला होतं 2024, तर ग्रीटिंग्स करून आपण बसतो आणि मग ते आपलं बॅकग्राऊंड वगैरे पोस्ट प्रेफरन्सेस विचारायला लागतात. पॅनल खूप कोऑपरेटिव्ह होतं, तिघांनी पण अटेंटिव्ह वेनी गोष्टी ऐकून घेतल्या. आणि जेव्हा त्यांनी माझ्या प्रोफाईलबद्दल विचारत गेले आणि मग मी त्यांना सांगितलं की बीडमधनं आलेली आहे वगैरे, तर तेव्हा त्यांना फार कुतूहल वाटलं की बीडमधून ते पण मुलगी ही इंटरव्ह्यूपर्यंत आली आहे. मग ते माझा मॅक्झिमम इंटरव्ह्यू त्यांनी माझ्या जिल्ह्यावरती नेला आणि मग त्यांनी वेगळ्या वेगळ्या दृष्टीने मला ते प्रश्न विचारले. तर तिथे ते एक अनुभव असा आहे की कुतूहल वाटतं बाकीच्यांना जेव्हा आपण अशा बॅकग्राऊंडमधनं येतो. त्यावेळेस सरांनी मला विचारलं की कारणं काय आहेत अधोगतीची, काय इम्प्लिमेंटेशन केले पाहिजेत, कशामुळे मागास आहे,

0: वगैरे, तर त्यावेळी मला असं वाटतं की तेव्हा तयारी करताना मी स्वतः सुद्धा माझ्या जिल्ह्याला खूप जास्त समजून घेऊ शकले, जे मी या मागच्या 22 वर्षांमध्ये मी एवढा विचार केला नव्हता. त्यावेळी मला आपल्या जिल्ह्याचे पूर्ण बारकावे कळाले आणि तेव्हा मला असं वाटलं की थँक्स टू द जर्नी. मला स्वतःलाही माहीत नव्हतं आणि त्यावेळी चेअरवर बसल्यानंतर मला या गोष्टी रिअलाईज झाल्या की आपल्या दृष्टीने, वेगवेगळ्या दृष्टीने विचार करण्यासारखं खूप आहे. आणि त्यांनी पण ते जाणून घेतलं तर मला म्हणायचं की आपल्याला स्वतःबद्दल फार कमी माहिती असते, आपल्या गावाबद्दल फार कमी माहिती असते, जी की मी त्यावेळी घेतली. आणि तेव्हा खरं तर मी प्रिपरेशनच्या वेळेला बीड जिल्हा ऍक्च्युअली जाणून घ्यायचा प्रयत्न केला. आता कुठेही गेल्यानंतर डोक्यात त्या गोष्टी येतात.
1: खरंच आहे.
0: म्हणजे ही जर्नी तुम्हाला उत्तम नागरिक बनवते
1: आणि चौकस अभ्यास सुद्धा करायला लावते ह्या गोष्टी. तुझा यशाचा टप्पा आपण पाहिलाय, पण जेव्हा तुला अपयश येत होतं त्या क्षणांना तू कशी सामोरं जायचीस? कारण डेफिनेटली ते क्षणसुद्धा अतिशय अवघड असणार आहेत, सोपे निश्चितच नसणार आहेत. तुला तेव्हा कशाची सोबत व्हायची आणि तू कसं त्या निगेटिव्ह वातावरणातनं बाहेर पडायचीस?
0: जेव्हा अपयश यायचं त्यावेळी असं वाटतं की ठीक आहे आता आपण एस्केप करू इथून, पण नंतर मी स्वतःला प्रश्न विचारायचे की हे नाही तर मग काय. आणि तेव्हा मला काहीच आठवायचं नाही, मग लक्षात यायचं की जे काही करायचं ते इथेच करायचं, आपल्याकडे पर्याय नाही आहे. मग तेव्हा मी विचारायचे की जर का मी MPSC सोडून दुसरं काही केलं तर त्या जबाबदारीला मी न्याय देऊ शकेन का? मग ह्या प्रश्नाचं उत्तर नाही यायचं. मग मी ठरवायचे की नको, मी देशाची असेट म्हणून काम करणार आहे तर माझ्या हातून नुकसान नाही झालं पाहिजे. नंतर मग म्हणलं ठीक आहे, मग आता मग पुत्रायचं की आपल्याला परत हेच करायचं. आणि घरी फोन केल्यानंतर पण आई म्हणायची की हरकत नाही, काही प्रेशर नाही आहे, आम्हाला माहिती आहे की सिलॅबस मोठा आहे, तर तू करत राहा. मग ठीक आहे, मग पहिल्या अटेम्प्टमध्ये आपल्या काय चुका झाल्या, मग मी एक पेन पेपर घेऊन बसायचे आणि मग त्याच्यावरती नोट डाऊन करायचे. मग त्या बारीकातल्या बारीक चुका असू देत की आजारी पडल्यामुळे 2-3 दिवस वाया गेले, हे नको करायला लागतं, मग ह्याच्यातून ओव्हरकम करण्यासाठी काय, मग खाली त्याचं सोल्युशन लिहायचं की हे जर मी केलं तर हे होणार नाही. मग मी कुठं क्वेश्चन पेपर सोडवण्यात कमी पडले का, मग मी सब्जेक्ट वाईज मार्क काढायचे की एवढे प्रश्न होते, एवढे बरोबर आले, एवढे चुकले, मग काय चुकले, मग ते नोट करायचं की बाबा आपण कन्सेप्च्युअली मागे पडलो, आपण पाठांतरात मागे पडलो, प्रॅक्टिसमध्ये मागे पडलो. आणि मग तेव्हा वाटायचं की ठीक आहे, जे मुलं सिलेक्ट झालेत ते माझ्यापेक्षा जास्त काहीतरी डिझर्व करतात म्हणून ते सिलेक्ट झालेत. जेव्हा मी त्या लेवलला पोहोचेल त्यावेळी माझं सिलेक्शन होईल, म्हणून मग पुन्हा तयारी चालू करायची. आणि ह्यामध्ये माझ्या मैत्रिणींचा खूप मोठा वाटा आहे, कारण आपण कुटुंबापासून दूर असतो, त्यांनी आपलं स्ट्रगल पाहिलेलं असतं, त्यांनी सुद्धा मला पूर्ण वेळ तेव्हा माझ्यासोबत थांबून माझी मानसिकता खंबीर ठेवून त्यांनी प्रयत्न केला. तर हो, आणि ते क्षण आपल्याला त्यावेळी आपण जे मानसिकदृष्ट्या भक्कम बनतो ना, ती जगातली कोणतीच गोष्ट आपल्याला देऊ शकत नाही जे ते क्षण आपल्याला देतात.
1: खरंच आहे, आपण म्हणतो ना की आपली स्वतःशी झालेली ओळख ही अपयशाच्या क्षणात सगळ्यात जास्त जवळून होते. कारण यशामध्ये हरवून जायला वेळ लागत नाही तिथे, पण अपयशामध्ये जी ओळख होते आपली आपल्याशीच, मग तिथे आपल्याला खंबीर होता आलं पाहिजे. किंवा तिथे जसं तू म्हटलं की चुकांचं अवलोकन करायचं किंवा आपल्यातल्या चुका आपण स्वतः शोधायच्या आणि त्याच्यावर मात करायची, ही केलेली चूक मी पुन्हा करणार नाही या टप्प्यावर स्वतःला आणायचं, ही स्वयंशिस्त म्हणा किंवा स्वतःचा झालेला अभ्यास आपल्याला पुढे जाण्यासाठीचा एक चांगला प्रवास आहे किंवा शक्ती पण आहे ती. या सगळ्या प्रवासामध्ये आता तुला पुढे काय करायची इच्छा आहे? आता राज्यकर निरीक्षक म्हणून तुझी निवड झालेली आहे, पुढे अभ्यास करायची इच्छा आहे, अजून काही गोल वेगळे ठेवलेस?
0: नक्कीच इच्छा आहे. सध्याच्या पदाचं कामही उत्कृष्ट आहे, तेही मी नक्की शिकेन. पण जर का मला फील्ड वर्क करणारी एखादी पोस्ट, जे की राज्यसेवा गॅझेटेड पदांमधून आपल्याला संधी मिळते, वर्ग 1 पदांमधून संधी मिळते, त्याच्यासाठी मी आधीही प्रयत्न केलेला, इंटरव्ह्यू दिलेला आहे मी, तर मला आता जसा वेळ मिळेल माझं काम सांभाळत तसा मी नक्की प्रयत्न करेन. आणि जर का प्रयत्नाला यश आलं तर मला फील्ड वर्क असणारे, जे लोकांना 1-to-1 कनेक्ट करता येण्यासारखे काम, अशा पदांवरती जर का माझं सिलेक्शन होऊ शकलं तर मी नक्की प्रयत्न करेन.
1: किती छान. तर रसिका, तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन. हा सगळा तुझा प्रवास खरंच खूप प्रेरणादायी आहे.

0: तुझ्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा आमच्या या कॉलेज कॅम्पसच्या सगळ्या टीमकडून तुला शुभेच्छा. आणि आकाशवाणीत येऊन तू आम्हाला मुलाखत दिलीस, आम्हाला प्रेरणा दिलीस, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार, धन्यवाद.
1: मी पण संपूर्ण आकाशवाणी टीमचे मनापासून आभार मानते. ह्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलवलं आणि माझे अनुभव ऐकून घेतले याबद्दल मी पण आपली खूप खूप आभारी आहे.
0: धन्यवाद.

0: आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी सकाळी 10:30. तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते. बाय. कॉलेज कॅम्पस. कॉलेज कॅम्पस.
1: आजच्या कॉलेज कॅम्पस या कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य कर निरीक्षक या पदासाठी निवड झाल्याबद्दल रसिका सुरेश ठाकूर यांची सुप्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली. निवेदन सुप्रभा जोशी यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. कॉलेज कॅम्पस हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. माहिती ज्ञान आणि मनोरंजनाचा खजिना ऐकत रहा आकाशवाणी बेर केंद्र. सकाळचे ठीक 11 वाजलेले आहेत. प्रसारित करत आहोत गाता रहे मेरा दिल. लेखन निवेदन विजय पारगावकर यांचं, सादर करते योगीराज बच्चे. गाता रहे मेरा दिल.

स्वागताच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात रसिक हो, आपल्या देशात विविध सण उत्सव परंपरेप्रमाणे साजरे केले जातात. सोबतच आपल्या पशुपक्ष्यांसाठी आणि इतर पाळीव प्राण्यांसाठी देखील सण साजरे करण्याची आपली परंपरा. रसिक हो, आपल्या हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याला विशेष महत्व आहे. श्रावण सणांचा राजा, अतिशय पवित्र असा हा श्रावण. विविध सण उत्सवासाठी ओळखला जाणारा हा श्रावण आता संपत आहे. या श्रावणातील महत्वाचा आणि शेवटचा सण पोळा हा सण साजरा केला जातोय. संपूर्ण देशभरात विविध नावांनी पोळा साजरा केला जातो. आपल्या महाराष्ट्रात बैलपोळा नावानं हा सण साजरा होतोय. आपला देश कृषी प्रधान, शेतकरी बळीराजा आपल्या देशाचा अतिशय महत्वाचा भाग आणि या सर्वच शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र म्हणून आपण बैलाला ओळखतो. याच बैलामुळे शेतकऱ्याला शेतातील पीक पिकवण्यासाठी मोठी मदत होते.

त्यामुळे या दिवशी महाराष्ट्रात बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा करण्याची ही आपली परंपरा। आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना बैलपोळा सणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। चला एन्जॉय करूया आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम बैलपोळा आणि मातृदिनी विशेष। स्वागत परत एकदा।

मंडळी, बैलपोळा या सणाचं महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असतं, कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांचे मित्र. त्यांच्याच जीवावर शेतकरी शेत नांगरतो, जमिनीतून धान्य पिकवतो. शेतकऱ्याप्रमाणे बैलही शेतात रात्रंदिवस राबतात, कष्ट करतात. त्यांना आजच्या दिवशी आराम दिला जातो. बहुतेक करून पोळ्याची धूम ही खेडेगावातच जास्त पाहायला मिळते. पण यंदा कसं मंडळी, पावसानं ओढ दिल्यानं खरीप पिकांची परिस्थिती चिंताजनक आहे आणि त्याचा थेट परिणाम आजच्या बैलपोळ्याच्या खरेदीवर झालेला आहे. बाजारात पोळ्याच्या साजसाहित्याची विविध दुकानं सजली आहेत, तरी पण खरेदीच्या बाबतीत शेतकऱ्यांची लगबग ही यावेळेस मंदावलेली दिसून येते. बीड जिल्ह्यात बैलपोळ्याच्या सणावर यंदा दुष्काळाचं सावट पसरलंय. दीड महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळं, समाधानकारक पाऊस न झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्यात आणि त्यामुळं बैलजोडी सजवण्यासाठी दरवर्षी होणारी हजारो रुपयांची खरेदी यंदा मंदावली आहे, मोठ्या प्रमाणात घटली आहे.

0: तर मंडळी, ही वाटचाल गातार हे मेरा दिल कार्यक्रमाची आजचा कार्यक्रम खास बैलपोळा आणि मातृदिनी विशेष। लेखन आणि निवेदन विजय पारगावकर यांचे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगिराज बच्चे। एका अल्पविरामानंतर या कार्यक्रमात लगेचच भेटू।
1: आम्हा घरी धन शब्दांची सरत नाही, हा जगद्गुरु संत

0: तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग श्रोती हो खरोखरच अक्षर जुळलं की अर्थाला येतो नवा रंग, कविता कथेत नेतो मनाला नवा संग, अक्षरांचे शब्द आणि शब्दांची किमया आपल्याला हरवून जाते, कधी मात्र शांतपणे डोळ्यात पाणी आणते।
1: शब्द कशासाठी तुला आठवून भरून येण्यासाठी,
0: अशा या अक्षरातून गुंफलेल्या शब्दांची आणि शब्दांतून निर्माण झालेल्या कवितेचा प्रवास आणि कथेतील हळवा रंग नक्की ऐका आमच्या अक्षरलिणी या साहित्य विषयक कार्यक्रमात। मान्यवरांच्या कविता आणि कथा नक्की ऐका त्यांच्या शब्दातून दर शनिवारी सकाळी 10:30 आपल्या आकाशवाणी बीड केंद्रावरून।

श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या

0: देवी परंपरा।
1: श्रोत्यांचा आवडता फोन इन कार्यक्रम हॅलो गीतमाला दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 10 वाजता आपल्या आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून। हिंदी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग सोमवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत आणि मराठी गीतांसाठी हॅलो गीतमालाची रेकॉर्डिंग शुक्रवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत। सहभागी होण्यासाठी दूरध्वनी क्रमांक 024-42-29-59-01। फोन नंबर पुन्हा एकदा ऐका 024-42-29-59-01। तेव्हा अवश्य फोन करा कार्यक्रम हॅलो गीतमाला।
2: हे होते काही संदेश अर्थात अल्पविरामानंतर पुन्हा एकदा स्वागत आजच्या गाता रे हे मेरा दिल या कार्यक्रमात। रसिकहो, आपल्या देशात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन या व्यवसायाकडे पाहिलं जातं आणि याच व्यवसायाचा भाग म्हणजे बैल पाळणं। याच बैलामुळं शेतकऱ्यांना शेतीची कामं करणं अतिशय सोपं होतं। त्यामुळं वर्षाचा एक दिवस तरी त्यांची या कष्टदायक कामातून सुटका व्हावी आणि त्यांची वर्षभर केलेल्या कामांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जावी यासाठी हा बैलपोळा सण। आज सर्वत्र बैलपोळा सण साजरा होतोय, एक वेगळाच उत्साह, एक वेगळाच आनंद आणि या वातावरणात आपला हा आजचा गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम।

मंडळी, निसर्गातील प्रत्येक वृक्ष, वेली, प्राणी, डोंगर, नदीची पूजा करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याची आपली परंपरा. आणि ही परंपरा माणसाची निसर्गाशी असलेली नाळ कायम जोडून ठेवते हे मात्र नक्की आहे. आमच्या असंख्य शेतकरी बांधवांना आज बैलपोळा सण साजरा होत असताना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वर्षभर शेतकऱ्यांसोबत खांद्याला खांदा लावून राहणारा, स्वतःचा थकवा न दाखवता मातीशी इमान राखणारा, ज्याच्या साथीशिवाय शेतकऱ्याच्या कष्टाचा प्रवास अपुरा आहे, अशा या इमानी साथीदाराला आजच्या कार्यक्रमातनं मनाचा मुजरा.

क्या बात है मंडळी, असा हा आजचा बैलपोळा. गाता रहे मेरा दिल कार्यक्रमातनं आज बैलपोळा. यानंतर स्वागत पुन्हा एकदा याच कार्यक्रमात. मंडळी, आजवर जगात कित्येक संस्कृती आल्या आणि काळाच्या उदरात गडप झाल्या, पण भारतीय संस्कृती अबाधित आहे आणि राहणार आहे. याचं कारण या संस्कृतीत असलेली मातृदेवो भव ही भावना. देशालाही आम्ही वंदे मातरम म्हणत वंदन करतो.

आई या शब्दाची जादूच आगळी. परमोच्च प्रेम करते ती आई. आई एवढं प्रेम जगात कुठंच प्राप्त होत नाही. आई मग ती कुणाचीही असो, मनात पवित्र भावना निर्माण होतात. आज मातृदिन, त्यागवृत्तीचं प्रतीक म्हणजे आई. सृजनाचा जन्मसिद्ध हक्क प्राप्त आहे तो या मातेला. तिच्या अपूर्व त्यागामुळंच बाळाला जन्म देताना जीवघेणा कळा कोंडलेला श्वास यामुळं तिचा पुनर्जन्म ठरतो. पण तरीही बाळावर आनंदाश्रूंचा अभिषेक करणारी ही जगन्माता, मुलांच्या सुखात स्वसुख मानणारी, क्षमाशील, पराकोटीच्या त्यागानं जन्म खर्च करणं ही या मातेची मनोवृत्ती. पहिल्या गुरुचा सन्मान मातेचाच. ती आई मग देवकी असो वा यशोदा, माईचं स्वरूप मात्र तेच.

सुख मानणारे क्षमाशील पराकोटीच्या त्यागांना जन्म खर्च करणं ही या मातेची मनोवृत्ती. पहिल्या गुरुचा सन्मान मातेचाच, ती आई मग देवकी असो वा यशोदा, माईचं स्वरूप मात्र तेच. आईचे उपकार एका जन्मात फेडणं अशक्यच. जगात विकत न घेता येणारी एकमेव गोष्ट म्हणजे आईचं निर्व्याज प्रेम. जन्मोजन्मी आईचे ऋण फेडणं अशक्यच. आपल्या भारतात आईच्या कर्तृत्वाला तोडच नाही. वीरमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई अशा कितीतरी मातांची थोरवी वर्णावी. आईच्या आदर्श संस्कारानंच देशात सर्वांना शांततामय सुखाचं आनंदी जीवन लाभतं. आज माता आपल्या पाल्यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून कुठे व्रत करतात तर कुठं पाल्यांना औक्षण केलं जातं, कुठं पिठाचे दिवे लावून 64 योगिनींची पूजा केली जाते. परमेश्वरी रूपात घरोघरी असणाऱ्या या तमाम समस्त मातांना आज मातृदिनी वंदन आणि साष्टांग दंडवत.

लवकर ये. लहानपणी वाढत्या वयात घराबाहेर पडताना, खेळायला शाळेत जाताना आईला ओरडून सांगायचो, आई मी गेलो गं.

बाहेर पडताना सुद्धा आईचा आवाज हलकाच कानावर यायचा. गेलो म्हणूनही येतो म्हणावं, तेव्हा अर्थाची अथांगता आकलनात आली नाही. पण आई सांगते ना, तर मी घराबाहेर पडताना म्हणू लागलो, आई मी येतो ग. आईचा आवाज हलकेच कानावर यायचा, लवकर ये. मग महाविद्यालय, भारतमातेचा कार्यकर्ता असणं, संगीत, सिनेमा, प्रवास, लेखन, समाजकार्य, खेळ, सर्व काही समज समर्पणपूर्वक करताना आई मी येतो ग आणि लवकर ये हे रोजच झालं. रोज घरी परतेपर्यंत मध्यरात्र उलटून गेलेली असणं रोजच झालं. पण आई मी येतो ग आणि लवकर येची लय जरा सुद्धा हल्ली नाही. असाच एक दिवशी निघालो, आई मी येतो ग. आई म्हणाली, लवकर ये. उंबरठ्या पलीकडे पडलेला पाऊल मागे घेऊन आईला विचारलं, आई काय हे रोजच? माहिती आहे मला उशीर होणार आहे, तरी तुझं आपलं लवकर ये, लवकर ये. आई हसून म्हणाली, लवकर ये, मी निघालो. आई हसून म्हणाली, लवकर ये, मी निघालो. वाटेवर वर्षानुवर्षे अखंड अंधार दाटलेला भेटत गेला. भविष्याच्या अनाकलनीय आकारात जीव घुसमटत गेला. तेव्हा अस्तित्वाच्या गाभाऱ्यात घुमणाऱ्या घंटेचा मंद घनगंभीर नाद कानावर येत राहायचा, लवकर ये बाळा, लवकर ये. जगणंच झालं विश्वजननीच्या वाटेवरची प्रार्थना. आई मी येतो ग, आणि आई सुद्धा म्हणायचे, लवकर ये. ती साद, ती हाक आजही कानावर.

तर मंडळी, याबरोबरच आजचा गातारही मेरा दिल हा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतो. आजच्या कार्यक्रमातनं बैलपोळा आणि मातृदिन विशेष कार्यक्रम आपण ऐकला. लेखन आणि निवेदन विजय पारगावकर यांचं होतं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते योगीराज बच्चे. परत याच कार्यक्रमात भेटूयात. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्राने प्रसारित केला. अहोराव, तुमच्यासाठी काही विशेष, तुमच्यासाठी काही खास. आकाशवाणी बीड केंद्राचं प्रसारण रसिकांसाठी खास. FM 102.9 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय. आता आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्यात दुपारचे ठीक 11:45 झाली आहेत. प्रसारित करतोय कार्यक्रम मिश्र संगीत. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात एका भक्ती गीतानं.

0: निश्लेषण गीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला रवींद्र साठे सहगायकांच्या स्वरात हे गीत जगदीश खेबोडकर यांचं, संगीतकार नंद होनप. एक अल्पविराम
1: झाली. सोय कशाची?
2: बँकेच्या फीची
1: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: जाहिरात संदेश आता आम्ही प्रसारित केला. मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर एक नाट्यपद ऐकवत आहोत.

मिष्ठा संगीताच्या कार्यक्रमात स्वरसम्राज्ञी या नाटकातलं कीर्ती शिलेदार यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आता आपण ऐकलं निळकंठ अभ्यंकर यांच्या संगीत नियोजनात. आणि आता कार्यक्रमात जाता जाता, आज बैलपोळा आहे. असंख्य शेतकरी बांधव गेल्या कित्येक दिवसातनं पावसाची वाट पाहतायत आणि आज पोळा म्हटलं की दरवर्षीप्रमाणे आज पाऊस नक्कीच पडणार, कारण शेतकरी बांधवांची ती उत्सुकता, ती आतुरता. याच अनुषंगानं कार्यक्रमाचा समारोप.

रंजना शिंदे आणि सहगायकांच्या स्वरात लोकगीत आता आपण ऐकलं. याबरोबरच आजचा मिश्र संगीताचा कार्यक्रम या ठिकाणी समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या बीड केंद्रानं प्रसारित केला. आता दुपारचे 12 वाजतात. वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारती राष्ट्रीय सेवेचं प्रसारण आम्ही क्रमशः सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ठीक 12 वाजता वनिता मंडळ आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी स्वाती तुपकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात निसर्ग अगदी हिरवागार होऊन जातो. पावसाचं वेगवेगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. पावसाच्या पाण्यात जमिनीत बी रुजतं, पिकं शेतात डोलू लागतात आणि मग अशा प्रसन्न वातावरणात येतो तो म्हणजे पोळ्याचा सण. बैल हा शेतकऱ्याचा खरा मित्र. वर्षभर शेतात राहणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. आज बघा ना, बैलांचा पूर्ण विश्रांतीचा दिवस. त्यांना सजवून गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो, त्यांना आराम दिला जातो. मैत्रिणींनो, थोडक्यात काय तर पोळा हा केवळ एक सण नसून माणूस, प्राणी आणि निसर्ग यांच्यातील अतूट आणि सुंदर नात्याचा सोहळा आहे. महाराष्ट्रातील शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी घट्ट नातं सांगणारा हा पारंपरिक सण आहे. ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत अशीच कायम राहावी यासाठी या सणाचं महत्व मुलांना सांगणं, त्यांना समजावून देणं हे खूप महत्वाचं आहे. आणि हा सण सुद्धा आनंदानं आपण साजरा करायला पाहिजे. चला तर तुम्हा सर्वांना पोळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते. आणि आता ऐकूया मला घेऊन चला या चित्रपटातलं हे गीत.

महेंद्र कपूर यांनी गायलेलं मला घेऊन चला या चित्रपटातले गीत आताच आपण ऐकलं. आणि मैत्रिणींनो, या गीतानंतर वळूया आपल्या मालिकेकडे. प्रत्येकच क्षेत्रात झेप घेणारी स्त्री ही उद्योगात तरी कशी मागे राहील, हो ना? तिनं बऱ्याच व्यवसायांमध्ये आपले पाय घट्ट रोवले आहेत आणि यशस्वी उद्योजिका तिनं बनवून दाखवलंय. तर मैत्रिणींनो, आपण तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये अशाच आपल्या मैत्रिणींना आमंत्रित करीत असतो. आज आपल्यासोबत आहेत इव्हेंट ऑर्गनायझर मनीषा बावनकर. जाणून घेऊया त्यांच्या व्यवसायाच्या एकंदर प्रवासाविषयी आणि त्यांच्याशी संवाद साधत आहेत मंजुषा वंजारी. चला तर ऐकूया तिची उद्योग भरारी.

0: मैत्रिणींनो नमस्कार. तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये आज आपण एका अशा मैत्रिणीबद्दल जाणून घेणार आहोत की ज्या एक इव्हेंट ऑर्गनायझर आहेत. इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं ही एक कला आहे, आर्ट आहे. अनेक वेगवेगळे कार्यक्रम, त्यात परंपरा, संस्कृती, नाती, इतरांच्या विचारांचा विचार करून अगदी नियोजनपूर्ण पद्धतीची मांडणी जी प्रत्येकाला आवडली पाहिजे या हेतूने केलेली असते. हल्ली प्रत्येक छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला इव्हेंट ऑर्गनायझर हवे असतात. कारण हेच की कुठलाही कार्यक्रम उत्तम रीतीनं आणि सर्वार्थानं पार पडावा. तर मैत्रिणींनो, आज अशाच इव्हेंट ऑर्गनायझर असलेल्या मनीषा बावनकर, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी इंटरप्रिनियर्स विंग च्या माजी अध्यक्षा या आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलेल्या आहेत. तर मनीषा बावनकर, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: मनीषा ताई, तुम्ही इव्हेंट ऑर्गनायझर आहात. तर इव्हेंट ऑर्गनाईज करणं म्हणजे ही खरंच एक स्वतःमध्येच एक खूप मोठी कला आहे असं मला वाटतं, हो की नाही? कारण त्या दृष्टीने आपलं डोकं चाललं पाहिजे, आपले विचार चालले पाहिजे, प्रत्येकाच्या मनाचा, त्यांच्या भावनेचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये येतो, तसंच लहान मोठं सगळ्यांचा विचार येतो एकूणच. तर हे कसं काय सुचलं तुम्हाला?
1: ऍक्च्युली माझी एक मैत्रीण होती आणि मैत्रिणींना तर आपले गुण माहीतच असतात, सद्गुण म्हणा की दुर्गुण म्हणा, दोन्ही गोष्टी माहीतच असतात. तर तिने असं लक्षात ठेवलं होतं की बा मनीषा खूप छान इव्हेंट करू शकते, तिला अगदी म्हणजे हमखास अशी गॅरंटी होती की मी छानच करेल. तर तिने मला म्हटलं की बा माझ्या मुलीचा तिळव्याचा कार्यक्रम आहे आणि मनीषा तुला करायचा आहे, आणि मला असं वाटतं की एक 8 दिवस फक्त मला तिने वेळ दिलेला होता, जानेवारी महिना होता तो. तर मी तिला नाही नाही म्हणायची मला सवयच नव्हती, एक विशेष म्हटलं हो ठीक आहे मी करील. आणि त्यावेळेला माझी परिस्थिती फार वेगळी होती, हेल्थ इश्यूज होते, पण मी त्याला बस विचार केला की मला करायचंय म्हणजे करायचंय. आणि मी तो इव्हेंट अगदी इतका सुंदर पद्धतीने केला की कदाचितच संक्रांतीचा इव्हेंट अशा पद्धतीने त्या काळात होत असेल असं कोणी विचार करू शकत नाही. तर एक माउथ ऍडव्हर्टाइजमेंट त्यावेळेला खूप छान झाली आणि ते माउथ ऍडव्हर्टाइजमेंट नंतर मग मी मला असं वाटतं की एक 4-5 दिवसानंतर मास्क ही फर्म रजिस्टर्ड केली.

0: अच्छा
1: हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याचं नंतर केलं मी. पब्लिसिटी खूप चांगली झाली आणि मला एक आत्मविश्वास निर्माण झाला माझ्यामध्ये की मी खूप छान करू शकते.
0: अच्छा, कशा कशा प्रकारचे इव्हेंट्स तुम्ही करता?
1: इव्हेंट्स मध्ये तसं बघितलं ना तर सोशल इव्हेंट्स असतात ज्याच्यामध्ये आपण सगळे ट्रेडिशनल, मग बेबी शॉवर पासनं सगळे इव्हेंट्स त्याच्यामध्ये जातील. वाढदिवस आहे, लग्न आहे, बाकीचे जे काही सोहळे आहे आपले ट्रेडिशनल ते त्याच्यामध्ये जातात. आणि जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते फंड रेझिंग इव्हेंट्स असतात, जसं फ्लड विक्टिम्स असतात किंवा मग पॅन्डेमिक आलं होतं, असे जेव्हा पण काहीतरी म्हणजे वाईट परिस्थिती निर्माण होते आणि लोकांना पैशांची गरज असते तर त्यावेळेला काही इव्हेंट घेऊन त्याच्यामध्ये फंड रेज करायचा आणि तो मग डोनेट करायचा. तर असे जे स्पेशल इव्हेंट्स आहेत ते पण मी घेतले. मग कॉर्पोरेट इव्हेंट्स असतात तर कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये मी बऱ्याचशा शाळेतल्या मुलांना मुलींना एकत्र करून, महिलांना एकत्र करून वन डे सेमिनार्स घेतले आहे. तर त्याच्यामध्ये जसं इनर अँड आउटर ब्युटी, एक कसं असतं ना प्रत्येकामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स असतो तर तो दूर करण्याच्या दृष्टीने, म्हणजे माझी जशी हाईट भरपूर आहे, माझी जवळपास एक 5'11" हाईट आहे, तर त्यावेळेला मला लहानपणी फार इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता की बा अरे माझी उंचीच जास्त आहे. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी असू शकतं, असतच, तर ते कसं दूर करता येईल तर त्यावर विचार करून मी प्लान करून असा प्रॉपर एक सेमिनार ऑर्गनाइज केला आणि त्या त्या पद्धतीचे तसे गेस्ट स्पीकर बोलवले की महिलांमधला सगळ्यांमधला न्यूनगंड निघून जायला हवा. तसाच एक संवाद म्हणून एक सेमिनार ऑर्गनाइज केला, त्यात तर इतका छान प्रतिसाद मिळाला मला कॉलेजेसकडनं वगैरे, कारण की माझा उद्देश असा होता की त्या संवादातून आपण पैसा कसा जनरेट करू. बघा, संवादाने आपलं सगळ्याच गोष्टी छान होऊ शकतात, तुमचं घर चांगलं राहू शकतात. घरात चांगला संवाद राहिला तर तुमच्या घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि राहतो तो. तसंच तुम्ही समजा जर कुठे पण प्रोफेशनली कुठे प्रोफेशन तुमचं जे पण असेल त्याच्यामध्ये तुमचा संवाद चांगला राहू द्या, तुम्हाला तुमची प्रगती होतच राहणार आहे.
0: बिलकुल.
1: तर आरजे जसे असतात किंवा अँकर असतात तुमच्यासारखे, तर असं टीव्ही अँकर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला ज्याच्यामुळे आपल्याला पैसा जनरेट होतो, आपण पैसा कमावू शकतो. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलांपर्यंत गेल्या पाहिजे, त्यांना कळल्या पाहिजे की याच्यातूनही आपण पैसा कमावू शकतो.
0: बरोबर.
1: ऑन्टरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचं माझा असं पहिलेपासून आहे की बा नाही, याच्याकडे आपला कल राहायला पाहिजे. रोजगार स्वतःहून मुलं जनरेट करतील, मिळवतील, त्याच्याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे, आत्मनिर्भर व्हायला पाहिजे स्वतःच्याच कलागुणांनी. तर छान त्याला रिस्पॉन्स मिळाला. अशा पद्धतीचे वेगवेगळे इव्हेंट्स मी घेत राहिली. मग त्याच्यामध्ये सिनियर सिटीजन फॅशन शो, त्यात कमालीचा आनंद सिनियर्सला
0: मला जाणून घ्यायला आवडेल हे सिनियर सिटीजन्स जे आता तुम्ही सांगितलं.
1: तर त्याच्यामध्ये कसं आहे ना की एक आताच एक इव्हेंट झाला सिनियर सिटीजन फॅशन शो, तर त्याच्यामध्ये 65 ते 85 वर्षापर्यंतचे वयोवृद्ध होते.
0: अच्छा.
1: तर मी तर त्यांना अगदी बच्चे अशा यानेच बोलवायची, कारण की जोपर्यंत आपण त्या पद्धतीने त्यांना हँडल करत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये मर्ज पण होणार नाही, ऐकणार पण नाही. आणि खूप सुंदर असं त्यांनी प्रतिसाद दिला, माझ्याकडून रॅम्प वॉक शिकले आणि जे काही शिकवलं व्यवस्थित शिकले. त्यांना त्यांचे दिवस म्हणजे 20 एज जे आहे ते त्यांना आठवत होतं, यंगस्टर्स झाले होते अगदी, आणि त्या मेमोरीज घेऊन ते जगणारी आहे आता समोर.
0: हो.
1: आणि त्यांना जो आनंद मिळाला त्याच्यामुळे मला आनंद मिळाला. इव्हेंटचा अर्थच हा आहे की आपण लोकांना खूप आनंद देतो, तो इव्हेंट म्हणजे ऑर्गनाइज करून लोकांना तुम्ही आनंद देता, आणि याच्यासारखं कोणतं मोठं सुख आहे?
0: खरंच
1: सगळ्यात मोठं सुख हे आहे.
0: हो. आणि आता यातनं तुम्ही सोशल वर्क पण करताय, म्हणजे आता जसं ज्येष्ठांसाठीचा जो हा कार्यक्रम म्हटलं तुम्ही, हे जे ऑर्गनाईज केलं होतं, तर खरंच ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि एक नवीन आहे काहीतरी, आहे ना? खरंच. आणि यापुढे पण असं काही करण्याची आयडियाज आहेत का डोक्यात? मग
1: हो, अगदी कसं आहे ना की कोणी जर सांगितलं आपल्याला की मला असं काही करायचं आहे तर करायला सुरुवात करते मी आणि ते इतकं छान होत जातं.
0: अच्छा.
1: ऑटोमॅटिक काहीतरी नवीन नवीन त्याच्यामध्ये मला आयडिया सुचत जातात आणि मी त्याला अजून क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करते.
0: तर साधारण किती वर्ष झाले तुमच्या या कामाला?
1: माझं मास्क जे फर्म आहे ते एक साधारण मला वाटतं 2017 मी सुरू केलं ते, आणि ती परिस्थिती फारच बिकट होती, सांगावंसं वाटेल ही गोष्ट. की काय झालं होतं की मला सगळं काही येत होतं, फक्त मला स्विमिंग येत नव्हतं, म्हणून मी स्विमिंग शिकायला म्हणून गेले. एक 15-20 दिवसांमध्ये मला लक्षात आलं की माझं मधलं बोट कामच करत नाही हाताचं, आणि ते काय झालं कळेना.

जेव्हा मी डॉक्टरकडे गेले तेव्हा मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला रिमेटॉइड आर्थरायटिस आहे. आणि हळूहळू असं झालं की माझ्या सकाळी उठल्यावर तर हातपायांची हालचाली होत नव्हत्या आणि ग्लास सुद्धा धरणं अतिशय कठीण होतं मला हाताने पाणी पिणं स्वतः. मग बरेच असं मेडिकेशन सुरू झाले अशा पद्धतीचे की डॉक्टरांनी मला म्हटलं की नाही आता तुम्ही बाहेर जायचं नाही, सोशलाइज करू नका, घरी राहा, आरामात जीवन जगा. मी अशी व्यक्तीच नाही आहे, मला ना खूप सोशल राहायला आवडतं. तर मी डिसाइड केलं की नाही बाबा मी असं नाही करू शकणार, मी औषध पण घेणार, ट्रीटमेंट चालू ठेवणार आणि सोबत काहीतरी माझी जी क्रिएटिव्हिटी माझ्या डोक्यामध्ये असं सुरू असतं माइंडमध्ये ते मी नक्कीच करणार. आणि जसा हा मला तो चान्स मिळाला पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण कोण मला त्याच्यामध्ये साथ

0: पहिला संक्रांतीच्या इव्हेंटचा, तसं मी त्याला ग्रॅप केलं आणि बिलकुल पटापट लक्षात आणलं की कोण कोण मला त्याच्यामध्ये साथ देऊ शकतील. ऍक्च्युली गिग जॉब्स ऑफर करतो मी, जनरली गिग जॉब्स ऑफर करते, तर त्याच्यामुळे काय होतं दुसऱ्यांनाही फायदा होतो, त्यांची क्रिएटिव्हिटी दिसते, असं मिळून मग ते खूप छान होऊन जातं.
1: खरंच आहे, खूप छान मस्त. आणि त्या कामाचा आनंद पण वेगळा असतो हो की नाही?
0: खूपच, म्हणजे खूप आनंद मिळतो. काय आहे आता एवढ्यात असं धकाधकीचं जीवन आहे, प्रत्येक जण वर्किंग आहे आणि प्रत्येकाला वाटतं की बाबा नाही काहीतरी तर असं आपल्या घरात इव्हेंट गेट टुगेदर झालं पाहिजे की आपण सगळेजण निवांत भेटू, निवांत भेटू आणि खूप छान अॅटमॉस्फिअर मध्ये भेटू, ते काम आमचं आहे.
1: खरंच
0: आता हे ओळखून घेणं, म्हणजे महिलांनी ओळखून घ्यायलाच पाहिजे की बाबा हे तर ऍक्च्युली मॅनेजरियल स्किल सगळ्या महिलांमध्ये असतात, तर हे सहज करू शकतील महिला असं मला वाटतं.
1: खरंच आहे. मनीषा ताई, आणखी मला असं विचारायचं आहे की हे जे तुम्ही इव्हेंट्स ऑर्गनाईज करता, तर असं पण कधीतरी होतं ना की एखादा इव्हेंट आहे आणि आता अगदी अचानक एखादी अडचण आली आहे, तर असं होतं का कधी? एखादा प्रसंग आठवतो का?
0: आताच मी तुम्हाला जे सांगितलं की पहिला जो इव्हेंट आहे तो इतका, म्हणजे मी कोणत्याही ड्रग्ज घेऊन राहिलेली आहे, मेडिकेशन काय सुरू आहे माझं, म्हणजे मी कॅपेबल नाहीये, तरी सुद्धा मी तो इव्हेंट केला. असं प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी चॅलेंजेस आलेच आहे मला. मोस्ट प्रोबेबली मी तुम्हाला असं, म्हणजे एक उदाहरण देऊ शकते मी परत एक, की चॅलेंजेसच्या बाबतीमध्ये मोठं उदाहरण द्यायचं म्हणजे पॅन्डेमिक. तर त्यावेळेला इव्हेंट्सवाल्यांचं तर खूपच कठीण काम होतं,
1: खरंच
0: शक्यच नव्हतं इव्हेंट्स वगैरे करणं, पण परमेश्वराकडे सगळ्या काही दार उघडे असतात. तो काही ना काहीतरी नियोजन करतो, काही ना काहीतरी योजना अशी त्याची असते की मनीषा तू करू शकते ना, तूच करणार आहे, तू समोर हो. अशा पद्धतीचं मला, म्हणजे सांगावं असं वाटतं की 2020 साली मला ऍज अ चेअरपर्सन VIALAW हे मला 2020 सालीच मिळालं, जुलैमध्ये. आणि मी फार अशी भांबावून गेली होती की बा आता मी कसं काय हे पद स्वीकारू, कारण की कोरोना पिरियड आलेला आहे आणि मी काय करू, माझ्या ज्या आयडियाज आहे, माझ्या जी क्रिएटिव्हिटी आहे, त्यामुळे मी ते खूप चांगलं सक्सेसफुल करू शकली आणि माझ्या टीममुळे पण, कारण टीमशिवाय काहीच नाही होऊ शकत. बरं,
1: टीम खूप जास्त गरजेचं असतं.
0: LAW टीम सतत माझ्या सोबत राहिली, त्याच्यामुळे मी, आमचं ऑर्गनायझेशन हे एकमेव ऑर्गनायझेशन असेल की त्यावेळेला इतके छान प्रोग्राम आम्ही घेतले. इव्हन खादी फॅशन शो घेतला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला ते रूल सांभाळून आम्ही खादी फॅशन शो सुद्धा ऑर्गनाईज केला. आणि त्यावेळेला आम्ही उद्योजिकाचे प्रदर्शनी असते आम्ही नियमित घेत असतो, ऑक्टोबर महिन्यात असतं ते. आता 29वं वर्ष आहे ते, 1 ऑक्टोबर ते 4 ऑक्टोबर यावर्षी सुद्धा आहे. तर ते घेऊ शकणार नाही म्हणून काय करायचं, मग ऑनलाईन आपण काहीतरी सोय करावी यांच्यासाठी, म्हणून मग त्यावेळेला आम्ही वेबसाईट लॉन्च केली.
1: अच्छा.
0: आणि इतकी, म्हणजे काय सांगू की असं व्हायब्रंट होतं आमचं ऑर्गनायझेशन त्यावेळेला, इतकं छान काम करत होतं. विठ्ठल कामत सर, निशिगंधा वाड मॅम, असे सगळे मोठे मोठे ओरेटर आम्हाला त्यावेळेला मिळाले, विष्णू मनोहर सर. तर त्यामुळे ते वर्ष कसं गेलं आणि इतकं छान पॉझिटिव्ह थॉट सगळ्यांचे, तर कुठे जाणवलं नाही हो मला, कुठे निगेटिव्हिटी जाणवली नाही आणि सतत कामात.
1: अच्छा.
0: तर मला असं वाटतं की कामात राहिलं ना, अडचणींमध्ये पण आपण कामात राहायचं. अंधार झाला की दिवस उजाडतोच आहे
1: आणि प्रकाश हा येतोच आहे.
0: हा प्रकाश हा येतोच आहे, त्याच्यामुळे बस आपलं काम करत राहा, काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट नक्कीच मिळतील.
1: खरंच. आणि तेच काम तुम्ही अविरतपणे आताही सुरूच ठेवलंय ना. मनीषा ताई, सर्वात आठवणीतला एखादा इव्हेंट सांगता येईल का? म्हणजे आता तुम्ही एवढे इव्हेंट्स केलेले आहेत, पण सर्वात जास्ती आवडणारा आणि आठवणीत राहणारा असा एखादा इव्हेंट असेल ना?
0: मला जास्त सिनियर सिटीजन फॅशन शोज आवडायचे, म्हणजे खूप छान छान केले मी. बेबी शॉवरचा पण इव्हेंट एक खूप अप्रतिम झालेला, तर त्यावेळेला इतकं प्रशंसा की बा मुंबईवरनं तुम्ही बोलवले का इव्हेंट ऑर्गनायझर, सगळे मुंबईचे आहेत का? कारण कल्पना तशी असं खूप वेगळी
1: क्रिएटिव्ह.
0: हा, तर प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी बेस्ट देण्याचा प्रयत्न करते मी. आपण कसं ना की ऑनलाईन खूप सारं मिळतं तुम्हाला, तुम्ही ऑनलाईनच्या मागे लागता, मग त्याच्यातून काहीतरी काढता, मग काहीतरी करून दाखवता, असं नको. तुमची क्रिएटिव्हिटी पाहिजे, काहीतरी वेगळं होतं.
1: बरोबर.
0: आणि काहीतरी वेगळं झालं तर मजा येते, ते करण्यामध्ये मजा येते, समोरच्याला आनंद मिळतो. अजून काय पाहिजे?
1: नक्कीच. मनीषा ताई, एखाद्या इव्हेंटचं बजेट आणि मॅनेजमेंट तुम्ही कसं करता?
0: मी जसं तुम्हाला सांगितलं की मी गिग जॉब्स ऑफर करते, मला

0: अजून इथे एक ऍड करा असं वाटेल की जसं पॅन्डेमिक आलं ना ज्यावेळेला, तर त्यावेळेला मी गिग जॉब्स ऑफर करत होती म्हणून मी बचावली. बचावली मीन्स बघा प्रत्येकाचं आपापलं काम असतं. आपण माझ्याकडे जर खूप साऱ्या वस्तू असत्या आणि मला सगळ्या गोष्टी मी सांभाळत असते तर त्यावेळेला माझा खूप लॉस झाला असता. पण मी चार लोकांना वाटून देते, कामं वाटून देते, त्याचे त्याला त्याचं त्याला करू देते, त्याच्यामुळे माझं नुकसान झालं नाही. हा तुम्हाला मोठं करायचं असेल खूप तर नक्कीच तुम्हाला स्वतःच खूप म्हणजे डेव्हलपही करायला पाहिजे.
1: बरोबर,
0: प्रश्नच नाही आहेत. पण त्यावेळी मी मला एकदम आठवलं म्हणून तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तर प्लॅनिंग तर असंच करावं लागतं की पहिल्यांदा तर त्या कस्टमरशी आपल्याला बोलावं लागतं आणि त्यांना काय हवं ते जाणून घेणं. ते जाणून घेतल्यानंतर त्यांची स्वप्न कुठपर्यंत आहे, म्हणजे खूप जास्त मोठी आहेत का, काय लागतं, मग त्याच्यावर थोडा अभ्यास करणं, पूर्ण कॅल्क्युलेशन करणं आणि खूप जास्त त्याच्यावर प्रॉफिट न आकारता कसा तो इव्हेंट चांगला होईल त्याच्याकडे लक्ष देणं.
1: बरोबर.
0: कारण तुम्ही हे जेव्हा द्यायला लागाल ना, तुम्ही हे प्रयत्न जेव्हा कराल, चांगले कामं कराल, ऑटोमॅटिक यश तुमच्या पाठीशी राहील आणि पैसाही येईल.
1: खरंच
0: मॅनेजरियल स्किल प्रत्येकच महिलेमध्ये असते, तर ती माझ्यामध्ये पण आहे. आणि सोबत मी बऱ्याच ऑर्गनायझेशनशी जुळल्यामुळे मोस्ट प्रॉब्लेमली आपण मला असं म्हणता येईल किंवा व्ही आय एलईडब्ल्यूशी जे मी जुळलेली आहे त्याच्यामुळे मला जो मोठा एक्सपिरियन्स मिळाला तिथे, तर लीडरशिप क्वालिटी काय असते, लीडर म्हणजे टीम लीडर म्हणजे काय असतो, काय करायला पाहिजे आपण, तर याच्यातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आणि कसं पेशंटली आपण आपल्या वर्कर्सला सांभाळून घेऊन कसे कामं करून घ्यायचे त्यांच्याकडून, तर त्या सगळ्या स्किल्स माझ्याकडे होत्या आणि आहेत म्हणजे अवगत आहेत.
1: बरोबर.
0: तर मी व्यवस्थित त्या पद्धतीने सगळे कामं करून घेते.
1: छान. तर मनीषाताई, आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी तुमच्या आवडीचं एखादं छानसं गीत ऐकूया आपल्या या कार्यक्रमामध्ये. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: आपकी आंखों में.

0: तर मैत्रिणींनो, तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर यांच्याशी आपण गप्पा करतोय. तर मनीषाताई, वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मनीषाताई, आता हे इव्हेंट ऑर्गनाईज तुम्ही करता, अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, लग्नाचे असतात, कधी बारशाचे असतात, तर कधी आणखी वेगळ्या प्रकारचे असतात. आता जसं तुम्ही मला म्हणाले की मी ज्येष्ठ नागरिकांसाठी पण करते, तर हे सगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करताना वेळेला खूप महत्व असतं.
1: हो,
0: तर वेळेचं नियोजन तुम्ही कसं करता?
1: आता जसं सिनियर सिटीझन फॅशन शो होता, मला 15 दिवस त्यांना द्यावेच लागले, कारण प्रॅक्टिस घेणं.
0: अच्छा.
1: आणि काय होतं, सिनियर सिटीजन्स मध्ये विसरून जाण्याचं थोडस सवय असते, म्हणजे ऑब्व्हियसली ते होणारच.
0: हा,
1: तर त्यांना रोज ती प्रॅक्टिस करून घेणं, काहीतरी वेगवेगळ्या आयडियाज देऊन, लहान मुलांना कसं आपण हे करतो वेगवेगळ्या पद्धतीने, त्यांना मी हॅलो म्हटलं की ते हाय म्हणायचे, हाय म्हटलं की मग हॅलो, म्हणजे असं काहीतरी त्यांना असं हे करून, त्यांना प्रॉपर आपल्या याच्यामध्ये घेऊन त्यांच्याकडून ते प्रॅक्टिस करून घ्यायचे, 1-2.5 तास वगैरे. कधी कधी तर ते 4 तास पण होत होतं. गंमत अशी होती की त्यांना शिकवता शिकवता आम्ही बसू नव्हती शकत, कारण की मला त्यांची नजर जी आहे ती अशी समोर पाहिजे होती की त्यांना ती सवय लागली पाहिजे की प्रेक्षकांकडे सरळ बघा तुम्ही, ते खाली नाही बघ. मग म्हणजे माझा कम्फर्ट झोन मला बाजूला टाकून द्यावा लागत होता, आणि अगदी मी उभं राहून तेवढे 3-3, 4-4 तास त्यांचा रियाज घेत होती. तर पहिले 2 दिवस औषधं खाल्ली की बाबा माझे पाय दुखताय, आणि विचार केला की हे लोक, त्यांना बसायला चेअर जरूर होत्या पण हे लोक एवढं कसे डेडिकेटेड आहे, मग माझं वय काय आहे त्यांच्यापेक्षा, चल मनीषा कामाला. तर मग नंतर तर मला कळलंच नाही की मी कसं काय स्वतःला सावरलं आणि एवढे तास त्यांचा रियाज घेत आली. तर अशा पद्धतीने टाइम मॅनेजमेंट करून, म्हणजे घरी वेळ देऊन मी हे इव्हेंट्स ऑर्गनाईज करते.
0: हो, पण याच्यात घरच्या लोकांची पण खूप साथ असेल तुम्हाला ना?
1: मिस्टरांची तर नेहमीच खूप सोबत राहिली आहे. म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की मी एक जो सेमिनार घेतला इनर अँड आउटर ब्युटी, तर त्याच्यामध्ये जो इन्फिनिटी कॉम्प्लेक्स होता तो माझ्यामध्येही होता, आणि त्या व्यक्तीने तो काढला. अरे मनीषा, तुझी उंची किती छान आहे, तू तो प्राऊड फील करायला पाहिजे. तर तिथून सुरुवात त्यांनी केलेली आहे, आणि त्यांनी असं नाही म्हटलं की बा नाही काही नाही, तुला तुझं काम करायचं आहे, तू काम करू शकते, तू सक्षम आहे, तू स्वावलंबी तुला व्हायचं आहे. आणि त्यांचा ट्रान्सफरेबल जॉब होता, त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं आहे ते मी नेहमी ऐकत गेली, त्याच्यामुळे कदाचित मी जरा स्वतःला चांगलं स्टँड करू शकली. आणि माझ्या मुली तर मला रिकामी बसलेली बघूच नाही शकत, ते हा त्या मला इतक्या सपोर्टिव्ह आहे, आणि त्या नेहमी मला म्हणतात की नाही आई, तू नाही बसायचं, तू काही ना काहीतरी करायचं, तू खूप क्रिएटिव्ह आहे, तू करत राहा. तू बिलकुल आम्हाला अशी खाली बसलेली किंवा आमच्या सेवेत असलेली किंवा बाबांच्या सेवेत असलेली आम्हाला नाही आवडत. घरातल्या लोकांची तर सोबत असतेच, आणि मित्र परिवारही सोबत असतात. कारण की जर त्यांना जर माहिती नाही आपले कलागुण, त्यांचा साथ जो असतो ना तो आपल्या कामात येतो.
0: खरंच खरंच
1: त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात की बा हा ही मनीषा कशी आहे, हिच्यामध्ये काय आहे, तर हे प्लस पॉइंट्स आहे. तर मग ते लोक सुद्धा आपल्याला एक हातभार लावतात, आपल्याला समोर जायला म्हणून पुशअप करतात की तू करू शकते, तू जा, तू समोर हो. असं
0: खरंच. मनीषाताई, सध्या इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन ट्रेंड सुरू आहेत?
1: नाविन्य तर हे सगळ्यांना हवंच असतं इंडस्ट्रीमध्ये, कोणते पण असो. तर नवीन नवीन इनोव्हेटिव्ह आयडियाज लोक आणत असतात, मग टेक्निकली टेक्नॉलॉजिकली खूप असे चांगले असे इव्हेंट्स आता व्हायला लागलेले आहे. तर छान, म्हणजे सगळी प्रगतीच सुरू आहे, कधी कोणती गोष्ट थांबणारी किंवा कमी होणारी, बॅक जाणारी अशी नाहीच आहे.
0: नाहीच आहे, काहीतरी नवीन नवीन गोष्टी
1: आवश्यक आहे.
0: खरंच
1: आपल्याला पण आवश्यक असतो, कारण 8 दिवसामध्ये

0: पण 2 दिवस चेंज आपल्याला जसं आवश्यक असतो तसंच मला असं वाटतं की बा हे या कोणत्याही प्रोफेशन मध्ये काहीतरी चेंज झाल्याशिवाय काही आपल्याला मजा येणार नाही.
1: बरं, मग एक चांगला इव्हेंट ऑर्गनायझर होण्यासाठी माणसामध्ये कोणते गुण असले पाहिजे?
0: मी तर म्हणेल की प्रत्येक स्त्रीमध्ये एक लीडरशिपची तर क्वालिटी असतेच, मॅनेजरियल एक असतंच तिच्यामध्ये गुण, कारण की ती घर सांभाळते. घर सांभाळणं म्हणजे खूप इझी गोष्ट नाही आहे.
1: बरोबर,
0: मोठी गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की या दोन खांद्यांच्या मध्ये हे जे सॉफ्टवेअर आहे ज्याला आपण डोकं म्हणतो, तर ते इतकं अमेझिंग आहे. तुम्ही त्याच्यामध्ये जे पेराल तेच उगवतं. तर तुम्हाला काय पेरायचं आहे? तर तुम्हाला सकारात्मकता पेरायची आहे. कितीही चॅलेंजेस येऊ, कितीही चॅलेंजेस येऊ, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की मला या चॅलेंजेस मधनं ओव्हरकम व्हायचं आहे. आज रात्र आहे, उद्या दिवस होणार आहे, सूर्य दिसणार आहे, त्याच्यामुळे बस काम करत राहा, आपलं कार्य करत राहा आणि समोर जात राहा, यश तुमची वाट बघत राहणार आहे. त्याच्यामध्ये नंतर आपल्याला असं आहे की बघ, तुमचे स्किल्स, प्रत्येकामध्ये खूप स्किल्स असतात. मला माझ्यामध्ये पण इतके असं वाटायचं, मला हेही आवडतं, तेही आवडतं, तेही करू शकते, तेही करू शकते, मनीषा सगळंच काही करू शकते असं होतं. पण आपल्याला काहीतरी निवडायचं असतं. तर तुम्ही लोकांनी एक 2-3 तुमचे जे स्किल्स चांगले वाटतात तर ते स्किल्स तुम्ही चकाकून काढा. चकाकून काढा म्हणजे याचा अर्थ असा की त्याचे ट्रेनिंग कोर्सेस होतात. स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाल तर तिथे तुम्हाला पुष्कळ सारे, किंवा वेबसाईट बघा तुम्ही, तर त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे पुष्कळ कोर्सेस आहे. तर आपल्याला जे आवडतं तो कोर्स करा. तिन्ही प्रकार, समजा 3 गोष्टी आहेत ना माझ्याकडे, तर तिन्ही गोष्टींवर तुम्ही भर घाला, शिकाते आणि नंतर तुम्हाला परत लक्षात येईल की नाही मला ह्याच्यापेक्षा हे आवडतंय, मग त्याला फोकस करा. एक आपल्याला असं ठरवावं लागेल टार्गेट, किंवा काहीतरी बा एक गोल फिक्स करावं लागेल की मला इथपर्यंत करायचंय, मला हे करायचंय, माझं व्हेंचर इथपर्यंत गेलं पाहिजे, तेव्हा तुम्ही जाऊन त्याच्या जवळपास कुठेतरी पोहोचाल.
1: बरोबर.
0: स्किल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला असतो फायनान्सचा विषय. मी तर म्हणते इव्हेंट्स मध्ये काहीच गरज नव्हती मला, माझी क्रिएटिव्हिटीच मला कामात आली.
1: अच्छा,
0: म्हणजे इतकं सोपं काम आहे हे. जर तुम्ही विचार कराल ना, सुरुवात करायची असेल तर तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी आणि मेहनत, मेहनतीला घाबरू नका तुम्ही. मेहनतीला जर तुम्ही घाबरले की मग तुम्ही नाही काय करू शकत.
1: खरंच
0: आजची पिढी अशी आहे, किंवा लोक असे आहेत की बस आपल्याला नाव हवं आहे, काम करायला बघत नाही.
1: हो,
0: तर हे नको. ऍक्च्युली तुम्हाला जर एखादी पोझिशन मिळाली तर तुम्ही त्याच्यावर भरपूर काम करा, बारकावे बघा त्याचे, तुम्ही स्वतःला इतकं अपग्रेड कराल, इतकं चांगलं म्हणजे तुम्हाला फील होईल, तुम्ही स्वतःला शाबासकी द्याल की बा अरे वा मी किती छान बनलो, किंवा मी किती छान बनली. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन स्वतःला डेव्हलप करा. आणि विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग जी आहे ती खास महिलांसाठी, ज्या महिला एस्पायरिंग म्हणजे ज्यांना बनायचं आहे काय ते लेडी एंटरप्रेन्युअर, जर त्यांना उद्योजिका बनायचं आहे आणि उद्योजिका त्या स्वतः आता आहेत, तर त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने ही आमची जी लेडी एंटरप्रेन्युअर्स विंग आहे ही अतिशय कामाचा प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी. तर मी तर असं म्हणेल की असे ज्या ऑर्गनायझेशन्स आहे अशा ऑर्गनायझेशन्सला महिलांनी जुळायला हवं, तिथे खूप काही शिकायला मिळतं. तुम्ही फक्त स्वतःला विचारा, स्वतःला विचारा तुम्ही किंवा मी बनू शकते का, माझ्यामध्ये तो टॅलेंट आहे का, माझ्यामध्ये ते स्किल आहे का, या ज्या गोष्टी आहेत या महत्वाच्या आहेत.
1: खरंच म्हणजे आपण याकडे एक करिअर म्हणून पण पाहू शकतो ना.
0: नक्कीच पाहू शकतो.
1: तर खरंच मनीषाताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तर इव्हेंट ऑर्गनायझर असणाऱ्या मनीषा बावनकर आपण या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि तिची उद्योग भरारी या मालिकेमध्ये खूप छान मुलाखत आमच्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.
2: मैत्रिणींनो, आताच आपण तिची उद्योग भरारी या मालिकेअंतर्गत मनीषा बावनकर यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.

मैत्रिणींनो, सध्या निसर्ग सृजनाचा सोहळा साजरा करतोय. आषाढातल्या मेघांचा गडगडाट, श्रावणातला ऊन पावसाचा खेळ आणि आता सुरू होणार तो म्हणजे भाद्रपद महिना. प्रत्येकच क्षण निसर्गाच्या सौंदर्यात अधिकच भर घालणारा आणि हीच सृजनाची किमया स्त्रीला दिली ती निसर्गानंच हो ना. मग तिच्या मनातल्या अनेक भावभावनांचा आविष्कार म्हणजे कथा, कविता आणि ललित. कधी निसर्ग, कधी अवतीभोवती घडणाऱ्या घटना, कधी मनातील भावना, यातून एक सुंदर अशी कलाकृती साकार होते. आणि अशीच एक कलाकृती अर्थात ललित लेख आज आपण ऐकणार आहोत प्रीती वाडी भस्मे यांच्याकडून, साहित्य विश्व या आपल्या मालिकेअंतर्गत. चला तर ऐकूया

पाऊस एक निस्वार्थ नातं. काही भेटीचा संदर्भ नियतीशिवाय कुणालाच सांगता येत नाही. त्या जणू भाळी लिहिलेल्या एखाद्या अनामिक कवितेसारख्या असतात. शब्द थोडे पडतात, अर्थ दुसर राहतो, पण स्पर्शाची भाषा मात्र मनाला अगदी स्पष्ट कळते. पाऊस आणि मातीची भेटही अशीच, दीर्घ प्रतीक्षेनंतर घडणारी, शब्दाविना व्यक्त होणारी आणि सुगंधातून अर्थ सांगणारी. निळाशार कातळात निजलेली सांज, उन्हाची काहिली शमवून आपल्या घरट्यात माया शोधण्यासाठी चाललेली पाखरे, आभाळाच्या कुशीत दाटलेले काळे कुट्ट मेघ, मातीच्या आतुर केविलवाना नजरा नभाकडे लागलेल्या, त्या नजरेतील आर्त प्रेमळ भाव म्हणजे मेघाच्या काळजावर दिलेली दस्तक. त्या क्षणी अनिवार्य झालेला मेघ आपल्या भावना कशा तरी लपवून ठेवणार, तोही भावूक होतो. मग अचानक नभातून अलगत बरसलेले पावसाचे पहिले दोन चार थेंब, त्या थेंबाचा मातीशी होणारा स्पर्श म्हणजे जणू दीर्घ विरहानंतर झालेली प्रियकर आणि प्रेयसीची भेटच. ग्रीष्माचा दाह सोसलेल्या मातीवर अल्लड पावसाचे पहिले काही थेंब पडताच प्रियकराच्या विरहाने कोमेजलेली प्रेयसी वसुंधरा प्रियकर पावसाशी तादात्म्य पावायला सुरुवात करते. हा एक निसर्गाचा सृजन सोहळा असतो. त्याच्या काळजाची

ची ओली हाक असते, ऋतू बदलण्याचे संकेत असतात, वृक्षवेलीचे मोहरले पण असते, वाऱ्याच्या मनातील घंटानाद असतो, त्यावेळी मातीचा दरवळ अवघ्या सृष्टीत व्यापून उरलेला असतो, नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहरून गेलेला असतो, पाऊसही प्रीतीचा हळुवारपणा जपतो, अलगत समरस होत जातो मातीशी, विरह वेदना विसरून मातीही एकजीव होते पावसाशी, मातीशी हळुवार एकरूप होताना पाऊस केवळ उन्हाचा दहा शमवत नाही, उकाड्याने व्याकुळ झालेल्या जीवाला तो नवे स्वप्न देतो, नवा श्वास देतो आणि जगण्याचा नवा ध्यासही देतो. ही समरसता परमोच्च बिंदूला पोहोचली की धरतीच्या कुशीतून अंकुरून येतात इवलेले नाजूक नाजूक कोंब, दोन्ही हातावर हिरवी मेहंदी लावलेल्या रूपगर्विता तरुणीसारखी दिसायला लागते ही धरणी. नवसृजनाचं लेणं अंगा खांद्यावर मिरवीत ती एखाद्या नववधूसारखी खुलून दिसू लागते. हिरव्यागार पाळांची नवी पालवी, रंगीबेरंगी फुलांची उधळण आणि संथमंद वाऱ्याची हुवार झुळूक तिच्या सौंदर्यात भर घालते. या सुंदर वातावरणात पक्ष्याच्या किलबिलाटाने आसमंत निनादून जातो. वातावरणात एवढा उत्साह असतो ना या दिवसात की नवचैतन्याने सृष्टीचा कण कण शहारतो. मौन व्रत सोडून पक्ष्याचे कंठ किलबिलू लागतात निसर्गगान. कोवळ्या पालवीच्या स्पर्शाने झाडांच्या फांद्या जणू आनंदाने डोलू लागतात. लेकुरवाळीपणाची भावना किती गोड असते ना. कोरड्या ठन्न ओढ्याच्या पात्रात पाण्याची एखादी चंदेरी रेष उमटते. छपरावर पडणाऱ्या थेंबांचा नाद एखाद्या जुन्या तबल्याची साथ बनतो. पानांच्या सळसळीत मिसळतो पावसाचा अनाहत स्वर. प्रियकर, पावसाची अनेक रूपे आपल्याला याच दिवसात अनुभवायला मिळतात. कधी तो रिमझिम बरसत मनाला हळुवार स्पर्शून जातो, अन करतो अनेक लेण्या धरतीच्या काळजात, तर कधी मुसळधार बरसत साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवून टाकतो. तिच्या मनातील खंत नाराजी रुसवे फुगवे सारे सारे नाहीसे करतो. कधी कधी रुसलेल्या प्रियकरासारखा दूर दूर राहतो, धरतीची आतुरता बघत असतो आपल्या ओल्या डोळ्यांनी, अन तिला आपल्यासाठी आतुर झालेली बघून मनोमन खूप सुखावतो, तर कधी अचानक बरसून आपल्या आगमनाची चाहूल देतो. धरतीच्या चेहऱ्यावर अनेक रंग आपल्या डोळ्यात साठवून बघतो. त्यावेळी कवी रवींद्र जवादे यांच्या लेखणीतून काही ओळी कागदावर उतरतात त्या अशा. दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, ऋतू पाऊस वेंढाळ खेळ सृजनाचा चाले. मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा, मग एकाएकी येती शुभ्र शुभ्र धुंद धारा, झाला गावभर सारा गंध भिजलेला वारा. मन पाऊस पाऊस स्वप्न मन भरवले, मन पाऊस पाऊस स्वप्न मन भर ओले, दिस पावसाळी येता ढग दाटून या आले, ऋतू पाऊस वेल्हाळ खेळ सृजनाचा चाले. पाऊस आणि धरतीचं हे नातं पाहताना मन नकळत माणसांच्या नात्याकडे वळतं. निव्वळ पोकळ होत चाललेल्या माणसाच्या नात्यात उरलेला आहे फक्त दिखाऊपणा कोरडेपणा. दडपण वाटायला लागली आताशा ही नाती. संवादापेक्षा साचत गेलेल्या मौनाचे दडपण आताशा जास्त वाटू लागले आहे. मायेचा तो सहज ओलावा कुठे विरून गेला कुणास ठाऊक. पण या वृक्ष जगात काही माणसे पावसासारखी असतात, अचानक आपल्या आयुष्यात येतात, त्यांच्या येण्याची चाहूल मनाला सुखवून जाते आणि त्यांच्या सहवासाने कोरड्या मनावरही हिरवाई फुलू लागते. अशी माणसं अगदी ऋतूसारखी असतात. पाऊस स्वतःसाठी बरसत नाही, तर तो वाळलेल्या मातीला तृप्त करतो आणि सृष्टीला जिवंत ठेवतो. जसा पाऊस मातीला दुखवत नाही, कधी कधी तिला तिष्ठत ठेवतो, बराच काळ वाट पाहायलाही लावतो, पण तिचा हिरमोड मात्र करत नाही. उलट तिच्यात स्वतःचे अस्तित्व विलीन करून तिला सुगंधाची देणगी देतो, हिरवेपणाचा साजच चढवतो. अगदी तशीच पावसासारखी काही माणसे अनपेक्षित आपल्या आयुष्यात येतात. त्यांच्या

पाण्याची चाहूल मनाला सुखवून जाते. त्यांच्या सहवासाचा ओलावा मनाच्या कोरड्या मातीला नवचैतन्य देतो. आरक्त झालेल्या डोळ्यामध्ये नव्या आशेचे अंजन भरतो. अशी माणसे अपेक्षांचं ओझं ठेवत नाही, मालकी हक्काची भावना नाही, कोणतीही अट न ठेवता, कोणतेही दडपण न देता अलगत आपल्या सुखदुःखात एकरूप होऊन आपल्या जगण्याला सुगंधित करून जातात, अगदी पावसासारखे निस्वार्थपणाने. या स्वार्थी जगात आपुलकीचा ओलावा जपणारी माणसं आपल्या सोबत असणं हे खूप महत्त्वाचं असतं. माणसाचे श्रेष्ठत्व सुद्धा स्वार्थात नसून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्यात आणि दुसऱ्याचे आयुष्य फुलविण्यात असते हे तो आपल्या कृतीतून दाखवून देतो. अशी माणसं आपल्या सुखात मनापासून हसतात आणि दुःखाच्या क्षणी कोणताही गाजावाजा न करता आपल्यासोबत ठामपणे उभे राहतात. त्यावेळी त्यांचं असणं फार महत्त्वाचं असतं. माणसाच्या नात्यांनाही असाच निस्वार्थ ओलावा लाभला तर कधीतरी कोरडी मन पुन्हा हिरवीगार होतील. म्हणूनच कदाचित आपल्या आयुष्यातील काही माणसांची तुलना पावसाशी करावीशी वाटते, कारण दोघंही देतात भरभरून पण बदल्यात काहीच मागत नाही. त्यांच्या येण्यानं आयुष्य केवळ सुंदर होत नाही तर जगण्याला अर्थ, मनाला ओलावा आणि आठवणींना सुगंध मिळतो. पाऊस निघून जातो पण मातीत एक तृप्ती आणि झाडांवर हिरवागार टवटवीतपणा सोडून जातो. अगदी तशीच ही माणसं जेव्हा आपल्या आयुष्यातून क्षणभर दूर जातात तेव्हा त्यांच्या आठवणींचा एक सुखद शिडकाव आपल्या मनात कायम चालू असतो. वृक्ष वाळवंटात जशी एखादी सर यावी आणि सगळं फुलून जावं तसंच या माणसांचं असणं असतं. म्हणूनच अशी निरपेक्ष आणि मायेची माणसं जपणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यात अखंड वसंत टिकवून ठेवण्यासारखे आहे. अशा माणसांच्या सहवासाने आपल्यातील संकुचितपणा गळून पडतो आणि मन मातीसारखं उदार व्हायला शिकतं. काळ बदलत राहतील, ऋतू येत जात राहतील, पण पावसासारख्या या माणसांनी मनावर कोरलेल्या आपुलकीचा हिरवा रंग मात्र कधीच फिका पडणार नाही. इथे माझ्या ओळी अगदी पावसासारख्याच कागदावर ओथंबून येतात त्या अशा. पाऊस येतो, कधी कृष्ण हो, राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो, कधी कृष्ण होऊन राधेची प्रतीक्षा अनावर झाली की. पाऊस येतो मोत्याचे थेंब लेऊन, सातकाची आतुरता शिगेला पोचल्यावर. पाऊस येतो वटलेल्या वृक्षांची साद अण मनातील आर्त हाक ऐकून. पाऊस येतो कोरड्या नदीच्या ओठावर पुन्हा प्रवाहाचे गीत गाण्यासाठी. पाऊस येतो उन्हाने करपलेल्या धरतीच्या कपाळावर मायेचा हात ठेवण्यासाठी. पाऊस येतो कधी निसर्गाची तहान भागवायला, कधी मातीला सुगंधित करायला, तर कधी माणसाच्या मनात दडलेली एखादी जुनी आठवण अलगत जागवायला. पाऊस येतो कारण त्याला फक्त धरतीच नाही तर कधी कधी एखादं कोरडं मनही चिंब चिंब भिजवायचं असतं. म्हणूनच पाऊस मला केवळ आभाळातून बरसणाऱ्या पावसाच्या सरी वाटत नाही, तो वाटतो नात्याचा ओलावा, आपुलकीचा स्पर्श आणि निस्वार्थ प्रेमाची भाषा. काही माणसं अशीच असतात पावसासारखी, येतात मनाच्या कोरड्या मातीत बरसतात, आपुलकीची पालवी उगवतात. ते निघून गेल्यावरही त्यांच्या सहवासाचा सुगंध मात्र मनाच्या कणाकणात दरवळत राहतो, अगदी कायम पावसासारखा. धन्यवाद.

मैत्रिणींनो, आत्ताच आपण साहित्य विश्व या आपल्या मालिकेमध्ये प्रीती वाडी भस्मे यांनी सादर केलेलं ललित ऐकलत. कार्यक्रमाचा शेवट करूया या गीतानं.

0: तेव्हा मैत्रिणींनो, या गीताबरोबरच आजचा वनिता मंडळ कार्यक्रम इथे संपवायची वेळ झाली आहे. तेव्हा तुमचा निरोप घ्यायला हवा. आता भेटूया आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या संगीता अरजपुरे यांच्यासह मी स्वाती तुपकर तुमचा इथेच निरोप घेते आहे. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम वनिता मंडळ.
1: गजानना गणरायाधिवंदू तुज मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: श्रोतेहो, ठीक 1 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

मनमोहन नायडू यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत CII या उद्योग संघटनेनं आयोजित केलेल्या परिषदेत बोलत होते. भारत हे केवळ हवाई वाहतूक साधनांचे सुटे भाग जुळवण्याचं ठिकाण न राहता त्या भागांची रचना, प्रमाणीकरण आणि निर्मितीचं केंद्र बनू शकतं, असं ते यावेळी म्हणाले. भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रात जागतिक हवाई वाहतूक कंपन्यांना मोठा रस असल्याचं ते यावेळी म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी काल मलेशिया, तिमोर लेटे आणि म्यानमार इथल्या कृषी मंत्र्यांसह संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि मलेशिया यांच्यात शेती संबंधी ज्ञान सामायिक करणे, संयुक्त कृषी संशोधन यावर या बैठकीत चर्चा झाली. म्यानमारच्या कृषी मंत्र्यांनी भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमधल्या कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रामधल्या सहकार्य यासाठीचा सामंजस्य करारावरची बोलणी पुढच्या टप्प्यात असल्याचं या बैठकीत सांगितलं. जपान वायुसेनेच्या लढाऊ विमानांची भारत भेट ही भारत जपान संरक्षण भागीदारीतला मैलाचा दगड आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. या दोन्ही देशांचा परस्परांवरचा विश्वास तसंच भारत प्रशांत प्रदेशातली शांतता आणि स्थैर्य यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं या भेटीतून प्रतीत होत असल्याचं सिंग यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि जपान या देशांचा वीर गार्डियन 2026 संयुक्त सराव काल जोधपूर इथं सुरू झाला. हा सराव 2 आठवडे चालणार आहे. पोर्तुगालने भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी, असं याचिकेत म्हटलं आहे. यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तत्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल, असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं काल ही माहिती दिली. गट क मध्ये लिपिक, टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी एकंदर 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकारांविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुजरातमध्ये गांधीनगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या जागी धातूचा स्लॅब कोसळून 12 जण जखमी झाले. कुडासन भागात काल रात्री 9 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. बांधकाम सुरू असताना हा स्लॅब तुटून कोसळला आणि त्याखाली 15 जण दबले गेले. त्यांच्यापैकी सर्वांना बाहेर काढलं असून त्यातल्या जखमी असलेल्या 15 जणांपैकी 3 जणांना किरकोळ उपचारानंतर सोडण्यात आलं, तर इतर 12 जणांवर उपचार सुरू आहेत. गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी नंतर अपघातस्थळाला भेट दिली. महानगरपालिका, राज्य आपत्कालीन प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दल या सर्वांनी अपघातस्थळी दुर्घटनाग्रस्तांच्या सुटकेसाठी सहाय्य केल्याचं त्यांनी सांगितलं. सुटका आणि बचाव दल अपघातस्थळावरचा ढिगारा साफ करून कोणीही बांधकामाखाली दबलं गेलं नसल्याची खातरजमा करून घेत आहे. बिहारमधल्या 14 जिल्ह्यांमधले 40 लाखांपेक्षा जास्त नागरिक पुरामुळे बाधित झाले आहेत.

0: गेले 5 दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे गंगा, गंडक, कोसी, बुरही गंडक, पुनपुन, बागमती या नद्या विविध ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. पाटणा, भोजपूर, सारण, वैशाली, भागलपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. नेपाळमध्ये पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळेही अनेक ठिकाणी नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. राज्यातल्या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीच्या मदत आणि बचाव कार्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये SDRFची 27 आणि NDRFची 10 पथकं तैनात करण्यात आल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. नेपाळमधल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर भारतानं मदत कार्य सुरू ठेवलं असून आतापर्यंत 130 टनांपेक्षा जास्त मदत साहित्य नेपाळमध्ये पाठवलं आहे. तसंच शोध, बचाव आणि न्यायवैद्यक कारवाईसाठी 54 तज्ज्ञ कर्मचारी तैनात केले आहेत. भारतीय हवाई दलाचं 8वं विमान 35 टन मदत साहित्य घेऊन काठमांडू इथं पोहोचल्याचं नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं सांगितलं. भारताचं बोगद्यांमधल्या बचाव कार्यातलं तज्ज्ञ पथक आणि नेपाळचं लष्कर यांनी चिलवे आणि लांगतांग इथं बचाव मोहीम हाती घेतली आहे. अवजड यंत्रसामग्री थेट बोगद्याच्या प्रवेशद्वारापर्यंत नेण्यासाठी तात्पुरता मार्ग तयार करण्याचं काम वेगानं सुरू असून ते 2 ते 3 दिवसात पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचं स्थानिक सूत्रांनी सांगितलं. फिलिपीन्समध्ये पालावान प्रांताजवळच्या समुद्रात एका फेरीबोटीला आग लागल्यानं 5 जणांचा मृत्यू झाला तर 86 जण बेपत्ता आहेत. फिलिपीन्सच्या तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार MV जून एस्टर ही फेरीबोट या परिसरातल्या कोरोन या प्रसिद्ध पर्यटन स्थळावर पोचत असताना वाटेत तिला आग लागली. या जहाजावर 143 जण होते. आगीतून 43 जणांची सुटका करण्यात आली आहे. चीनच्या आग्नेय भागातल्या जियांगशी प्रांतात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये मृतांची संख्या 16 पोचली आहे. इथल्या सुईचुआन काउंटी भागात गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसंच सौडेल चक्रीवादळानं धडक दिल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सुईचुआन काउंटीमधून 18,000 अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दुबई इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलं आहे. महिलांच्या कनिष्ठ आशियाई कप हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारतीय पुरवठादारांचा मोठा वाटा असावा या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांचं प्रतिपादन. कुख्यात गुंड अबू सालेम याच्या सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. फिलिपीन्समध्ये फेरीबोटीला आग लागून 5 जणांचा मृत्यू तर 86 जण बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: तो चलिए देखिए आपने इस गीत को पसंद किया और हमारा अगला गाना यही है हमारी लिस्ट में. आरडी बर्मन का संगीत है, गुलजार साहब के बोल, लता मंगेशकर की आवाज, फिल्म का नाम गोलमाल. बहुत हंसना हंसाना लता जी का इसमें भाता है ना? आप भी हंसिएगा ना इस गीत के साथ.

मैंने शायद तुम्हें अजनबी सी हो मगर गैर नहीं लगती हो।

ذہن میں حسن کی ٹھنڈک کا اثر جاگتا ہے, آنچ دیتی ہوئی

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. एमपीएससीची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता येत्या 3 जानेवारीला होणार. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. गणेश मूर्तींची उंची वाढत असल्यामुळे त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या होत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते यावेळी म्हणाले. आध्यात्मिक विचारात सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलंय. या पंचमहाभूतांचा संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलंय. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. पनवेल खारघर उल्वे नवी मुंबई परिसरातल्या शाळांमधले 10,000 विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते. पर्यावरणपूरक मातीच्या गणेश मूर्ती तयार करण्याचं प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आलं असून विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या मातीच्या मूर्तीची घरी प्रतिष्ठापना करावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृह

उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेली चित्रनगरी विकसित करायचा सरकारचा प्रयत्न असल्याचं ते यावेळी म्हणाले. मुंबईतली फिल्म सिटी, एंगेज स्टुडिओ, कोल्हापूरमधल्या चित्रीकरण सुविधा याबरोबरच आता रामटेक आणि नाशिक इथं नवीन फिल्म सिटी उभारण्याच्या दिशेनं राज्य शासन काम करत असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार, अभिनेता प्रसादो यांना चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार, सलीम खान यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आणि राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. सलीम खान यांच्या वतीनं अभिनेत्री हेलन यांनी जीवन गौरव पुरस्कार स्वीकारला. वैज्ञानिक संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि शोध निबंधांपुरतं मर्यादित न राहता सामाजिक समस्या सोडवण्यासाठी उपयोगी पडलं पाहिजे असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलंय. ते काल मुंबईत रसायन तंत्रज्ञान संस्थेनं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेला संबोधित करत होते. विज्ञान क्षेत्रात महिलांना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज असून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटीनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलंय. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 पोर्तुगलहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षापेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद करण्यात आलं होतं. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाज बांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आता 3 जानेवारी 2027 रोजी होणार आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी होणार होती. गट क मध्ये लिपिक टंकलेखक, ग्राम महसूल अधिकारी, करसहाय्यक अशा विविध पदांसाठी 12 लाख अर्ज आले आहेत. दरम्यान एमपीएससीच्या परीक्षा प्रक्रियेतल्या कथित गैरप्रकाराविरोधात काल नाशिकमध्ये आंदोलन झालं. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे 18 मागण्यांचं निवेदन सादर केलं. दुबईमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. साखळी फेरीतले सर्व सामने जिंकून भारतानं गटात अव्वल स्थान पटकावलंय. महिलांच्या कनिष्ठ आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताच्या संघानं आज पाकिस्तानच्या संघाचा 19-0 असा धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यांच्यातल्या विजेत्या संघाशी भारताचा पुढचा सामना होईल. राज्यातले सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या सर्व रुग्णालयांचं विद्युत आणि अग्निसुरक्षा ऑडिट 3 महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारनं दिलेत. सार्वजनिक तसंच खासगी रुग्णालयांमध्ये फायर ऑडिटची अंमलबजावणी, देखरेख आणि अनुपालन अहवाल सादर करण्याची जबाबदारी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या माध्यमातून सुनिश्चित करण्याच्या सूचनाही

नमस्कार मित्रांनो, युवावाणी मध्ये मी अश्विनी आपले सहर्ष स्वागत करते. तंत्रज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात वावरणाऱ्या माझ्या तमाम तरुण मित्रांनो, आजचा आमचा हा विशेष प्रासंगिक भाग आपल्या विदर्भाच्या दोन अतिशय महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या सणांवर आधारित आहे. एक म्हणजे बळीराजाचा कृतज्ञता सोहळा असलेला पोळा आणि दुसरी म्हणजे केवळ विदर्भाचीच नव्हे तर आज आपल्या अनोख्या वैशिष्ट्यामुळे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असलेली तान्ही मारबत, मोठी मारबत आणि बडग्या उत्सव. मित्रांनो, श्रावण महिना संपता संपता विदर्भाच्या मातीला वेध लागतात ते पोळ्याचे. वर्षभर ज्याच्या खांद्यावर संपूर्ण जगाच्या पोशिंद्याची धुरा असते त्या लाडक्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजच्या दिवशी बैलांना नदीवर नेऊन धुणे, त्यांच्या पाठीवर नक्षीदार झूल चढवणे, शिंगांना बेगळ लावून गळ्यात घुंगराच्या माळा बांधून सजवणे हा सगळा सोहळा पाहत असताना शेती संस्कृतीचे आणि निसर्गाचे अतूट नाते आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. पण विदर्भवासियांसाठी आणि विशेषतः नागपूरकरांसाठी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद प्रतिपदेला म्हणजेच तान्ह्या पोळ्याला एक वेगळाच उत्साह असतो. तो उत्साह म्हणजे मारबत आणि बडग्या. सुमारे 145 वर्षापेक्षा जास्त इतिहास असलेली ही परंपरा आज जागतिक आकर्षणाचे केंद्र बनली आहे. या ऐतिहासिक परंपरेची पाळेमुळे थेट नागपूरच्या भोसले राजघराण्याशी आणि ब्रिटिश राजवटीशी जोडलेली आहे. 1857 स्वातंत्र्य लढ्यात नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी इंग्रजांना केलेली मदत देशभक्तांना रुचली नाही. त्यांच्या या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यासाठी 1881 मध्ये मध्य नागपुरातील ऐतिहासिक चांभारपुरा येथून काळी मारबत उत्सवाला सुरुवात झाली, जी राणी बाकाबाईचे प्रतीक मानली जाते. त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध, महागाई आणि प्लेग सारख्या साथीच्या रोगांविरुद्ध तीव्र लोकभावना वाढण्यासाठी 1885 मध्ये पिवळी मारबत उत्सवाची स्थापना झाली. मध्य नागपूरचा ऐतिहासिक गांधीबाग परिसर, चांभारपुरा आणि त्यालगतचे इतवारी, जगन्नाथ बुधवारी हे भाग या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक चळवळीचे मुख्य केंद्र राहिले आहेत. मित्रांनो, मारबती सोबतच या मिरवणुकीचे दुसरे मुख्य आकर्षण म्हणजे बडग्या. बडग्या म्हणजे माणसाच्या, समाजाच्या आणि राजकीय व्यवस्थेच्या चुकीच्या धोरणांवर प्रहार करणारे एक जिवंत माध्यम. राणी बाकाबाईच्या राष्ट्रद्रोही कृत्याला विरोध न करणाऱ्या तिच्या पतीचे प्रतीक म्हणून सुरुवातीला बडग्याचा पुतळा बनवला गेला होता. पण काळाच्या ओघात बडग्याचे स्वरूप बदलले. आज बडग्या हा चालू घडामोडी, भ्रष्टाचार, महागाई, दहशतवाद आणि सामाजिक विसंगतींवर धारधार प्रहार करणारे राजकीय विडंबनाचे माध्यम बनला आहे. बांबू, काठ्या आणि चिंध्यांपासून तयार केलेल्या या वेगवेगळ्या बडग्यांच्या माध्यमातून तरुण पिढी समाजातील वाईट प्रवृत्तींवर बोंब ठोकून आपला निषेध नोंदवते. घेऊन जागे मारबत, घेऊन जा आणि इडापिडा घेऊन जा रे बडग्या, या एकाच आवाजाने संपूर्ण परिसर

0: जातो। समाजातील वाईट प्रवृत्ती, महागाई, भ्रष्टाचार आणि रोगराई या मारबत आणि बडग्याच्या रूपाने नष्ट व्हावी अशी या मागची भावना असते। आजची आपली तरुणाई या परंपरेकडे केवळ एक सण म्हणून पाहत नाही, तर सामाजिक भान जागवणारे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून याकडे बघते। बदलत्या काळातही नागपूर आणि विदर्भाच्या तरुणांनी ही सांस्कृतिक ओळख जागतिक पातळीवर अभिमानाने जिवंत ठेवली आहे, ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे। चला तर मग या सणांचा आनंद घेऊया आणि आपल्या संस्कृतीचा वारसा असाच पुढे चालूया। तर रसिक हो, पोळा, मारबत आणि बडग्याच्या या ऐतिहासिक गप्पानंतर आपण ऐकणार आहोत आपली मालिका सांजवेळ, जिचे सुंदर संचालन केले आहे निवेदिका भार्गवी बाबरेकर यांनी।
1: हाय, हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण भार्गवी आजच्या सांजवेळ या मालिकेत तुमचं मनपूर्वक स्वागत करते। संध्याकाळची वेळ, दिवसभराची धावपळ थोडी थांबलेली असते, सूर्य मावळतीला झुकलेला असतो, खिडकीतून मंद वारा येत असतो, हातात चहाचा कप असतो आणि मन मात्र नकळत कुठेतरी मागे जातं आपल्या बालपणात, त्या छोट्याशा घरात आणि त्या घराच्या स्वयंपाकघरात जिथून दरवळणारा एखादा ओळखीचा सुगंध आजही आपल्याला क्षणात भूतकाळात घेऊन जातो। कांद्याला दिलेली फोडणी, तुपात भाजलेल्या शिऱ्याचा सुगंध, गरम भाकरी किंवा वरण भातावर सोडलेलं तूप, आणि मन म्हणतं हा तर आईच्या हातचा सुगंध आहे। आईच्या हातच्या जेवणाची चव ही केवळ जिभेवरची चव नसते, त्या प्रत्येक घासामध्ये तिची माया असते, काळजी असते, आपल्यासाठी दिलेला वेळ असतो। लहानपणी सकाळी आई स्वयंपाकघरात असायची, फोडणीचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या आणि तिचा नेहमीचा आवाज, उठा शाळेला उशीर होईल, आपण मात्र अंथरुणात पडून म्हणायचो आई अजून 5 मिनिटं, आणि त्या 5 मिनिटांमध्येही आई आपला डबा तयार करून ठेवायची। पोळी भाजी असो, पराठा असो, पोहे असोत किंवा उपमा, तो डबा साधा असायचा पण त्यात आईची काळजी गुंडाळलेली असायची। आईला आपल्या आवडी कधी सांगाव्या लागत नसत, आपण घरी आलो आणि चेहरा थोडा उतरलेला जरी दिसला तरी तिला कळायचं काय झालंय, आपण म्हणायचो काही नाही, पण आई त्या काही नाहीवर कधी विश्वास ठेवत नसे। ती कदाचित जास्त प्रश्न विचारायची नाही, फक्त ताटात आपली आवडती भाजी वाढायची आणि म्हणायची हे खा आधी, किती साधे शब्द पण त्या 2 शब्दांमध्ये संपूर्ण आई सामावलेली असायची। पावसाळा आला की कांदा भजी आणि गरम गरम चहा आठवतो, बाहेर पावसाची सर, खिडकीवर ओघळणारे थेंब आणि स्वयंपाकघरातून येणारा भजांचा खमंग सुगंध। आज कितीही ठिकाणी भजी खाल्ली तरी त्या पावसाळी संध्याकाळची चव कुठेच मिळत नाही। उन्हाळा आला की कैरीचं पन्ह, लोणचं, पापड आणि कुरडया आठवतात। आई उन्हात पापड घालत असते आणि आपण तिच्या मागे मागे फिरत असतो, आई आई हे झालं का, अजून नाही, मग हे खाऊ का, नको हात लावूस, आणि तिचं लक्ष चुकवून आपण एखादा पापड चोरून खायचो। त्या छोट्याशा चोरीची आठवण झाली तरी मन हसतं। दिवाळी आली की चकल्या, करंजा, लाडू, चिवडा, आईची नुसती आपली लगबग, घरभर दरवळणारा सुगंध आणि आपण मात्र अधूनमधून स्वयंपाकात डोकावून चाखायला काहीतरी मिळतंय का हे पाहत असायचो। आणि सणाच्या दिवशी गरम गरम पुरणपोळी ताटात आली की त्यावर तुपाची धार, वा तो घास म्हणजे जणू आनंदाची चव। आईच्या हातच्या पदार्थांची एक गंमत आहे, आपण तिच्याकडून रेसिपी विचारतो, आई किती मीठ, ती म्हणते अंदाजाने, मसाला किती, अंदाजाने, आपण तसंच करून पाहतो, पदार्थ चांगला होतो पण आईच्या हातची चव ती काही येत नाही, कारण रेसिपी आपण शिकू शकतो पण आईचे हात ते मात्र शिकता येत नाहीत। तर मित्रांनो, अशाच आपल्या निर्मळ आणि प्रेमळ आईवर आपण कायम प्रेम करत राहूया आणि तिच्या हातची चव ती मात्र आयुष्यभर लक्षात ठेवूया। चला तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे आजच्या मालिकेत इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह पुढच्या भागात, तोपर्यंत भार्गवीचा नमस्कार।
0: रसिको हो, आताच आपण ऐकली सांजवेळ ही आपली मालिका भार्गवी बाबरेकर यांनी सजवलेल्या या सांजवेळ नंतर आता आपण वळूया आपल्या पुढील मालिकेकडे, म्हणजेच तरुणाई या मालिकेकडे। विदर्भाच्या ऊर्जेचा आणि सरसळत्या उत्साहाचा हा कार्यक्रम आहे। आजच्या या तरुणाई मालिकेत आपण ऐकणार आहोत एक खास मुलाखत। रंगभूमीवर आपल्या आगळ्या वेगळ्या दिग्दर्शनाने नाव गाजवणारे तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत। या तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकणार।

0: ऐकणार आहोत. हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण अंकिता तुमचं तरुणाई या मालेत खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्रांनो, रंगमंचावरचा पडदा उघडतो, नट नटी मंचावर येतात, लाईट्स ऑन होतात आणि नटाची नाटकाची जादू सुरू होते. आपण सगळेच नटांच्या अभिनयाच्या प्रेमात पडतो, पण या सगळ्या पात्रांना एकत्र बांधणारा, एकत्र आणणारा, स्क्रिप्टला जिवंत रूप देणारा आणि प्रेक्षकांना एका काल्पनिक जगात घेऊन जाणारा कॅप्टन ऑफ द शिप म्हणजे नाटकाचा दिग्दर्शक. आजच्या आपल्या तरुणाईच्या भागात आज एक आपण तरुण रंगकर्मी डायरेक्टर यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. शैल चौधरी आपल्यासोबत आलेले आहेत. शैल, तुझं खूप खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू ताई, थँक्यू फॉर हॅव्हिंग मी हियर.
0: शैल, मला सांग, नाटक किंवा थिएटर किंवा आपण म्हणू की अभिनय किंवा दिग्दर्शन या सगळ्या माध्यमात तुझी पहिली भेट कशी झाली?
1: पहिली भेट अशी झाली की आधी नाटकाशी माझा काहीही संबंध नव्हता, काहीही देणं घेणं नव्हतं. मला व्हॉइस ऍक्टिंग करायची होती आणि आताही मला तीच करायची आहे. व्हॉइस ऍक्टिंग डबिंग मध्ये मला एंट्री करायचं होतं या फील्डमध्ये. सो मी असं कुठेतरी ऐकलं होतं की जेही या फील्डमध्ये काम करतात त्यांना म्हणजे थिएटरचा त्यांचा एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड आहे. सो मला असं वाटलं की मी थिएटरमध्ये जाईन, मी जरा काम करीन तर माझ्या वाचिक अभिनयावरती या सगळ्या गोष्टींवरती नवरसांवरती मला काम करायला खूप सोपं जाईल आणि खूप व्यवस्थितपणे मी काम करू शकेन. सो तसं मग मी ड्रामा स्कूल किंवा ड्रामा कॉलेजमध्ये मी ऍडमिशन घेतली आणि तेव्हा मी सुरुवात केली ऍक्टिंग पासून. आणि नंतर फर्स्ट इयर मध्ये ऍक्टिंग सुरुवात केली तर थर्ड इयर मध्ये ती कुठे गायब झाली हे माझं मलाच कळलं नाही. मी ऍक्टिंगला सोडून डिरेक्शन मध्ये घुसलो ते कसं झालं माहित नाही.
0: पण तू म्हणजे असं कधीच ठरवलं नव्हतं की मी दिग्दर्शन करील?
1: नाही नाही, कधीच नाही.
0: अच्छा, पण जेव्हा मग तू पहिलं हातात घेतलं स्क्रिप्ट म्हण किंवा काही दिग्दर्शनाची जी सुरुवात केली ती सुरुवात कशी झाली?
1: मला एकदा आमच्या एका सिनियरनी एक नाटक डिरेक्ट करायला बोलवलं होतं. तेव्हा मी फर्स्ट इयर मध्ये होतो आणि ते तेव्हा थर्ड इयर मध्ये होते. त्यांनी मला म्हटलं की तू हे नाटक डिरेक्ट कर. ते उमरेडचे होते आणि मी गेलो प्रॅक्टिसला, स्क्रिप्ट हातात घेतली तर मला असं वाटलं की यार मला तर काहीच जमत नाहीये, मी काहीच करू शकत नाही. मला पहिलं अगदी पहिलं नाटक होतं. मला मी त्यांना म्हटलं की नाही, मला हे काही जमणार नाही डिरेक्ट करायला, आत्ता तरी नाही जमणार. आणि नंतर मग मी त्यांची प्रोसेस बघितली की ते दुसरे जे डिरेक्टर आले होते ते कशा पद्धतीने त्या नाटकाला डिरेक्ट करतात, त्यांची प्रोसेस काय, ती मी जाणून घेतली. आणि मग मला वाटलं की यार हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. आणि मला आधीपासून काही नाही तर नाटकाचा थोडाफार असा इंटरेस्ट होता, पण डिरेक्ट करायचं हे माझ्या लक्षात कधीच नव्हतं. तेव्हा मी जेव्हा त्यांची प्रोसेस बघितली तेव्हा असं मला वाटलं की येस, मी हे करू शकतो, मी ट्राय तरी ऍटलिस्ट करायला पाहिजे. मग मी सीन वर्क्स पासून सुरुवात केली. आमच्या कॉलेजमध्ये सीन वर्क्स व्हायचे तर आम्ही सीन वर्क्सनी सुरुवात केली. आणि नंतर मग आम्ही 3 वर्षांपूर्वी पहिली एकांकिका केली मी, जिचं नाव होतं हव्यास.
0: ओके, क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला सांग, तू आता म्हणाला की तू कुठल्या तरी डायरेक्टरची प्रोसेस बघितली, तर ती नेमकी काय प्रोसेस होती हे आम्हाला सांगू शकशील का?
1: प्रोसेस म्हणजे आता त्यांची प्रोसेस अशी होती की त्या कॅरेक्टरला किंवा त्या ऍक्टरला त्या कॅरेक्टरमध्ये कसं घेऊन जायचं, किंवा ब्लॉकिंग म्हणतात स्टेजवरती ज्या हालचाली असतात किंवा काही आकृतीबंद असतात ज्यांना कॉम्पोजिशन्स म्हणतात, तर त्या कशा होत होत्या किंवा त्या कशा पद्धतीने बसवल्या जात होत्या त्या, ते मला खूप फॅसिनेटिंग वाटलं. लहानपणापासून माझं आर्ट फील्ड आहे, म्हणजे आर्ट बॅकग्राऊंडचा मी आहे. माझ्या घरी गाण्याचं वगैरे सगळं आहे आधीपासूनच आहे. तर मला त्या गोष्टींची खूप आवड होती किंवा ओढ होती. सो मग मला असं वाटलं की मी एकदा ते करून बघायला पाहिजे की काय राहतं डिरेक्शन. तेव्हा मी सुरुवात केली सीन वर्क्स पासून. अँड देन जसं मी तुम्हाला सांगितलं पहिली एकांकिका तशी केली. तर मला ती प्रोसेस अशी खूप फॅसिनेट केलं मला त्या प्रोसेसने.
0: पण मला एक सांग, एखाद्या सामान्य प्रेक्षकाला असं वाटतं डायरेक्टर म्हणजे नाटक बसवणारा, पण तितकं पुरे असतं का एक दिग्दर्शक म्हणून?
1: नाही, बिलकुल नाही. जसं तुम्ही म्हणालात की डायरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप, तर तो फक्त त्या नाटकाचाच दिग्दर्शक नसतो, त्या पूर्ण टीमचा तो डिरेक्टर असतो. म्हणजे टीममध्ये जितके लोक काम करतात इन्क्लुडिंग ऑन स्टेज अँड बॅक स्टेज, तर त्या सगळ्या लोकांना सांभाळणं, त्यांच्या सायकोलॉजीजना सांभाळणं, त्यांच्या बिहेवियर पॅटर्न्सना सांभाळून घेणं आणि मग त्यांच्यावर काम करणं, ते एक डिरेक्टरचं काम असतं असं मला वाटतं.
0: अच्छा, नक्कीच. म्हणजे सगळ्या बाजूनी माहिती असणं पण आवश्यक आहे डायरेक्टरला.
1: डेफिनेटली
0: येस. पण जेव्हा तू कुठलं नाटक निवडतो की आता मी हे करणार बाबा दिग्दर्शक, तर ते तुझं स्क्रिप्ट निवडण्याची काय प्रक्रिया असते?
1: आधी तर मी स्क्रिप्ट, आम्ही असं करतो की जर आम्हाला कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये टाकायचं आहे तर एकतर आम्ही स्क्रिप्ट स्वतःहून बनवून घेतो जे टॉपिक्स आम्हाला आवडतात, नाहीतर जर मला कुठल्या दुसऱ्या स्क्रिप्ट येतात तर मी आधी बघतो की ती स्क्रिप्ट किंवा ती जी स्टोरी आहे त्यातले जे टॉपिक्स आहेत

0: लोकांना कनेक्ट करतील का? आधी तर माझ्या लक्षात ते नाही आलं की असं करायला हवं, कारण आधी मी एक नाटक केलेलं आहे जे अगदीच ओव्हर द टॉप होतं, म्हणजे ते लोकांना कनेक्ट करूच शकत नव्हतं. त्यावेळेला मला असं रिअलाईज झालं की यार, स्क्रिप्ट निवडणं इज अ बिग टास्क अँड इट इज अन इम्पॉर्टंट टास्क. सो ती स्टोरी लोकांना कनेक्ट केली पाहिजे, म्हणून माझा तर प्रयत्न तोच असतो की जीही स्क्रिप्ट मी निवडीन त्याच्यात लोकांना ती कनेक्ट झाली पाहिजे आणि मेसेज क्लिअर झाला पाहिजे.
1: आता हा पहिला मुद्दा झाला म्हणजे स्क्रिप्ट निवडणं, पण दुसरी गोष्ट म्हणजे त्या स्क्रिप्टसाठी जे पात्र आहे त्याच्यासाठी योग्य कास्टिंग करणं आणि योग्य कास्टिंग सोबत त्या कास्ट कडून तो तुला जसा हवाय तो अभिनय काढून घेणं, तर ते किती महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी काय कसरत लागते?
0: मला तरी असं वाटतं की कास्टिंग करणं इज अ व्हेरी सब्जेक्टिव्ह वर्क, इट्स अ सब्जेक्टिव्ह ऍस्पेक्ट. कारण काही काही डिरेक्टर्स असतं की हा हा दिसायला खूप चांगला आहे ना, याला घेऊया. भलेही तो कास्टिंग मध्ये जात असो किंवा तो त्या कॅरेक्टरला तो डिलिव्हर करू शकत असेल का नाही माहिती नाही, पण जर तो दिसतोय ना चांगला तर त्याला ते कास्ट करतात. हे वर्क करतं नाही असं नाहीये. जसं आता हिस्टॉरिकल काही मूवीज किंवा हिस्टॉरिकल ड्रामाज झाले, तर सपोज तुम्हाला भगतसिंगचा जर तुम्हाला पोर्ट्रेल करायचं असेल, पोर्ट्रेल द्यायचं असेल, सो कोणी एक असा टॉल हँडसम एक असा पांढरा शुभ्र किंवा असा थोडासा दिसणारा त्या फेअर कॉम्प्लेक्शन मध्ये जाणारा एक ऍक्टर आपण चूज करू. पण जर ते कॉन्टेम्पररी नाटक आहे ज्याचं हिस्टॉरीशी एवढं काही देणं घेणं नाहीये, त्यासाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तो कॅरेक्टर दिसण्यापेक्षा तो कॅरेक्टर असू शकतोय का, ते कॅरेक्टर ते डिलिव्हर तो करू शकतोय का. सो मला असं वाटतं की कॅरेक्टर दिसण्यापेक्षा कॅरेक्टर असणं हे खूप महत्वाचं असतं कास्टिंग करताना. आणि अजून एक गोष्ट अशी आहे की कास्टिंग करताना जेव्हा कोणीही आपण एखादे टीमला घेतो किंवा आपण ऍक्टर्सना घेतो, लोकांच्या मनात पहिल्यांदा हेच येतं की हा हे कॅरेक्टर आहे ना तर या कॅरेक्टरसाठी तोच फिट बसेल. सो तो एक संभ्रम कुठेतरी तोडला पाहिजे कास्टिंग करताना की हा हे कॅरेक्टर आहे त्याच्यासाठी तोच ऍक्टर कशाला, हाही तर असू शकतो तोही तर असू शकतो. तर ही प्रोसेस राहते, खूप सब्जेक्टिव्ह प्रोसेस आहे.
1: अच्छा, पण मला सांग, तू असं म्हणाला की दिग्दर्शकाचं काम असतं जे सगळ्या गोष्टी सांभाळून घेणारा असतो, तर सेट्स असतात, नुसतं अभिनय नसतो ना, नाटक म्हणजे फक्त अभिनय नाही, सेट्स आले, लाईट्स आले किंवा म्युझिक सुद्धा आलं किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात, या सगळ्या डायरेक्टरचा नेमका काय रोल असतो?
0: सगळीकडे रोल असतो त्याचा. डिरेक्टरचा रोल हा सगळीकडे असतो, म्हणजे इन्क्लुडिंग फ्रॉम द व्हेरी स्टार्ट, द प्री प्रोडक्शन, स्क्रिप्ट सिलेक्शन टू द फायनल परफॉर्मन्स, सगळीकडे डिरेक्टरचा रोल असतो. आता स्क्रिप्ट निवडल्यानंतर त्याच्यात कास्टिंग कशी करायची, त्यानंतर कास्टिंग केल्यानंतर त्याला उभं कसं करायचं, त्याला ब्लॉकिंग कशा करायच्या, त्यानंतर मग त्या मूडला जाणारे सेट, त्या मूडला जाणारं सेट. आता सेट कशा पद्धतीचं पाहिजे, जर एखादं पौराणिक नाटक आहे तर पौराणिक नाटकाला सेट कसा लागेल याचं विजन टोटली डिरेक्टरचं असतं की डिरेक्टरला कशा पद्धतीचा सेट हवा आहे. त्याला जर एक्सपेरिमेंटल किंवा कुठल्या नवीन शैलीमध्ये जर ते नाटक करायचं असेल तर तो सेटमध्ये काही वेगळे एक्सपेरिमेंट्स करून बघेल, किंवा जर त्याला टोटल तसंच ठेवायचं असेल जसं ते आहे त्याचा टेस्ट न जाऊ देता सिलेक्ट करेल. सेम विथ म्युझिक, म्युझिकसाठी पण तीच प्रोसेस राहते जशी सेटची राहते, आणि तशीच प्रोसेस म्युझिकची पण राहते, त्याला उपयुक्त संगीत जात आहे की नाही. सो ओव्हरऑल डिरेक्टर इज एव्हरीवेअर.
1: अच्छा, मला सांग, तू आता म्हणाला की प्रत्येक ठिकाणी सेट वेगळा असतो आणि आपापल्या मूडनुसार, नाटकाच्या मूडनुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार पण तो असू शकतो की मला हे नाटक असं दिसायला हवं वगैरे. म्हणजे एक्सपेरिमेंटल थिएटर आणि कमर्शियल थिएटर हा दोन वेगळा मुद्दा आहे, पण याविषयी एक यंग डिरेक्टर म्हणून तुझं काय मत आहे?
0: सो मला असं वाटतं की प्रायोगिक रंगभूमी किंवा एक्सपेरिमेंटल थिएटर आहे त्याचंही कमर्शियल रूपांतरण होऊ शकतं. तर मी एक नाटक बघितलं होतं मुंबईला ज्याचं नाव आहे कर्ण. ते टोटल एक्सपेरिमेंटल प्ले आहे ज्याच्यात 3 मुली 70 कॅरेक्टर्स प्ले करतात इन्क्लुडिंग मेल्स. येस, आणि त्यांच्या नाटकामध्ये काहीही सेट नाहीये, लाईक ते सेटचा वापर करतच नाहीत. त्या 3 मुली फक्त मार्शल आर्ट्सनी आणि मग इंडिजिनियस आर्ट फॉर्म्स जे असतात त्यांचा वापर करून ते कॅरेक्टर पोर्ट्रे करतात. आणि त्याचे बरेच शोज त्यांनी केलेत, भरपूर शोज केले. त्यांची ट्रिलॉजी आहे कर्ण, माधव आणि महादेव, ते त्यांनी भरपूर शोज केले, त्याचे बरेच शोज केले आणि ते कमर्शियल वे मध्येच त्यांनी केले. सो असं मला वाटतं की प्रायोगिक रंगभूमीला सुद्धा व्यावसायिक बनवता येऊ शकतं डेफिनेटली.
1: पण मला सांग, आता प्रत्येक डायरेक्टरची विचारसरणी ही वेगळी असते. प्रत्येक डायरेक्टरचं एक वैशिष्ट्य असतं, तो त्या पद्धतीने विचार करत असतो आपल्या प्लेकडे. त्या शैलीचं काही एक विशेष असं काही वैशिष्ट्य आहे का? सिग्नेचर स्टाईल आपण त्याला म्हणूया.
0: सिग्नेचर स्टाईल, जसं मला सिम्बॉल्स मध्ये खेळायला खूप आवडतं.
1: ओके,
0: म्हणजे मला सिम्बॉलिक

0: मध्ये किंवा या अशा पद्धतीने मला फ्रेम्स बनवायला मला खूप आवडतात. मला सरळ सरळ गोष्टी सांगण्यापेक्षा मला असे हिडन असे काही असे गोष्टी असे ऍस्पेक्ट असे मला सोडायला खूप आवडतात. की मी हिंट्स असे सोडून ठेवतो नाटकामध्ये की आता केलंय ना हिंट्स टाकलेत ना तर लोकांना स्पून फीड कशाला करायचं. लेट पीपल अज्युम की काय सुरू आहे किंवा लेट पीपल अज्युम की काय होणार आहे. तर या गोष्टी मला करायला सिम्बॉल्स मध्ये मला खेळायला खूप आवडतं.
1: प्रत्येकाची एक वेगळी पद्धत असते. पण आता आम्हाला असंही कळलेलं आहे तू एक डायरेक्टर आहे अभिनेता आहे हे तुम्हाला सांगितलं की तुझी सुरुवात तशीही झालेली आहे पण तू एक व्हॉइस आर्टिस्ट सुद्धा आहे डबिंग आर्टिस्ट सुद्धा आहे तर तुला काय वाटतं या दोन्ही फील्डमध्ये काय साम्य आहे किंवा काय फरक आहे.
0: साम्य जर असं मी बघायला म्हटलं व्हॉइसिंग किंवा डबिंग आणि थिएटरच्या फील्डमध्ये तर मला असं वाटतं की या दोन्ही फील्ड इंटरकनेक्टेड आहेत कारण दोन्हीमध्ये एक गोष्ट खूप सिमिलर आहे दॅट इज व्हॉइस ऍक्टिंग. अभिनयाच्या चार प्रकारांमध्ये वाचिक अभिनय नावाचं एक प्रकार आहे तर तोच प्रकार डबिंग मध्ये सुद्धा वापरला जातो जो प्रामुख्याने वापरला जातो. म्हणजे डबिंग फील्ड इज ऑल अबाउट व्हॉइस ऍक्टिंग फर्स्ट देन मला असं वाटतं की डिरेक्ट करताना जर तुम्ही काही ऑडिओ ड्रामाज ऐकले आता मला असं वाटतं की ऑडिओ ड्रामाज जे असतात ऑडिओ ड्रामा नावाचा एक प्रकार आहे ज्याच्यात तुम्हाला फक्त ऐकू येतं की काय सुरू आहे त्यात व्हिज्युअल्स नाही आहे बट द स्टोरी द सीन्स आर ओनली नरेटेड थ्रू व्हॉइसेस बीजीएम अँड साऊंड इफेक्ट. सो जर मी एखादा ऑडिओ ड्रामा ऐकतोय तर मला दृश्य दिसत नाही मला फक्त ऐकू येत आणि त्यावर मग मी व्हिज्युअलाइज करू शकतो की काय सीन सुरू आहे. एखादा सीन सुरू आहे की एक माणूस येतो खूप पाऊस सुरू आहे तो कारमध्ये बसतो कारमध्ये त्याला काहीतरी सस्पिशियस वाटतं त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात आणि मग तिथे एक थरारक असं बॅकग्राऊंड म्युझिक येतं. हे सगळं आता मी ऐकताना हे सगळं व्हिज्युअलाइज करू शकतो म्हणजे मला खूप स्कोप आहे इमॅजिनेशनसाठी. ऑडिओ ड्रामाज ऐकताना मला डिरेक्ट करायला मला खूप स्कोप आहे. सो आय थिंक की ऑडिओ ड्रामा इज जस्ट लाईक अ स्क्रिप्ट जसं स्क्रिप्टमध्ये इट्स जस्ट वर्ड्स त्याच्यात काहीही व्हिज्युअल्स नाही आहे तसंच ऑडिओ ड्रामा सुद्धा आहे. ऑडिओ ड्रामामध्ये पण काहीच हे नाही आहे व्हिज्युअल्स नाही आहेत इमॅजिनेशनला खूप स्कोप आणि डिरेक्टरसाठी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: बरोबर अगदी. पण मला सांग आजकालची जी तरुण पिढी आहे आजकाल ऍक्च्युअली प्लॅटफॉर्म्स खूप वाढलेले आहे ओटीटी प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडिया आहे अगदी 1 ते 2 मिनिटात तुम्हाला बरेच मोठे मोठे व्हिडिओज मिळून जातात किंवा आजकाल मुलांचा पेशन्स सुद्धा फार कमी झालेला आहे 1-2 मिनिटाच्या रील्समध्ये त्यांना पूर्ण स्टोरी ऐकायची असते तर अशा तरुण पिढीला थिएटरकडे कसं वळलं पाहिजे किंवा काय महत्व आहे तू काय सांगशील त्यांना.
0: मला असं वाटतं की थिएटरला अजून अजून इंटरेस्टिंग किंवा अजून अजून वाढत्या टेक्नॉलॉजी सोबत मर्ज केलं पाहिजे. जसं मी एक नाटक बघितलं होतं त्यांनी काय केलं की त्यांनी प्रोजेक्शन लावलं होतं कॅमेरा लावला होता त्यांनी चालत्या नाटकामध्ये.
1: अच्छा.
0: हा म्हणजे चालत्या नाटकामध्ये लाईव्ह स्क्रीनिंग सुरू आहे जो ऍक्टर होता तो कुठे दुसरीकडे जाऊन बसला होता आणि तो त्याच्या कॅमेराच्या थ्रू बोलत होता आणि ते लाईव्ह सुरू होतं त्याच्या तिथे एक प्रोजेक्टर होतं त्या प्रोजेक्टरवरती ती स्क्रीन लागली होती आणि त्याचे सगळे जे सीन्स होते ते त्या कॅमेरा आणि प्रोजेक्टरच्या थ्रू सुरू होते. सो आय फाउंड इट व्हेरी इंटरेस्टिंग आय फाउंड इट इंट्रिगिंग की हे कसं आहे हाऊ इज दिस पॉसिबल अँड हाऊ कॅन पीपल डू दिस. सो व्हॉट दे हॅव डन इज की त्यांनी टेक्नॉलॉजीला थिएटरमध्ये मर्ज केलेलं आहे. सो वाढत्या म्हणजे जनरेशन जशी जशी पुढे चालली आहे तसं तसं मला वाटतंय की ओटीटी इज अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म इट्स अ व्हेरी गुड प्लॅटफॉर्म आणि रील्स आर ऑल्सो गुड प्लॅटफॉर्म. म्हणजे रील्समध्ये आता जसं 1-2 मिनिटाचे जे शॉर्ट्स असतात त्या 1-2 मिनिटाच्या शॉर्ट्समध्ये स्टोरीज पोर्ट्रे केल्या जातात इट इज अ व्हेरी गुड थिंग. सो मला असं वाटतं की जर त्यांना थिएटरकडे वळायचं असेल तर थिएटर जे आहे त्यांनाही कुठेतरी टेक्नॉलॉजीला जर त्यांनी ऍड केलं तर इंटरेस्टिंग होईल मजा येईल ते करायला. अजून
1: तसे टेक्नॉलॉजी खूप वाढते आणि तू जो अनुभव सांगितला त्याच्यावरनं हेही कळतंय की सगळे पात्र स्टेजवर जरी नसले तरीही काम होऊ शकतं आणि नाटक पुढे जाऊ शकतं. पण थिएटर क्षेत्रात काम करत असताना सुरुवातीच्या काळात आर्थिक स्थैर्य मिळवणं हे कठीण असतं का आणि नाटक उभं करण्यासाठी निधी गोळा करणं हे कठीण असतं का.
0: हो असतं खूप खूप कठीण असतं. आणि जेव्हा आम्ही हव्यास करत होतो तेव्हा हव्यास करताना आमच्याकडे मोजकेच असे काही पैसे होते. तसं तर नाटक उभं करायला भरपूर पैसे लागतात पण आमच्याकडे तेवढे पैसेच नव्हते. आम्ही तेव्हा सगळे स्टुडंट्स होतो आताही स्टुडंट्सच आहोत पण त्यावेळेला असं होतं की आम्हाला फक्त जिद्द होती की करायचं आहे.

0: आणि आम्ही एक टर्मिनॉलॉजी आम्ही शिकलो होतो ज्याला पुअर थिएटर म्हणतात. म्हणजे पुअर थिएटर ही अशी टर्मिनॉलॉजी आहे की ज्याच्यात इट्स नॉट इम्पॉर्टंट टू हॅव ह्यूज सेट्स. ह्यूज सेट नसला तरी चालतो, फक्त ॲक्टर आणि ऑडियन्स यांचं डायरेक्ट कनेक्शन व्हायला पाहिजे, डायरेक्ट इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. जर तुम्ही तुमच्या ॲक्टिंगच्या थ्रू तुम्ही पोर्ट्रे करू शकताय की तुम्ही ते कॅरेक्टर आहात, तुम्ही ते अमुक तमुक कॅरेक्टर आहात, देन तुम्हाला एवढ्या गोष्टींची गरज काय. पण तरीही जर आपल्याला असं करायचं आहे की कॉम्पिटिशनमध्ये जायचं सपोज, तर त्यावेळेला तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव सेट, म्युझिक, लाईट्स, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. तर त्यासाठी कॉन्ट्रीब्युट करतो आम्ही, आमची पूर्ण टीम कॉन्ट्रीब्युट करते. आणि जर येण्या जाण्याचा काही खर्च असेल तर तो आम्ही कॉन्ट्रीब्युट करतो. पण नाटकाला जो लागणारा पैसा आहे तो मी माझ्या स्वतःच्या खिशातून टाकतो.
1: अच्छा.
0: हा, म्हणजे लाईटसाठी खर्च, सेटसाठी खर्च, जर अजून कुठल्या टेक्निकल गोष्टींसाठी खर्च लागणार असेल तर तो पूर्ण मी करतो. बाकी येण्या जाण्याचं, खाण्यापिण्याचं, याचं सगळं आम्ही मिळूनच करतो. हे आमच्यासोबत होतं, हे आम्ही करतो.
1: ऑफकोर्स इट्स अ टीम वर्क, नाटक म्हणजे टीम वर्क आहे, तर ते होणारच. पण मला सांग, कुठली जर युथ जनरेशन आहे सध्या आणि कोणाला जर या क्षेत्रात यायचं असेल तर त्यांनी काय अभ्यास करायला पाहिजे आणि कसा सराव केला पाहिजे?
0: रिडिंग केलं पाहिजे.
1: ओके.
0: हा, रिडिंग केलं पाहिजे. आणि जसं मी सांगतो की कोणाला जर डिरेक्शन करायचं असेल किंवा डिरेक्टर व्हायचं असेल, मे इट बी फिल्म ऑर मे इट बी थिएटर डिरेक्टर, सो त्यांनी ऑडिओ ड्रामाज ऐकायला पाहिजे असं मला वाटतं. ऑडिओ ड्रामाज ऐकल्याने तुमची जी इमॅजिन करण्याची जी शक्ती असते किंवा इमॅजिन करण्याचं जे पोटेन्शियल असतं ना, ते कैक पटीने वाढतं असं मला वाटतं. इट्स अ व्हेरी गुड एक्सरसाइज की तुम्ही ऑडिओ ड्रामाज ऐका. इट्स अ व्हेरी गुड थिंग टू रीड समथिंग. पेपर वाचणं, कारण पेपरमध्ये काही ना काही गोष्टी येत राहतात, काही ना काही न्यूज येत राहतात. कधी काही चांगली बातमी आली, कधी काही अशी दुःखद बातमी आली, तर त्याला वाचून मग त्याचा एक सीन उभा कसा होऊ शकतो किंवा याच्यात दोन कॅरेक्टर्स आहेत तर ते कसे उभे राहू शकतात, ते कसे कॅरेक्टरायझेशन त्याचं कसं होऊ शकतं, या सगळ्या छोट्या मोठ्या एक्सरसाइजेस राहतात ज्या एका डिरेक्टरनी केल्या पाहिजे असं मला वाटतं.
1: नक्कीच. पण शैल, जसं सुरुवातीला म्हणाला तू की तुला एक डबिंग आर्टिस्ट व्हायचं होतं, व्हॉइस आर्टिस्ट व्हायचं होतं, आणि आता तू डिरेक्शन कडे पण वळलेला आहे, तर असं काही तुझी इच्छा आहे का की असं ड्रीम प्रोजेक्ट मला करायचं आहे? आयदर ते प्ले असो, कुठलं ड्रीम प्ले असो, ऑर कुठलं डबिंग तुला जर करायचं आहे जे तुला इच्छा खूप आहे.
0: डबिंग तर मला असं सांगता येणार, पण मला साऊथ इंडियन मुव्हीजला, म्हणजे प्रॉपर एक अशी साऊथ इंडियन मुव्ही मला डब करायची
1: आहे,
0: हिंदीमध्ये मला डब करायची आहे.
1: ओके.
0: डिरेक्ट जर मला काही करायचं असेल तर माझ्याकडे एक कॉन्सेप्ट आहे जी मला करायची खूप इच्छा. इट इज बेस्ड ऑन व्हेंट्रिलोक्विझम, म्हणजे बोलक्या बावल्यांचा जो खेळ असतो, व्हेंट्रिलोक्विझम वरती मला काही करायचंय, मला खूप आवडेल. आणि अजून एक आहे जे महाभारत, मला महाभारतावरती एक प्ले किंवा आय वॉन्ट टू डू समथिंग ऑन दॅट. महाभारत लाईक नेव्हर सीन बिफोर असं मला करायचंय. आय डोंट वॉन्ट की त्याच त्याच गोष्टीला मी रिपीट करावं, मला काहीतरी वेगळं करायचं त्याच्यातून. अशी इच्छा आहे, लेट सी हाऊ इट गोज.
1: क्या बात आहे, क्या बात. तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं आणि तू वेळात वेळ काढून आला, खरंच तुझे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच.
1: मित्रांनो, नाटकाचा पडदा जरी इथे पडला असला तरी विचारांचे रंगमंच मात्र नेहमी सजलेले असतात. जर तुमच्यातही एखादी गोष्ट सांगायची, विचार मांडायची ताकद असेल तर नाटकात काम करण्याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण तरुण नाटक दिग्दर्शक शैल चौधरी यांची अंकिता पोहरकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. सळसळता उत्साह, नव्या कल्पना, प्रायोगिक रंगभूमीची धडपड आणि संस्कृतीची जोड घेऊन चालणारी ही आपली युवावाणी. आजच्या या विशेष भागात आपण पोळ्याचा आनंद घेतला, मारबत आणि बडग्याच्या जागतिक कीर्तीच्या ऐतिहासिक परंपरेला उजाळा दिला आणि तरुणाईच्या माध्यमातून रंगभूमीचा एक नवा दृष्टिकोन अनुभवला. सण, उत्सव आणि कला हेच तर आपल्याला एकत्र आणतात, जगण्याचे बळ देतात आणि समाजाशी जोडून ठेवतात. चला तर मग हाच सलोखा आणि हाच वैश्विक आनंद मनात जपत पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊया. आजच्या या भागात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, तर मी तुमची लाडकी निवेदिका अश्विनी आपली रजा घेते. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन विषयासह, तोपर्यंत ऐकत रहा आकाशवाणी. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

संध्याकाळची 6 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: महिलानां क्रिकेट क्रीडायां एशिया चषक स्पर्धायाः उपान्त्य चक्रे अद्य दुबई नगरे भारतस्य बांग्लादेश दलेन सह प्रतिस्पर्धा भविष्यति। इयं प्रतिस्पर्धा भारतीय मानक समयानुसारं रात्रौ 8 वादने समारप्स्यते। इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। सायंकाळचे 6:30 वाजले। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा।

0: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार. दरवेळच्या कामगार सभा कार्यक्रमामध्ये आपण कामगारांसाठीच्या असलेल्या संधी, काही नवीन नवीन येणारी आव्हानं, त्यांच्या संदर्भात होत असलेले नवे कायदे या संदर्भातल्या आणि इतरही काही गोष्टींची माहिती मुलाखतींच्या माध्यमातून घेत असतो. कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, नितीन केंजळे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया.
1: कामगार कुठे असतात? शेतावर असतात, गावामध्ये असतात, पण फार मोठ्या संख्येनं मोठ्या शहरांमध्ये असतात. शहरं जशी मोठी होतात तसं त्याला सुविधा देण्यासाठी जी लोकनियुक्त प्रतिनिधींची एक संघटना काम करते त्याला आपण कॉर्पोरेशन किंवा महानगरपालिका म्हणतो. पुणे क्षेत्रामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये पुणे महानगरपालिका अधिक जुनी आहे आणि या महानगरपालिकेचे मुख्य कामगार अधिकारी, कामगार कल्याण विभाग पुणे महानगरपालिका, श्रीयुत नितीन केंजळे आज आपल्याशी बोलायला आलेले आहेत. ते दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा आणि विकास बोर्डाचे विभागीय अध्यक्ष आहेत, जे पुणे विभागासाठी काम करतात. 8 जिल्हे त्यात ते काम पाहतात. सर नमस्ते.
2: नमस्ते
1: केंजळे सर. आताच जर आपण पाहिलं तर महानगरपालिका क्षेत्रामध्ये काम करताना, लोकांना वेगवेगळ्या सुविधा देताना मोठ्या प्रमाणावरती कामगार लागतात, वेगवेगळं कौशल्य असणारे कामगार लागतात. साधारणपणे अंदाजे किती कामगार आपल्या सोबत काम करतात?
2: पुणे महानगरपालिकेमध्ये कायम कामगार जे आहेत ते जवळपास 17,000 आहेत. कंत्राटी कामगार जे आपण ठेकेदारांमार्फत विविध कंत्राटद्वारे घेतो तर असे जवळपास 10,500 कामगार महानगरपालिकेत काम करतात.
1: नोडल अधिकाऱ्याचं पण काम करताय माहिती अधिकारासाठी.
2: बरोबर.
1: त्याशिवाय आपण कामगार कल्याणासाठी विशेष रूपानं लक्ष देत आहात, तर त्या दृष्टीनं आपला या पाठीमागचा जो उद्देश आहे हा काम करतानाचा, त्या दृष्टीनं काय सांगता येईल?
2: मुख्य कामगार अधिकारी या दृष्टीनं आम्ही काम करताना प्रमुख जो उद्देश असतो तो मालक आणि कामगार यांच्यामध्ये दुवा साधणे, यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे आणि कामगार आणि प्रशासन यामध्ये सलोख्याचं वातावरण राहायला पाहिजे, औद्योगिक शांतता प्रस्थापित व्हायला पाहिजे या उद्देशाने कामगार कल्याण विभाग प्रामुख्याने काम करतो.
1: हा झाला अर्धा भाग की ब्रिजचं काम आपण करतोय, पुलाचं काम करतोय, सेतू किंवा दुव्याचं काम करतोय, पण आपला जो कामगार आहे तो सकुशल असावा, आरोग्यपूर्ण असावा, आर्थिक सामाजिक आणि मानसिक आरोग्य त्याचं स्ट्रॉंग राहावं, त्या दृष्टीनं कोणकोणत्या कल्याणकारी योजना आपण करता? त्यातही दोन भाग असतील, एक कामगार कल्याण निधीद्वारे केल्या जाणाऱ्या आणि महानगरपालिकेनं स्वयं निधीद्वारे केल्या जाणाऱ्या, त्याविषयी सांगता?
2: पुणे महानगरपालिकेतर्फे ज्या योजना कामगार कल्याण निधी म्हणून केल्या जातात तर हा कामगार कल्याण निधी स्वतंत्र स्थापन झालेला आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचे अध्यक्ष माननीय महापालिका

0: पालिका आयुक्त आहेत, त्याचे कार्याध्यक्ष माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत, त्याचे खजिनदार मुख्य लेखा वित्त विभाग आहे आणि त्या कामगार कल्याण निधीचा सचिव म्हणून मी मुख्य कामगार अधिकारी काम पाहतो. त्यानंतर मान्यताप्राप्त संघटनेचे जे सरचिटणीस आहेत ते त्यामध्ये पदसिद्ध सदस्य आहेत. वर्ग एक मधील एक सदस्य, वर्ग दोन मधील एक सदस्य, वर्ग तीन मधील पाच सदस्य, तीन सदस्य आणि वर्ग चार मधील तीन सदस्य असे त्याच्यावर सदस्य असतात. प्रथम मी सांगेल की गुणवंत कामगार पुरस्कार की दरवर्षी वर्ग एकला एक, वर्ग दोनला एक, वर्ग तीनला पाच आणि वर्ग चार यांची संख्या खूप जास्त असल्यामुळे 13 अशा एकूण एवढ्या कर्मचाऱ्यांना 20 कर्मचाऱ्यांना पुरस्कार दिला जातो. त्याचं स्वरूप असं आहे की 25,000 त्यांना एक धनादेश दिला जातो, एक स्मृतिचिन्ह असतं आणि एक सर्टिफिकेट. आणि हा कार्यक्रम जो असतो सर्वात मोठ्या प्रमाणावर मोठ्या व्यक्तींना बोलवून सर्वांच्या समक्ष हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दुसरी गोष्ट अशी आहे की पुणे महानगरपालिकेत जे सेवक कार्यरत असताना निधन पावतात तर त्यांच्यासाठी पूर्वी आम्ही 75,000 रुपये देत असतो. आता मागच्या वर्षीपासून माननीय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये वाढ केलेली आहे आणि जर एखादा सेवक सेवेत असताना निधन पावला तर त्याला आम्ही 2 लाख रुपयाचं अनुदान देतो. आणि नुकतीच एक घटना घडली होती की दत्त जयंतीच्या दिवशी आमचा एक सेवक कार्यालयात असताना कोसळला, खाली काम करत असताना अटॅक येऊन कोसळला. तर सर्वांनी हळहळ व्यक्त केली की काम करत असताना, आणि त्याच्यासाठी दुसरी योजना नव्हती. आम्ही पूर्वी जे 75,000 देत होतो तीच रक्कम देत होतो. तर माननीय महापालिका आयुक्त यांनी सूचना केली की काम करत असताना जे सेवक अशा प्रकारे जातात तर त्यांच्यासाठी काहीतरी ठोस रक्कम आपण द्यायला पाहिजे. म्हणून जर काम करत असताना एखादा सेवक कोणत्याही कारणास्तव जर गेला किंवा निधन पावला तर त्याला आम्ही 5 लाख रुपयाचं अनुदान लागू केलेलं आहे. म्हणजे जर सेवेत असताना निधन पावला तर 2 लाख आणि काम करत असताना निधन पावला तर 5 लाख असं अनुदान आम्ही देतो. त्याचबरोबर कामगार कल्याण निधीमार्फत आम्ही दरवर्षी जे 10वी 12वीमध्ये सेवकांचे पाल्य 65% किंवा त्याहून जास्त गुणांनी उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी आम्ही एक सत्कार म्हणजे गुणगौरव समारंभ त्याला म्हणतो आम्ही तो आयोजित करतो. त्यामध्ये त्यांना शालेय उपयोगी वस्तू म्हणजे हॅवरसॅक असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा शालेय साहित्य असेल अशा प्रकारे वस्तू देऊन गौरवतो. तोही आम्ही समारंभपूर्वक मोठ्या प्रमाणावर हा कार्यक्रम घेतो. त्याचबरोबर आपल्या सेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करतो कामगारांसाठी फक्त. त्यामध्ये सर्व सुखसोयी आम्ही कामगारांना देत असतो, म्हणजे क्रीडा साहित्य असेल, क्रीडांगण असेल, त्यांची भाडे असेल, काही त्यांना कपडे किंवा टोप्या जे काय असतील ते देतो, क्रीडा साहित्य देतो आणि जे विजेते असतील त्यांना आम्ही मोमेंटो किंवा मेडल्स देऊन त्यांचा गौरव करतो.
1: खूप छान. कामगार कल्याण निधीशिवाय महानगरपालिका या आपल्याकडे काम करणाऱ्या कामगारांची काळजी कशी घेते, त्यातून कसं काम?
0: सर्वात मोठं महानगरपालिकेचे जे काळजी घेण्याचं सर्वात मोठं जे ध्येय आहे ते म्हणजे आरोग्य. म्हणजे प्रत्येक अशी योजना कुठेच नाहीये जी पुणे महानगरपालिका राबवते. प्रत्येक सेवकाच्या आरोग्याची काळजी महानगरपालिका घेते, त्यासाठी वैद्यकीय सहाय्य योजना म्हणून योजना आरोग्य विभागामार्फत कार्यरत आहे. त्यामध्ये सेवकाच्या बेसिक आणि डीए मधून 1% रक्कम आम्ही त्या वर्गणीमधून देतो सेवक. आणि महानगरपालिका जर एखादा सेवक ऍडमिट झाला असेल तर त्याच्या 90% पर्यंत खर्च महानगरपालिका उचलते. आणि ही सर्वात मोठी योजना आहे महानगरपालिकेच्या सेवकांच्या आरोग्याची. म्हणजे आरोग्याची काळजी करायची किंवा त्याचा मोठा खर्च येईल याबाबत चिंता ही करायची आवश्यकता कर्मचाऱ्यांना भासत नाही.
1: बरोबर.
0: पुणे महानगरपालिकेतील जे कार्यरत कर्मचारी आहेत त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेतून जे सेवानिवृत्त सेवक होतात त्यांच्या आरोग्याची काळजी पुणे महानगरपालिका घेते. त्यांनाही पुणे महानगरपालिकेची CHS योजना लागू आहे, वैद्यकीय अंशदायी योजना त्यांनाही लागू आहे आणि ते सुद्धा या आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकतात. आणि ही योजना फक्त पुणे महानगरपालिकेतच चालू आहे. त्याचबरोबर

0: वर पुणे महानगरपालिकेत जे कार्यरत कर्मचारी आहेत त्यांचा 25 लाखांचा विमा उतरवलेला आहे. जगभरामध्ये कोठेही त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यास त्यांना 25 लाखाच्या मर्यादेपर्यंत लाभ होतो, मृत्यू झाल्यास 25 लाख, आणि जर विकलांगता आले तर त्या प्रमाणात त्यांना पैसे मिळतात. नुकतेच एका केसमध्ये एकाच्या बोटाचा एक पेरा फक्त तुटला होता तर त्याच्यामध्ये त्यांना 6.5 लाख रुपये या विम्यामधून मिळाले आहेत. आणि एक विशेष सांगायला मला आवडेल की पुणे महानगरपालिकेतील सेवकांनी जेवढे पैसे गुंतवले आहेत त्यापेक्षा जास्त लाभ हा पुणे महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजनेतून झालेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की विविध तुमच्या रजा असतील तर रजेचे भरपूर प्रकार आहेत महानगरपालिकेमध्ये. अर्जित रजा आहेत आपल्या 33 वर्षाला, मेडिकल 12 आहेत, चतुर्थ श्रेणीसाठी कॅज्युअल लीव 12 आहेत आणि स्टाफसाठी 8 आहेत. त्याच्यानंतर जर एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा वैद्यकीय दृष्ट्या आजारी असेल पण त्याला क्षयरोग झाला असेल किंवा कॅन्सर झाला असेल तर त्यांना 1 वर्ष भरवेतनी रजा दिली जाते आणि त्यातूनही तो जर बरा झाला नाही तर जवळपास 3 वर्षापर्यंत ती रजा वाढवून दिली जाते. आणि जर कोणाला अशी रजा शिल्लक राहिली नाही तर तो बरा होईल या हिशोबाने त्यांना आणखी रजा सुद्धा दिली जाते. आमच्या कामगार कल्याण विभागामार्फत जे पेन्शनर्स आहेत तर काही लोकांना पेन्शनमध्ये विलंब होत असेल तर आम्ही दर महिन्याला आढावा बैठक घेतो. कोणाच्या पेन्शन प्रकरणी अडचणी असतील त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सफाई सेवक किंवा सुरक्षा विभागातील सेवक असतील तर त्यांना गणवेश हा डीबीटी म्हणून त्यांना रक्कम 1-10.5 हजारापर्यंत रक्कम त्यांना डीबीटीद्वारे दिली जाते. पूर्वी कपडे शिवून देत होतो पण त्याबाबत तक्रारी असायच्या म्हणून आता गव्हर्नमेंटनी निर्णय घेतला की आपण त्यांना डीबीटी करूया. महिलांसाठी 6 महिन्याची प्रसूती रजा दिली जाते कंपल्सरी,
1: मातृत्व
0: आणि बाल संगोपन रजा सुद्धा शासनाने लागू केली 2 वर्षापर्यंतची.
1: जी केंद्र शासनाकडे सध्या सर्व कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे ते पण आपल्या महानगर कर्मचाऱ्यांना मिळते.
0: त्याचबरोबर कामगारांना काही अडीअडचणी असल्या तर कामगार कल्याण विभागात येऊन समक्ष डायरेक्ट माझ्या ऑफिसमध्ये मला येऊन भेटतात. आमचं दार सदैव कामगारांसाठी उघडं आहे, कुणालाही आम्ही वेटिंग करायला लावत नाही.
1: आता या कामगारांच्या बाबतीमध्ये त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहावं, शारीरिक आरोग्य चांगलं राहावं आणि ते आजारीच पडू नयेत म्हणून क्रीडा किंवा मनोरंजन या दृष्टीनं काही खास कार्यक्रम घेतले जातात का?
0: हो, पुणे महानगरपालिकेच्या म्हणजे कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत सांस्कृतिक कला मंच म्हणून स्थापन केलेला आहे आणि त्या सांस्कृतिक कला मंचाचा मी अध्यक्ष आहे. माझ्या हाताखालील कामगार अधिकारी जे आहेत ते सुद्धा यामध्ये सचिव म्हणून काम पाहतात. वर्ग 1 ते 4 मधील सर्व कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी त्यामध्ये एक एक सहभागी आहेत. याच्या माध्यमातून आम्ही विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम घेतो. 15 फेब्रुवारी महानगरपालिकेचा वर्धापन दिवस आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कलागुणदर्शनाचे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये विविध कलागुण असेल, कुणाला वाद्य वाजवायचं असेल, नृत्य करायचं असेल, सामूहिक नृत्य असेल याचा समावेश होतो. दुसरा जो भाग आहे की काही लोक आमचे नाटक सादर करतात तर ते नाटक सुद्धा आमचे सेवक बसवतात, त्यासाठी आम्ही त्यांना सर्व सुखसोयी उपलब्ध करून देतो. आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा असतो की आमचे 20-22 जे सेवक आहेत की ज्यांना गाण्याची आवड आहे तर ते सेवक सुद्धा त्यामध्ये सहभागी होतात आणि याच्यासाठी सर्व खर्च हा महानगरपालिका स्वतः उचलते.
1: 17,000 कर्मचारी आपल्याकडे काम करतात स्थायी स्वरूपाचं आणि 10,000 कर्मचारी जे आहेत अस्थायी स्वरूपाचे आहेत, तर जवळपास एका गावाची लोकसंख्या झाली सर ही.
0: बरोबर.
1: आणि नैसर्गिक न्यायानं याच्यामध्ये मतांतर होऊ शकतात, मतभेद होऊ शकतात, जी आज्ञावली देण्याची चेन ऑफ कमांड आहे त्याच्यामध्ये फरक पडू शकतो आणि काही तक्रारी तयार होऊ शकतात. तर तक्रार निवारणासाठी आपण कशी सोय केलेली?
0: तक्रार निवारणासाठी आमच्याकडे प्रथमतः स्वतः त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा अर्ज देऊ शकतात. त्यानंतर आम्हाला स्वतः आमच्या कामगार कल्याण विभागाकडे तक्रार देऊ शकतात. त्यानंतर जर त्यांचं त्यांच्या खात्याने ऐकलं नाही किंवा त्यांची तक्रार सोडवली नाही तर ते अतिरिक्त आयुक्तांकडे सुद्धा तक्रारी करतात आणि त्या तक्रारी

0: तर आमच्याकडेच येतात कामगार कल्याण विभागाकडे, पाहणी करतो की या तक्रारीत किती तथ्य आहे,
1: शहानिशा
0: केली जाते आणि जर त्यात काही आढळलं आम्हाला तर आम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो की बाबा याच्यावर अन्याय होतोय किंवा हे तुमचं चुकतंय, याचं पेमेंट चुकीचं आहे किंवा यांना झालेली शिक्षा चुकीची आहे, तर आम्ही त्या खात्यांना कळवतो, त्याप्रमाणे कारवाई होते.
1: आणि कामगार सुद्धा खुलेपणाने तुमच्यापर्यंत?
0: खुलेपणाने म्हणजे डायरेक्ट माझं दार सर्वांसाठी ओपन आहे, सर्व डायरेक्ट माझ्याशी येतात, जसे खाते प्रमुख येतात इतर अधिकारी येतात त्याचप्रमाणे कामगारांना सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये डायरेक्ट येण्यासाठी आम्ही सूट.
1: हे झाले स्थायी कर्मचारी. आपले अस्थायी कर्मचारी जे असतात ते कॉन्ट्रॅक्ट लेबर खाली येतात, म्हणजे कोणीतरी एक कॉन्ट्रॅक्टर असतो तो सप्लाय करतो आपल्याला हे मनुष्यबळ.
0: बरोबर.
1: तर त्यांचं किमान वेतन असेल किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी असेल किंवा त्यांच्या हजेरीविषयीच्या अडचणी असतील त्याविषयी कसं आपण लक्ष ठेवतात?
0: याबद्दल आमच्याकडे कामगार कल्याण विभागाने 8 उपकामगार अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की पुणे महानगरपालिका ही एकमेव अशी संस्था आहे, शासकीय संस्था आहे की या कंत्राटी कामगारांची काळजी घेण्यासाठी काम करते. कारण आमच्या विभागामार्फत जे कंत्राटी कामगार नेमलेले आहेत, ठेकेदारामार्फत जे कामगार नेमलेले आहेत, त्यांनी दिलेले सर्व फायदे आमच्या विभागाकडून तपासणी केल्याशिवाय त्यांना बिलच अदा केलं जात.
1: अच्छा.
0: आणि हा सर्वात मोठा लाभ आहे की आमच्या महानगरपालिके थ्रू, म्हणजे जर एखाद्या कंत्राटी कामगारांचे त्यांनी वेतन कमी दिले असेल तर आम्ही त्या संबंधित खात्याला ते कळवतो की बाबा हे त्यांनी कमी दिलेले आहे ते द्या आणि आम्ही पुढील बिलापूर्वी ते तपासतो परत की यांनी त्यांना ते फायदे दिलेले आहेत किंवा नाहीत. त्यामध्ये ईएसआय असेल, ईपीएफ असेल, मिनिमम वेजेस असेल, त्यांची हजेरी असेल, त्यांचं वेतन रजिस्टर, ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात, ऑनलाईन तपासल्या जातात. ठेकेदारांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर स्वतः कंत्राटी कामगार आमच्या ऑफिसला येऊन तक्रार सांगतात की साहेब माझा एवढं पीएफ कापायला पाहिजे होता परंतु त्यांनी तो कापलेला नाही, माझ्या अकाउंटला एवढेच पैसे भरलेले आहेत. तर आम्ही त्या संबंधित ठेकेदारांना बोलवून किंवा त्या खात्यांना बोलवून आम्ही ते सांगतो की या पूर्तता करून घ्या आणि त्या पद्धतीने ते पूर्तता करून घेतात. दरवर्षी वॉर्ड ऑफिस लेवलला म्हणजे क्षेत्रीय कार्यालयाच्या लेवलला त्या त्या ठिकाणी कामगारांची तपासणी केली जाते आणि ज्या ज्या कामगारांना काही व्याधी असतील तर त्यांना त्या स्पष्ट केल्या जातात. दुसरी गोष्ट, पुणे महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहे सर्वांना, सर्वांच्या तपासण्या त्या ठिकाणी मोफत होतात, त्यामुळे त्याबद्दल आमचे कर्मचारी जागृत आहेत आणि ते स्वतःच्या तपासण्या वेळोवेळी करून घेतात.
1: सर, या सगळ्या कामाशिवाय आपण आणखीन एक काम करता, ते आहे माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत नोडल ऑफिसरचं काम. ते धरून म्हणजे आत्ताच्या या कामाचा तुमचा लोड किंवा कामाचं स्वरूप लक्षात घेऊन या कामाकडे कसं लक्ष दिलं जातं आणि माहितीचा अधिकार हे लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीनं आपलं कार्य कसं चालतं?
0: नोडल अधिकारी, माहिती अधिकाराचं नोडल अधिकारी म्हणून काम करताना एक सिनियर क्लार्क आम्ही नेमलेला आहे की जे नॅशनल पोर्टल जे आहे माहिती अधिकाराचं, त्याच्यावरचे ज्या आमच्याकडे तक्रारी येतात त्या संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब वर्ग केले जातात, अर्जांच्या अनुषंगाने पाठपुरावा घेतला जातो. त्याचबरोबर की काही लोक आमच्याकडे तक्रारी पण करतात की आम्ही अर्ज केला आहे परंतु आम्हाला माहिती मिळत नाहीये, तर त्याची आम्ही सोय केलेली आहे की आम्ही प्रत्येकाला पत्र देतो स्वतः आणि त्या खात्याला कळवतो आणि ते संबंधी जे तक्रारदार आहेत किंवा जे माहिती मागणारे अर्जदार आहेत त्यांनाही आम्ही पत्र देतो की आम्ही तुमचा अर्ज, तुमची तक्रार पुढे पाठवलेली आहे, जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही परत एकदा सांगू शकता. मलाही त्यांच्याकडून फोन येतात बऱ्याच लोकांकडून, तर मी पर्सनली माझ्या माणसांना बोलवून त्या व्यक्तींशी त्या खात्यांशी मी चर्चा करत असतो. त्याचबरोबर आम्ही वेळोवेळी आमचे जे जनमाहिती अधिकारी आहेत किंवा अपील अधिकारी आहेत की त्यांच्याबद्दल सुद्धा सुसंवाद करण्यासाठी आमची प्रशिक्षण प्रबोधिनी स्वतंत्र आहे, त्या प्रबोधिनीमार्फत विविध विषयांचं जसं प्रशिक्षण दिलं जातं तसं माहिती अधिकाराचं देखील प्रशिक्षण दिलं जातं. अनेक वेळा यशदा जी आहे आपली यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी, त्यांचे पण तज्ज्ञ येऊन आमच्या इथे सर्व माहिती अधिकारी जनमाहिती अधिकारी यांना प्रशिक्षण देत असतात, जेणेकरून हे जे माहिती अधिकाराचं काम आहे हे सुकर आणि लवकरात व्हावं. परंतु मला एक अशी खंत वाटते की माहिती अधिकार कायदा हा लोकांसाठी केलेला आहे.

0: जनतेसाठी केलेला आहे की शासकीय माहिती ताबडतोब त्यांना उपलब्ध व्हावी. परंतु ती माहिती देत असताना अनेक अडथळे लोकांना येतात, शासकीय कर्मचाऱ्यांना पण त्याचा त्रास होतो किंवा नागरिकांना पण त्याचा त्रास होतो. की सर्वात जास्त माहिती ही तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली पाहिजे. जास्तीत जास्त माहिती जर तुम्ही वेबसाईटवर अपलोड केली,
1: स्वयंस्फूर्तीने लोकांसाठी माहिती खुली केली
0: तर जास्त अर्ज येणार नाहीत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता माहिती अधिकाराचा आपण ऐकतो की गैरवापर मोठ्या प्रमाणावर होतोय, हे आपण ऐकतो आणि दरवेळेस ह्याच गोष्टी समोर येतात की माहिती अधिकाराचा त्रास होतोय. तर याबाबत माझं असं म्हणणं आहे की माहिती अधिकार हा लोकांच्या हितासाठी आहे, लोकांनी त्याचा योग्य वापर सुद्धा करणं आवश्यक आहे. लोकांसाठी माहिती अधिकार कायदा कशासाठी आहे की शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवायच्यात. आता समजा नळ कनेक्शन असेल, एखादा इमारत बांधायची असेल कोणाला, तर त्याच्यासाठी अर्ज कुठे करायचा, त्याचे खर्च किती येतो, या गोष्टी नागरिकांनी मागितलं पाहिजे. एखादी इमारत जर आपल्याला बांधायची असेल तर त्याच्यासाठी किती कालावधी लागतो, त्याला कुठली कागदपत्र लागतात, कुठली मान्यता लागते, या गोष्टी त्यांनी मागितल्या पाहिजेत. एखादं काम करत असेल त्या कामाबद्दल माहिती मागितली पाहिजे. परंतु हल्ली ट्रेंड असा आहे की मी एखादं काम तुम्हाला सांगायचं शासकीय अधिकाऱ्यांना आणि मग त्यांनी ते काम समजा त्याच्याकडून नाही झालं किंवा ती नियमात बसत नसेल तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध त्याची पर्सनल माहिती मागून त्याला टॉर्चर केल्यासारखं काम करायचं.
1: असं करता कामा नाही.
0: अशी मला सर्वांना एक विनंती राहील की आपलं जे काम आहे त्या कामाबद्दल त्यांनी माहिती अधिकार केला पाहिजे. शासनाचे उपक्रम आहेत त्याच्याबद्दल माहिती घ्या, शासनाचं काम आहे त्याच्याबद्दल माहिती घ्या. पण पर्सनल व्यक्तीला जाऊन बदनाम करणं किंवा व्यक्तीची माहिती मागवणं, त्याच्याबद्दल अपशब्द बोलणं, या गोष्टी यातून टाळल्या गेल्या पाहिजे.
1: 20-25 हजार कर्मचाऱ्यांच्या बरोबर काम करताना आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत ही पुणे महानगरपालिका आहे, याच्याबरोबर मध्यभागातून जाणारी नदी आहे, जवळपास मोठे डोंगर आहेत, त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये लोकसंख्येची घनता अत्यंत मोठी झालेली आहे. पुणे हे शिक्षणाच्या दृष्टीनं केंद्र भारतभरात मोठं होत असल्यामुळे आणि फार महत्वाच्या संस्था या भागात असल्यामुळे देशभरातून या ठिकाणी आणि तसं बघायला गेलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठमोठी माणसं, शिक्षणतज्ञ, शिकणारी मुलं एकत्रित होत चाललेली आहेत. या घनतेमुळे सामाजिक प्रश्नही वाढतात. अगदी साधा घन कचऱ्याचा प्रश्न म्हटला आपण, साथ रोग म्हटलं किंवा डिझास्टर काही जे येतं, आपत्ती, कधी आग लागलेली असेल, कधी पूर आलेला असेल, कधी भूकंपासारख्या गोष्टी असतील, या सगळ्यांना तोंड देत असताना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोधैर्य कायम राहावं, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि त्यासोबतच त्यांच्यावरती डिपेंडंट असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सुरक्षा मिळावी या दृष्टीनं मुख्य कामगार कल्याण अधिकारी म्हणून आपण जे काम करताय महानगरपालिकेमध्ये खूपच कौतुकास्पद आहे. याशिवाय आपण दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षा आणि विकास बोर्डावरती विभागीय अध्यक्ष म्हणून जे काम करताय की जे या 8 जिल्ह्यांमध्येही ते आपल्याला प्रकाश दिसणार आहे, तर त्या दृष्टीनं हे सगळं काम करताना आपल्याला अधिक ऊर्जा मिळावी, अधिक लोकाभिमुख, अधिक कामगाराभिमुख आपल्याकडनं काम व्हावं अशी आमची शुभेच्छा. आज आपण आमच्याशी बोलायला आला त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.
0: नमस्कार. धन्यवाद.
2: आताच आपण मुख्य कामगार अधिकारी कामगार कल्याण विभाग महानगरपालिका पुणे नितीन केंजळे साहेब यांची विक्रांत मंडपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: श्रोते हो, कामगार सभा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. सायंकाळचे 6:55 झाली आहेत.
1: गजानना गणराया धीवंदु तुज मोरया. गजानना गणराया.
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणनायका।
1: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ, या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला। पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही तर कॅमेरा हातात घेतला, प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी।
2: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो।
3: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को कि मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो।
2: मी या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे।
1: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेरा मागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत। तेव्हा नक्की ऐका, दिनांक 12 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही।

फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगजी अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यानंतर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीचा पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घेणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत वाशी इथं सिडको प्रदर्शनी केंद्रात पर्यावरण आणि हवामान बदल विभागानं आयोजित केलेल्या पर्यावरणपूरक महागणेश मूर्ती कार्यशाळेत बोलत होते. गणेश मूर्तीची उंची वाढत असल्यानं त्या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवाव्या लागतात. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे आणि रंगांमुळे जलस्रोत खराब होत आहेत असं ते म्हणाले. आध्यात्मिक विचारांमध्ये सर्वाधिक महत्व पर्यावरणाला पंचमहाभूतांना दिलं आहे. या पंचमहाभूतांचं संरक्षण आणि संवर्धन केलं तरच आपल्याला जीवन मिळेल असं आवाहन त्यांनी केलं. या कार्यशाळेची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये पावसाचं प्रमाण असमान राहिलं असून राज्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 82% पाऊस झाला आहे. कोकण विभागात पावसाची स्थिती तुलनेनं समाधानकारक आहे. मात्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात पावसाची तूट कायम आहे. पुणे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी आहे असं कृषी विभागानं कळवलं आहे. त्यामुळे काही भागात शेती आणि पाणी उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दुष्काळग्रस्त भागांचं तातडीनं सर्वेक्षण करून त्यानंतर नियमानुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महसूल कृषी आणि ग्रामविकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करणार आहे असं त्यांनी सांगितलं.
1: पावसाने दडी मारली आहे, पिकं करपलेले आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचं सर्वेक्षण करावं, त्या शेतमालाचं सर्वेक्षण करावं आणि आवश्यक जी एनडीआरएफ एडीआरएफ च्या नियमाप्रमाणे नुकसान भरपाई आहे
0: सूचना. दरम्यान राज्यातल्या शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारनं तातडीनं दुष्काळ जाहीर करावा आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात केवळ पदवी मिळवणं पुरेसं नाही तर विद्यार्थ्यांनी सातत्यानं नवी कौशल्य आत्मसात करायला हवीत असं प्रतिपादन राज्यपाल आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 127व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. या सोहळ्यात 6 सुवर्णपदकं 1,000,000+ पदवी प्रमाणपत्र 446 पीएचडी आणि 2 एमफिल प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतींच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतींबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यावर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 दिवसांच्या कालावधीत उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं वॉरंटी वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल.

जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. राज्याच्या ग्रामीण भागात आज बैलपोळा उत्साहानं साजरा होत आहे. यवतमाळच्या पोस्टल मैदानावर नगरपरिषदेनं बैलपोळा भरवला होता. सहभागी लोकांनी पारंपरिक खेळ खेळत झडत्या म्हटल्या. उत्कृष्ट बैलजोड्यांना बक्षिसं मिळाली. भंडाऱ्यातही पोळ्यानिमित्त बैलांची पूजा केली आणि बैलांचं औक्षण केलं. परभणी जिल्ह्यात यावर्षी कोरडा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाही मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा झाला. हिंगोलीतही महिनाभरापासून पावसानं दडी मारल्यानं दुष्काळाचं सावट आहे, तरीही शेतकरी हा सण उत्साहात साजरा करत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही श्रावणी पोळा दुष्काळाच्या सावटाखाली साजरा करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 गट ब आणि क पूर्व आणि मुख्य परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी विशेष तपास पथकामार्फत करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. मुंबईत आंदोलक परीक्षार्थींसोबत चर्चेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. या परीक्षांच्या गुणपत्रिकांची पुनर्तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा, अन्न सुरक्षा अधिकार या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची फेरतपासणी करण्याचे निर्देश MPSC देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्यातल्या नोंदणीकृत डॉक्टरांना आता आपल्या वैद्यकीय व्यवसायाच्या जागी KYD अर्थात नो युअर डॉक्टर या माहितीची अधिकृत QR कोड प्लेट लावणं बंधनकारक झालं आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेनं काल ही अधिसूचना जारी केली. वैद्यकीय परिषदेनं उपलब्ध करून दिलेली KYD प्लेट डॉक्टरांनी यावर्षीच्या 31 ऑक्टोबरपर्यंत लावणं आवश्यक असल्याचं परिषदेनं म्हटलं आहे. गुजरातमधल्या वनतारा इथून माधुरी हत्तीण कोल्हापूरच्या नांदणी मठाकडे मार्गस्थ झाल्याचं शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज सांगितलं. गेल्या वर्षी या हत्तीणीला वनतारा प्रकल्पात पाठवलं होतं. त्यानंतर झालेल्या कायदेशीर प्रक्रियेनंतर सर्वोच्च न्यायालयानं तिला नांदणी मठाच्या सुपूर्द करण्याचा निर्णय दिला होता. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मुंबईतला प्रस्तावित मोर्चा निश्चित असून समाजबांधवांनी एकत्र येण्याची तारीख 12 सप्टेंबर रोजी जाहीर करू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज केली. सरकारचं प्रतिनिधीमंडळ आपली भेट घेईल याची आपण वाट बघत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज 13वा दिवस आहे. धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यातल्या अर्थेशिवारात काल संध्याकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. शिरपूर पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून बिबट्या जेरबंद होईपर्यंत मजुरांना शेतात कामासाठी पाठवू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढं पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. उपांत्य फेरीत आता भारताच्या मुलींच्या संघाची लढत कोरिया आणि मलेशिया यांच्यातल्या सामन्यात विजयी होणाऱ्या संघाबरोबर होईल. भारताचा मुलांचा संघ आधीच उपांत्य फेरीत पोहोचला आहे. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य फेरीतला पहिला

0: हा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात अनेक ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गणेश मूर्तींच्या वाढत्या उंचीमुळे वाढणाऱ्या पर्यावरणाच्या समस्यांकडे लक्ष देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. एमपीएससीच्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेतल्या घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे राज्य सरकारचे आदेश. राज्य सरकार दुष्काळग्रस्त भागांचं सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. आणि कुख्यात गुंड अबू सालिम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:52 आणि 52 सेकंद झाले आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण झालं. धोरणात्मक पातळीवर मालवाहतूक, उद्योग व्यवसायांची समृद्धी, रोजगार या आणि अशा महत्वाच्या पैलूंच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचं महत्व आपण आजच्या वृत्तविशेषमधून जाणून घेणार आहोत. श्रोते हो, रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण आणि वेगवान दळणवळण हा कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा पाया मानला जातो. याच दिशेनं वाटचाल करत राहण्याचा निर्धार केलेल्या आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या 326 किलोमीटर लांबीच्या 3 महत्वाच्या टप्प्यांचं राष्ट्रार्पण केलं. यासाठी तब्बल 20,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केला गेला आहे. या समर्पित कॉरिडॉरमुळे एकाच मालगाडीतून 250 पेक्षा जास्त ट्रकां इतका माल अत्यंत वेगानं वाहून नेता येणार आहे. सुमारे 1504 किलोमीटर लांबीचा हा पश्चिम कॉरिडॉर महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात या राज्यांमधून जाणार आहे. या मार्गावरून धावणाऱ्या डबल स्टॅक मालगाड्यांमुळे मालवाहतुकीची क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याच पार्श्वभूमीवर या कॉरिडॉर विषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूया.
1: वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर जवळपास 1600 किलोमीटरचा कॉरिडॉर आहे. उत्तर प्रदेश पासून JNPT पर्यंत अनेक राज्यातनं जाणारा हा कॉरिडॉर आहे. 1,30,000 कोटी रुपये खर्च करून या कॉरिडॉरचं काम पूर्ण झालंय. त्यामुळे वेस्टर्न पोर्ट जो आपला आहे किंवा वेस्टर्न सी जे आहे आपला, त्यावरनं होणारा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याकरता आता डेडिकेटेड रेल्वे लाईन आपल्याला प्राप्त झाली आहे. या डेडिकेटेड लाईनमुळे आपल्या कार्गोचं स्पीड वाढणार आहे. जिथे आपल्याला 3 दिवस लागायचे तिथे 12 तासामध्ये आता कार्गोची मुवमेंट होणार आहे. आणि पहिल्यांदा देशामध्ये कंटेनरवर कंटेनर अशा पद्धतीची ट्रेन तयार करण्यात आली आहे. जवळपास 1 किलोमीटर लांब ही ट्रेन आहे, म्हणजे 1 ट्रेन 250 ट्रकचा माल घेऊन जाऊ शकते इतक्या प्रमाणात या ट्रेनची कॅपॅसिटी केली आहे. त्यामुळे प्रदूषण वाचणार आहे, डिझेल पेट्रोलचा खर्च वाचणार आहे, गती वाढणार आहे. सगळ्यात महत्वाचं उद्योगाच्या क्षेत्रामध्ये भारतासमोरचं सगळ्यात मोठं संकट असं होतं की सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट मध्ये भारतामध्ये 14% त्याची कॉस्ट लागायची आणि चीनमध्ये 7% लागायची. मोदीजींनी गेल्या 10 वर्षात 14% ती 10% आणली, पण आता या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे ती 60% आपण आणू शकू आणि चीनशी आपण कॉम्पीट करू शकू. याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या JNPT पोर्टला होणार आहे. आणि पहिल्यांदा आता JNPT पोर्ट पुढच्या 2 वर्षामध्ये 10,00,000 TEU म्हणजे मिलियन प्लस TEU हँडल करणारा देशातला पहिला पोर्ट होणार आहे. एकूणच उद्योगाकरता, व्यापाराकरता आणि रोजगार निर्मिती करता एक प्रचंड मोठी भेट मोदीजींनी आपल्याला दिली आहे. जपान सरकारच्या जायकाने याच्यामध्ये मदत केली आहे, त्यांचे मी आभार मानतो आणि विशेषतः मोदीजींचे आणि रेल्वे मंत्री मोदींचे मी आभार मानतो.
0: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचा सुमारे 178 किलोमीटरचा भाग आपल्या रायगड, ठाणे आणि पालघर या 3 जिल्ह्यांमधून जाणार आहे. स्वाभाविकपणे राज्यातल्या सर्वच क्षेत्रातल्या मालवाहतुकीवर दूरगामी सकारात्मक परिणाम घडून येणार आहे. यासाठी राज्यात 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूकही केली गेली आहे. या कॉरिडॉरमुळे देशातल्या सुमारे 55%

टक्के कंटेनर हाताळणाऱ्या JNPT बंदराची क्षमताही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. यासोबतच आगामी वाढवण बंदरालाही भक्कम रेल्वे जोडणी मिळाल्यानं महाराष्ट्र हे जागतिक पातळीवरचं एक प्रमुख रसद पुरवठा केंद्र म्हणूनही उदयाला येईल. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या उद्योग व्यवसाय क्षेत्राचा विकास, अर्थकारण, रोजगार या अनुषंगानं या कॉरिडॉरचा राज्याला

0: असो वा वाहनांचे सुटे भाग, औद्योगिक उत्पादन असो वा कंटेनरमधून जाणारा निर्यातीचा माल, या संपूर्ण मालवाहतूक साखळीला आता मिळाली आहे एक स्वतंत्र रेल्वे वाहिनी, अर्थात पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग। नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मालवाहतूक मार्गाचे उद्घाटन झाले। वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अर्थात WDFC, JNPT, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण ते दादरी असा 1506 किलोमीटरचा मार्ग आता पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे। या मार्गाचा महाराष्ट्रासाठी होणारा फायदा आपण पाहूया। महाराष्ट्राची ओळख केवळ औद्योगिक राज्य नाही तर देशातील महत्त्वाचे सागरी प्रवेशद्वार असलेले राज्य म्हणूनही आहे। नवी मुंबईतील JNPA अर्थात JNPT हे देशाच्या महत्त्वाच्या कंटेनर बंदरांपैकी एक। आता या बंदराला उत्तर भारतातील औद्योगिक पट्ट्याशी थेट जोडणारी स्वतंत्र रेल्वेवाहिनी उपलब्ध झालेली आहे। म्हणजेच बंदर, रेल्वे, उद्योग, बाजारपेठ ही संपूर्ण साखळी अधिक वेगवान होण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे। WDFC मुळे महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड या सर्व भागातील औद्योगिक केंद्रांना उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि गुजरात येथील बाजारपेठांशी अधिक सक्षम जोडणी मिळणार आहे। आज बंदरावर आलेला माल पुढे नेण्यासाठी रस्ते आणि रेल्वे या दोन्ही मार्गांचा वापर होतो। मात्र रेल्वेच्या विद्यमान मार्गावर प्रवासी गाड्या आणि मालगाड्या एकाच पायाभूत सुविधा वापरतात, त्यामुळे मालवाहतुकीला विलंब होतो। ह्याच समस्येसाठी मालवाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे मार्गिका तयार करण्यात आलेली आहे। मालवाहतुकीचे नियोजन अधिक निश्चित करता येते। मोठ्या क्षमतेच्या लांब पल्ल्यांच्या मालगाड्या चालवणे शक्य होते। हे रेल्वेच्या स्वतंत्र मालवाहतूक मार्गाचे फायदे होय। एखाद्या भागात चांगली रेल्वे आणि रस्ते जोडणी झाली की तिथे केवळ वाहतूक वाढत नाही तर उद्योगधंदेही उदयास येतात। WDFCA आसपास लॉजिस्टिक पार्क, गोदामे, कंटेनर डेपो, कोल्ड स्टोरेज, ट्रक टर्मिनल, पॅकेजिंग केंद्र, वितरण केंद्र अशी विकसित होण्याची शक्यता आहे। WDFCमुळे महाराष्ट्रात नवीन उद्योगधंदे उदयास येण्याची शक्यता आहे। याचा फायदा केवळ परकीय गुंतवणुकीलाच नाही, स्थानिक रोजगारांना देखील मिळणार आहे। उदाहरणार्थ पालघरमधील एखादा छोटा उद्योग ऑटोमोबाईलचे सुटे भाग तयार करतो आणि ठाणे रायगडमधील एखादा उद्योग अभियांत्रिक उपकरणे तयार करतो। माल तयार झाला की ह्या दोन्ही बाजारपेठांना आता थेट मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे। यामुळे वाहतूक वेळ कमी होईल, तसंच खर्चही कमी होईल आणि छोट्या उद्योगांची स्पर्धात्मकता वाढते। एकूणच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजे MSME क्षेत्रासाठी WDFC महत्त्वाचा ठरू शकतो। याचा फायदा केवळ कारखान्यांना मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील कांदा, द्राक्ष, डाळिंब, फळे, भाजीपाला आणि प्रक्रिया केलेली कृषी उत्पादने देशाच्या दूरवरच्या बाजारपेठेत पोहोचण्यासाठी मालवाहतूक महत्त्वाची ठरणार आहे। शेतातून बाजारपेठेपर्यंत प्रवास जितका कार्यक्षम तितकी शेतमालाची नासाडी कमी करण्याची आणि बाजारपेठ वाढवण्याची संधी आहे। गोदामात काम करणारे कर्मचारी, कंटेनर हाताळणारे कर्मचारी, ट्रक चालक, दुरुस्ती, देखभाल सेवा, पॅकेजिंग, हॉटेल आणि खाद्य व्यवसाय, लॉजिस्टिक कंपन्या अशा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी यामुळे निर्माण होऊ शकतात। एकूणच काय, मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान रेल्वे मार्गांवरील मालगाड्यांचा ताण कमी होणार आहे। WDFC म्हणजे केवळ दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग नाही, तो महाराष्ट्राच्या बंदरांना देशांच्या बाजारपेठाशी जोडणारा आर्थिक दुवा आहे। तो उद्योगांना नवी बाजारपेठ देणारा मार्ग आहे। तो शेतमालाला दूरच्या ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी आहे। तो लॉजिस्टिक, गोदाम आणि पूरक उद्योगांसाठी गुंतवणुकीचे नवे क्षेत्र आहे। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मालवाहतुकीचा वेग वाढवणारा हा मार्ग महाराष्ट्राच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती देऊ शकतो। महाराष्ट्राची बंदरे, महाराष्ट्राचा उद्योग, महाराष्ट्राचा शेतकरी आणि देशाची बाजारपेठ या सगळ्यांना जोडणारा हा नवा आर्थिक मार्ग ठरण्याची क्षमता पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमध्ये आहे, अर्थात WDFCमध्ये आहे। एका वाक्यात सांगायचं झालं तर WDFC हा मालवाहतुकीचा मार्ग नव्हे तर महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाचा नवा महामार्ग आहे।
1: श्रोते हो, पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर बरोबरच केंद्र सरकारनं पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरचंही नियोजन केलंय। धोरणात्मक पातळीवर हे दोन्ही कॉरिडॉर देशाच्या उद्योग व्यवसायात तसंच आर्थिक प्रगतीचा प्रमुख आधार ठरणार आहेत। रसद पुरवठा व्यवस्थापनाचा खर्च कमी झाल्यानं स्वदेशी उत्पादनाला चालना मिळून आयातीवरचं अवलंबित्वही कमी होऊ शकेल। कृषी, ऊर्जा, कोळसा, पोलाद आणि खनिज यासारख्या महत्वाच्या क्षेत्रांच्या पुरवठा आणि मूल्य साखळीला अधिक बळकटी येईल। रोजगार तसंच प्रादेशिक आर्थिक विषमता दूर होणं या दृष्टीनंही याचा सकारात्मक परिणाम घडून येईल। अशाच धोरणात्मक मुद्द्यांच्या अनुषंगानं या कॉरिडॉरचा देश

0: देशाला होणाऱ्या लाभाविषयी अधिक सांगतायत रेल्वे पायाभूत सुविधांचे अभ्यासक आणि पत्रकार महेश चेमटे.
1: पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्ग अर्थात WDFC देशाच्या अर्थकारणाला, मूल्य साखळीला आणि रोजगाराला धोरणात्मक बळ देणारा हा निर्णय. मालवाहतूक वेगाने झाली तर केवळ माल बाजारपेठेत लवकर पोहोचत नाही तर त्यासोबत संपूर्ण अर्थव्यवस्थेला वेग प्राप्त होतो. कच्चा माल कारखान्यात वेळेत पोहोचतो, कारखान्यात तयार झालेला माल बाजारपेठेत जलद पोहोचतो, निर्यातीचा माल बंदरापर्यंत वेळेत पोहोचतो आणि ग्राहकापर्यंत उत्पादन पोहोचण्याचा कालावधी कमी होतो. अर्थात या संपूर्ण चक्राला वेग देण्याचे काम देशभरात आता WDFC करणार आहे. मालवाहतुकीसाठी रस्त्याच्या तुलनेत रेल्वे मार्ग कधीही सोयीस्कर. रेल्वे वाहतुकीमुळे मालवाहतुकीचा खर्चही कमी होतो. मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी झाला तर भारतीय उत्पादनांच्या देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढते. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमध्ये जास्त वजनाची आणि लांब पल्ल्याची वेगवान मालगाडी चालवण्याची क्षमता आहे. डबल स्टेक म्हणजे डबल डेकर मालगाडीचेही नुकतेच उद्घाटन झाले आहे. माल वाहतुकीचा आता वेग वाढणार आहे आणि कमी वेळेत अधिकाधिक माल इच्छित स्थळी पोहोचण्यास मदत होणार आहे. ऊर्जा, कोळसा, पोलाद, खनिजे, यंत्रसामग्री आणि औद्योगिक कच्चा माल यांची पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम झाली आहे तर देशांतर्गत उत्पादनाला अधिक चालना मिळू शकते. देशातच कच्चा माल उपलब्ध करून घेणे, त्याचे उत्पादन करणे आणि तयार वस्तू देशाच्या विविध भागात पोहोचवणे, ही साखळी जितकी मजबूत तितकी आयातीवरील अनावश्यक अवलंबित्व कमी करण्याची क्षमता अधिक. याच माध्यमातून मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत आणि देशांतर्गत उत्पादन वाढीच्या उद्दिष्टांना पायाभूत सुविधांचे बळ मिळू शकते. मालवाहतूक मार्गाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे विविध क्षेत्रांना जोडणारी मल्टी सेक्टर सप्लाय चेन. शेतीमाल, कोळसा, वीज, खनिज प्रक्रिया, कच्चा माल आणि तयार उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे, या प्रत्येक टप्प्यावर वाहतूक महत्वाची असते. कृषी, ऊर्जा, पोलाद, खनिज उत्पादन आणि निर्यात या सर्व क्षेत्रांना एकाच व्यापक लॉजिस्टिक साखळीचा फायदा मिळू शकतो असे काम डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे शक्य झाले आहे. देशातील अनेक प्रमुख रेल्वे मार्गावर प्रवासी आणि मालगाड्या एकाच मार्गाचा वापर करतात, त्यामुळे मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडॉर निर्माण करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. देशात हरित वाहतुकीकडे महत्वाचे पाऊल आणि या संपूर्ण प्रक्रियेत पर्यावरण मुद्दा महत्वाचा आहे. मोठ्या प्रमाणावर माल रस्त्याऐवजी विद्युतीकृत रेल्वेने वाहून नेला गेला तर रस्त्यावरील ट्रक, वाहतूक इंधनाचा वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होऊ शकेल. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे 3 दिवसात पोहोचणारा माल या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरमुळे काही तासात मुंबई ते दिल्ली सहज पोहोचणार आहे. एकूणच पाहता WDFC हा केवळ रेल्वे प्रकल्प नाही तर तो देशाच्या लॉजिस्टिक व्यवस्थेचा कणा मजबूत करणारा प्रकल्प आहे, उद्योगांच्या मूल्य साखळीला वेग देणारा प्रकल्प आहे, कृषी आणि उत्पादन क्षेत्राला बाजारपेठेशी जोडणारा प्रकल्प आहे. देशभरात 2 DFC कार्यरत होत आहेत, ईस्टर्न DFC आणि WDFC. DFC मुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतातच, शिवाय हरित कमी कार्बन वाहतुकीच्या देशाला नवा मार्ग उपलब्ध होत आहे. WDFC मुळे केवळ मालवाहतुकीचा स्वतंत्र मार्ग म्हणूनच नव्हे तर देशाच्या आर्थिक विकासाला गती देणाऱ्या राष्ट्रीय पायाभूत सुविधेच्या रूपात पाहणे आवश्यक आहे. मालाचा वेग वाढला तर उद्योगाचा वेग वाढतो, उद्योगाचा वेग वाढला तर अर्थव्यवस्थेचा वेग वाढतो आणि याच वेगाला दिशा देणारा WDFC अर्थात वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आहे. विकसित भारताच्या वेगवान, सक्षम आणि शाश्वत अर्थव्यवस्थेकडे जाणारा हा महत्वाचा मार्ग आहे.
0: श्रोते हो, या समर्पित मालवाहतूक रेल्वे कॉरिडॉरच्या माध्यमातून देशानं रसद पुरवठा व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांनी एका नव्या युगात प्रवेश केला असून यामुळे विकसित भारताच्या संकल्पालाही मोठं बळ मिळालंय हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन विजया सहजराव.

0: सायंकाळचे 7:30 वाजलेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बांधवांनो, सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए
2: कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा,
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी,
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम या विषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत।
7: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण कृषी विज्ञान केंद्र कोजवाडील डहाणू जिल्हा पालघर या कृषी विज्ञान केंद्रातर्फे विविध उपक्रम राबवले जात असतात। आपल्याकडे महाराष्ट्रात बरीच अशी कृषी विज्ञान केंद्र आहेत की ज्यांच्याकडनं विविध उपक्रम हे राबवले जातात, त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा विकास होईल, त्यांची शेती समृद्ध कशी होईल आणि एकूणच त्यांचं उत्पन्नाचा जो स्रोत आहे तो सुद्धा कशा प्रकारे वाढेल, या सगळ्या दृष्टीने या कृषी विज्ञान केंद्रांचं योगदान हे खरंच खूप मोठं आहे। तर आज आपण या कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल डहाणू जिल्हा पालघर या केंद्राचं कसं योगदान आहे, त्यांनी काय काय उपक्रम राबवले आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा खरंच खूप चांगला फायदा झाला आहे, या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत। ही सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर विलास जाधव सरांना। विलास जाधव सर हे कृषी विज्ञान केंद्र डहाणू जिल्हा पालघर इथे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। सर, कार्यक्रमात आपलं स्वागत।
8: नमस्कार।
7: नमस्कार सर। आता कृषी विज्ञान केंद्र कोजवाड हिल हे जे आहे, तर या केंद्रा संदर्भात आधी तुम्ही काय माहिती द्याल?
8: कृषी विज्ञान केंद्र ही एक देश पातळीवरची कृषी तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसार करणारी प्रभावी यंत्रणा म्हणून ओळखली जाते।
7: बरोबर।
8: 1974 ला पहिलं कृषी विज्ञान केंद्र पॉंडेचेरीला स्थापन झालं।
7: अच्छा।
8: ते तामिळनाडू अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत होतं।
7: बरं।
8: पद्दुचेरी त्या आताचं नाव। त्यानंतर भारतातलं दुसरं कृषी विज्ञान केंद्र हे महाराष्ट्रात डहाणू तालुक्यात कोजवाड येथे याची स्थापना झाली 1976 ला, आणि त्यांचं व्यवस्थापन

0: क्षेत्र आहे.
1: बरोबर
2: बरोबर. पालघर जिल्हा हे आदिवासी बहुल आहे, म्हणजे जवळजवळ 60% अधिक लोक तिथे आदिवासी, विशेषतः जव्हार, मोखाडा, त्यातले 8 तालुके जे आहेत पालघर जिल्ह्यातले, त्यातले मुख्यतः 4-5 तालुके आहेत ते पूर्ण आदिवासी
1: बहुल आहे,
2: आदिवासी बहुल आहे. त्यामुळे त्यांचं एकूणच जमिनीचं मर्यादा आहे, तंत्रज्ञानाचं अवलंबन कमी असतं त्यांच्याकडे, सोयी सुविधा नसतात, आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती नसते, तिथपर्यंत मुळात पोहोचतही नव्हतं. तर अशा कंडिशनमध्ये कृषी विज्ञान केंद्राने कामाची सुरुवात केली. पूर्ण आता पालघर जिल्ह्यात आपलं कृषी विज्ञान केंद्र चांगल्या रीतीने काम करत आहे, देश पातळीवर चांगल्या रीतीने कार्याचं उल्लेखनीय काम केल्याचं त्याला आपण प्रशंसा म्हणतो,
1: तशी
2: ही वरच्या स्तरावरून पण.
1: इतकं जुनं हे कृषी विज्ञान केंद्र आहे आणि सुरुवातीपासूनच तुम्ही त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे सगळ्यांनी,
2: आणि तो भागच एवढा आदिवासी बहुल आहे. एक तर तिथे शेतीचं उत्पादन कमी आहे, त्यानंतर तिथे पाण्याची कमतरता आहे जवार मोखाड्या सारख्या अतिदुर्गम भागामध्ये, त्यानंतर तिथल्या आदिवासी फॅमिली आहे त्यांचं कुपोषण आहे, महिलांचं कुपोषण, लोकांना दुसरा ऑप्शन नाही शेतीशिवाय, त्यामुळे तिथे बेरोजगारी आहे, असे अनेक प्रश्न त्यावेळी होते आणि आजही त्यातले आहेत नाही असं नाही. मग त्या प्रश्नांवर काय करता येईल हे कृषी विज्ञान केंद्राने त्यावेळी त्यांचा अभ्यास केला आणि त्यानुसार मग आपल्या कार्याची दिशा आम्ही ठरवली आणि मग शेतीचे वेगवेगळे प्रयोग घेत गेलो.
1: सर, आता आपण नाविन्यपूर्ण उपक्रम राबवता, तर भात शेतीसाठी असे कुठले प्रयोग आहेत की ते तुम्ही केले?
2: अगदी चांगला प्रश्न आहे, कारण भात हा सगळ्यात महत्वाचा पीक आहे आपल्या पालघर जिल्ह्यातला. पूर्वी शेतकरी त्याची रोपवाटिका करत होता, तो अतिशय टीडीएस जॉब होता, म्हणजे पुष्कळ त्याला श्रम करावा लागायचा, म्हणजे डिसेंबर पासून त्याची तयारी करायची, म्हणजे ते राब ज्याला म्हणतो आपण, रोप तयार करायचं, तो राब करण्यासाठी त्या घरातल्या महिला रात्रंदिवस तो पालापाचोळा गोळा करायचा, मग एकूणच बायोमास गोळा करायचा, शेण गोळा करावं लागायचं आणि ती रोप वाटिका राब करून तयार करायची. मग असा हा सगळा श्रमाचा वेळेचा भरपूर त्याला वेळ लागतो. मग ह्या सगळ्यावर आम्ही एक भाताची ट्रे रोपवाटिका म्हणून आम्ही एक तंत्रज्ञानाचा प्रचार प्रसार त्या भागामध्ये केला.
1: बरोबर.
2: आणि त्या माध्यमातून ट्रे रोपवाटिका म्हणजे एखाद्या ट्रे मध्ये, छोट्याशा ट्रे मध्ये चाळलेली माती वाळू यांचं मिश्रण करून ती चांगल्या रीतीने पसरवायचं आणि वरती भाताचे दाणे टाकायचे, चांगले सुधारित जातीचे, आणि 14 दिवसात त्याचं रोप तयार होतं. आणि ते कसं आपल्या शेड मध्ये बाहेर कुठे ठेवायचं, म्हणजे पाऊस जास्त पडला कमी पडला ह्याचा काही त्याचा संबंध नाही, तर आपल्या एखाद्या शेड मध्ये आपण ती रोपवाटिका करू शकतो आणि कमी कालावधीमध्ये कमी बियाणं लागतं त्याला आणि त्या मार्फत तो शेती ते करू शकतो आणि त्यातही ते बियाणं, त्याचं तयार झालेलं रोप जे आहे ते ट्रान्सप्लांटर म्हणजे एक लावणी यंत्राच्या सहाय्याने लावू शकतो, म्हणजे एकूणच
1: वेळेची बचत
2: झाली आणि भात शेतीमध्ये यांत्रिकीकरण ह्याला ती जोड मिळते आणि त्यातनं चांगल्या रीतीने त्यांचं वेळ, श्रम, पैसा सगळं वाचतं. आणि ट्रे रोपवाटिकेचं तंत्रज्ञान खरं तर जव्हार मोखाड्याच्या शेतकऱ्यांनी, जे आम्ही अशिक्षित आणि कमी शिकलेलेच म्हणतो, पण त्यांनी हे तंत्रज्ञान चांगलं स्वीकारलंय. तर याचा प्रचार प्रसार आणखी इतर जिल्ह्यात झाला, इव्हन तो वाडा तालुक्यामध्ये पण चांगलं यांत्रिकीकरणाचं काम चांगल्या रीतीने प्रचार प्रसार झालाय. त्यासाठी कृषीरत्न अनिल पाटील हे पण चांगल्या पद्धतीने त्या भागात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

0: त्यांचं पण योगदान याच्यामध्ये आहे आणि या कृषी विज्ञान केंद्रासोबत हे प्रगतशील शेतकरी हातात हात घालून काम करत आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला खरी मदत होते. तर हे एक भातशेतीमध्ये आमचं चांगलं काम आम्ही सांगू शकतो.
1: म्हणजे चालूच
0: आहे, यावर्षी तर क्षेत्र वाढलेलं आहे.
1: सर आता त्या भागामध्ये म्हणजे पालघर या भागामध्ये अल्पभूधारक किंवा अत्यल्पभूधारक असे शेतकरी बरेच आहेत,
0: अगदी.
1: तर मग त्यांच्यासाठी असे काही खास उपक्रम आपण घेतले?
0: हो, आमची सुरुवात जी झाली ती अशा शेतकऱ्यांची निवड झाली. त्यांना घरी गरज असते, तंत्रज्ञानाची गरज असते, प्रशिक्षणाची गरज असते, सगळ्या गोष्टीची, म्हणजे जे जे तांत्रिक माहिती आहे त्या सगळ्या गोष्टीची त्यांना गरज असते. आणि असे गरजू शेतकऱ्यांना आपण त्या त्या गावाचा त्यातल्या संपूर्ण जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा थोडं सर्वेक्षण केलं आणि त्यांना कोणती गरज आहे हे बघितलं आणि त्यानुसार एक आम्ही वाडगुळ शेती हा एक संकल्प त्यावेळी राबवलेला. वाडगुळी म्हणजे काय की त्यांच्याकडे जी छोटीशी जागा आहे 5-10 गुंठे जी काय असेल त्या जागेमध्ये लाईव्ह फेन्सिंग करायचं पूर्ण. आणि म्हणजे त्याला खर्च नाही, लाईव्ह म्हणजे जिवंत कुंपण, एखाद्या साबरचं किंवा काटेरी वनस्पतीचं कुंपण किंवा जे जुनी कापड असतात असं कापड लावून ते कुंपण करायचं आणि त्याच्यामध्ये थोडस भाजीपाला लागवडीचं त्यांना प्रशिक्षण देतो. म्हणजे वडगुळ शेती हा उपक्रम त्यावेळी कृषी विज्ञान केंद्राने चांगल्या रीतीने राबवला. जे अल्पभूधारक आहेत बरं, त्यांच्याकडे पाण्याची सोय नसेल तर अशा वेळी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या सहकार्याने तिथे पाण्याची सोय केली, म्हणजे जिथे नदीच्या बाजूचं असेल ओहळ्याच्या बाजूची जागा असेल तर तिथे मोटर लावून त्यांना दिली आणि लिफ्टने पाणी आपण त्या शेतीला चांगल्या पद्धतीने कसं देता येईल ही सुरुवात आम्ही वाडगुळ शेती ही संकल्पनेला सुरुवात झाली. त्यामार्फत त्यांचा भात शेतीबरोबरच भाजीपाला किंवा भातानंतर भाजीपाला हे त्यांना खऱ्या अर्थाने ज्यांची पाण्याची सोय नव्हती त्यांना पाण्याची सोय झाली, जे बाहेर जात होते ते थोडेसे शेती करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची आवड त्यातनं निर्माण झाली. वाडगुळ फार्मिंगमुळे 4 पैसे मिळायला लागले, म्हणजे भाजीपाला विक्रीतून आहारात पण चांगला भाजीपाल्यांचा समावेश झाला आणि पाण्याची सोय झाल्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांची शेतीचं क्षेत्र आहे ते पण वाढायला ह्या वाडगुळ फार्मिंगने मदत झाली. ज्यांच्याकडे पाण्याची सोय नव्हती किंवा काय नव्हतं अशा वेळेसाठी आम्ही 3 पिकांचं चक्र ही एक संकल्पना त्यावेळी माननीय डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून ती तयार झालेली होती. म्हणजे भात शेती झालं, भात शेतीनंतर कमी पाण्यावर कडधान्य आणि नंतर मग वैशाखी मूग सारखं, एकूणच भात आणि कडधान्य ही अशी परस्पर पूरक एक पद्धती आम्ही 3 पिकांचं चक्र या संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण उपक्रमातून राबवली. त्यामुळे भाताचं उत्पादन वाढलं, भात शेतीचं उत्पादनाबरोबर जमिनीचा जी सुपीकता आहे ती वाढायला या कडधान्याच्या पिकातून आपल्याला मदत झाली. एक चांगल्या रीतीने ज्याला क्रॉप रोटेशन म्हणतो ते या 3 पिकांच्या चक्रामार्फत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उत्पादन आणि उत्पन्न वाढायला मदत झाली आणि जमिनीचा सुपीकता वाढायला मदत झाली. तर असं एक 3 पिकांचं चक्र आम्ही एक उपक्रम चांगला राबवला होता.
1: पण आता सर आता सध्या म्हणजे कशी हे आहे त्याची,
0: आता ह्या 3 पिकांचं चक्र जे आहे त्याच्यात काही शेतकरी आहेत वाडा विक्रमगडमध्ये ते करतात आणि जव्हार मोखाडा याच्यामध्ये वाडगुळ शेती, डहाणू मध्ये वाडगुळ शेती अजून काही प्रमाणात चालू आहे. आता त्याच्यात थोडं बदल की ह्या काळानुरूप त्यांनी काही ड्रीप पद्धती अवलंबल्या सिंचनासाठी, त्यामुळे
1: आधुनिकतेकडे आता ते
0: अगदी
1: बरोबर. सर आता जे नवीन कुठलं जे पीक असेल तर त्याचं तंत्रज्ञानाचा प्रसार केलेला आहे का?
0: हो
1: आपल्या कृषी विज्ञान
0: अगदी हे सांगायला खरं तर मला आवडेल की सुरुवातीला आम्ही जेव्हा बघितलं की आपल्याकडे पडीक जमीन जास्त आहे मग अशासाठी आम्ही त्यांच्याकडे नैसर्गिकरित्या उगवतात शिंदी म्हणून झाड आहे, खजरीचं ज्याला आपण स्थानिक भाषेमध्ये म्हणतो, शिंदीच्या लागवडीचं तंत्रज्ञान तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं आणि त्यातून त्या पडीक जमिनीचा विकास करणं शक्य झाला. म्हणजे आमच्याकडे त्यावेळी चांगली नर्सरी पण होती, त्या नर्सरीमध्ये शिंदीची झाडं होती तर शिंदी झाडं भरपूर प्रमाणात जवळजवळ 4-1 लाख झाडं आम्ही पूर्ण पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा, महाराष्ट्रात इतर ठिकाणी बारामती सारख्या ठिकाणी आम्ही ते शिंदीचा प्रचार प्रसार केला. म्हणजे आपल्या ठाणे जिल्ह्यात किंवा पालघर जिल्ह्यात शिंदीतून समृद्धी खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची होऊ शकते आम्ही दाखवून दिलं. त्यातनं शेतकरी भातशेतीच्या बांधावर पण शिंदी लागवड केली, बांधावर जे काही जागा आहे त्या जागेत शिंदीचं काय तसा मोठा पसारा फार मोठा असतो असं नाही, त्यामुळे खालच्या पिकाला धोका नाही किंवा त्रास नाही, चांगल्या पद्धतीने बांधावर त्याची लागवड होते, पडीक जागेत लागवड केल्यामुळे एक वेगळा उत्पन्नाचा स्रोत त्या शेतकऱ्याला विशेषतः आदिवासी शेतकऱ्यांना मिळाला असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातनं तो निरा जी म्हणतो

0: जे उत्कृष्ट पेय आहे पोषक पेय आहे तर खादी ग्रामोद्योगला निरा विक्री करतात आणि त्यातनं थोडंफार उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळतं. त्यामुळे शेंदी लागवड आम्ही त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण थोडस वळवलं त्या शेतकऱ्यांना तर ते शेतकरी करतात त्या भागातले ते अजूनही काही करतात.
1: सर आता जलसंधारण आहे किंवा मृदसंधारण आहे तर यासाठी काही नवीन उपक्रम आपल्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे राबवलेत का?
0: हो हो, आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत डॉक्टर जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून भूपृष्ठ विहीर ही संकल्पना आपण राबवली होती आणि त्यातनं जवळजवळ कोसबाडच्या परिसरातच 101 विहिरी बांधून दिलेल्या होत्या. मग यातनं झालं काय की पावसाळ्यात जे पाणी आहे ते शंकूच्या आकारासारखी विहीर आम्ही तयार करून दिली त्या लोकांना आणि ते पाणी पावसाचं पाणी खाली झिरपत जायचं. म्हणजे पाणी अडवा पाणी झिरवा म्हणजे जास्त मुरवायचं पाणी मध्ये आणि ते मुरलेल्या पाण्यावर पुढचं पीक भातानंतरचं कडधान्यासारखं म्हणजे ओलितावर येणारं जी पीक आहेत अशी पिकं किंवा आणखी इतर काही कमी कालावधीची पालेभाजीसारखी पिकं ती घेऊन म्हणजे उदाहरणार्थ दुसरी पालेभाजी असेल किंवा कडधान्य किंवा तेलवर्गीय पिकं उदाहरणार्थ तीळ असेल कारळ असेल किंवा इतर काही पिकं सूर्यफूल सारखी ती अशी पिकं घेण्यासाठी चांगल्या रीतीने प्रवृत्त केलं ह्या भूपृष्ठ विहिरीच्या माध्यमातून. म्हणजे येणारं पावसाचं पाणी अडवण्याचं काम या ठिकाणी केलं. त्याचबरोबर आम्ही अजून प्रशिक्षण पण देतो की ह्या जलसंधारण मृदसंधारण त्यासाठी कंट्रोल बंड ट्रेंचेस सलग समतल चर तर असे उपक्रम जव्हार मोखाड्यासारख्या याला आम्हाला जोड मिळाली ती दीपक फाउंडेशन ही एक संस्था मोखाड्यामधली तर त्यांच्या माध्यमातून आम्ही चांगल्या रीतीने समतल चर आहे कंटूर बंडिंग आहे मातीचं संवर्धनाचे भूपृष्ठ विहीर सारखे तर हे उपक्रम आपण राबवला. खर तर भूपृष्ठ विहीर ही पहिली सुरुवात आहे आणि आता त्याचं सुधारित रूपांतर सांगायचं झालं तर शेततळं ती सुधारित रूपांतर म्हणजे आता शेततळं मोठ्या प्रमाणात ज्याला मागेल त्याला शेततळं अशी तर सरकारची योजनाच आहे. त्यामुळे याचा प्रचार प्रसार खरी सुरुवात ती होती आणि त्यातून आता चांगलं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढायला सुरुवात झाली. पाणी संवर्धनासाठी चांगली मदत झाली. त्याचबरोबर आम्ही नवीन रूप वॉटर हार्वेस्टिंग ते पण आम्ही आता लोकांपर्यंत पोहोचवायचं काम प्रशिक्षणाच्या माध्यमातून रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम आम्ही आता कृषी विज्ञान केंद्रामार्फत राबवतोय.
1: सर आता आपण बघतो की कुपोषणाची समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत असते. कुपोषण निर्मूलनासाठी काही उपक्रम आपण राबवलेत का?
0: हो, कृषी विज्ञान केंद्राने पहिल्यापासूनच तिथला आदिवासी शेतकरी आहे आदिवासी घटक आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. बरेच सामाजिक प्रश्नांच्या माध्यमातून हा आपल्याला सांगता येतो. कुपोषण त्या भागात भरपूर आहे. महिला बघितल्या तर त्या कुपोषित दिसतात. आयनचं प्रमाण फार कमी दिसतं. लोहाचं कमतरता आहे. अॅनेमिक दिसतात. ही जर लोक सुदृढ राहिली तरच आपली शेती चांगल्या पद्धतीने करतील. ती लहान मुलं सुदृढ झाली तर ते भविष्यातील एक सुदृढ बालक सुदृढ नागरिक म्हणून आपण सांगू शकतो. सगळ्यांचं आरोग्य सुधारलं पाहिजे. यांच्या आहारात थोडा भाजीपाला गेला पाहिजे. इतर काही जीवनसत्व आधारित गेलं पाहिजे. तर यासाठी आम्ही सकस

0: त्याला सुधारित दिली, त्यातनं फळं चांगली मिळत आहेत खायला. म्हणजे एकूणच आहारामध्ये फळांचा समावेश झाला, भाज्यांचा समावेश झाला, आहारात थोडा बदल झाला. आपण डायट डायव्हर्सिटी म्हणतो ते आपल्याला या न्यूट्रिशन गार्डन मधून दिसायला लागलं आणि त्यातनं त्यांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना आम्ही लाल तांदूळ जो आहे त्याचा सुद्धा प्रचार प्रसार प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून, जो रत्नागिरी सात आहे तो सुद्धा आहारामध्ये आता लोक वाढते आणि चव चांगली आहे त्या भाताला, त्यामुळे लोक अशा गोष्टीकडे आता वाढतायत. तिथल्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. डॉक्टर एम एस स्वामीनाथन फाउंडेशन जे चेन्नईला आहे त्यांच्या सहकार्याने आम्ही जवळजवळ वर्षाकाठी 500 फॅमिलीज मध्ये हे गार्डनची संकल्पना राबवत होतो 2023 पर्यंत, आणि चांगल्या रीतीने याला प्रतिसाद संपूर्ण पालघर जिल्ह्यातून मिळाला आणि त्या लोकांचं आरोग्य सुधारायला मदत झाली. किंबहुना अतिरिक्त भाजीपाला विकून त्याला 4 पैसे महिलांना मिळू लागले आणि त्याच्यामध्ये आम्ही आता अळंबी समावेश केला, ज्याच्यामध्ये प्रथिन जास्त आहे, प्रोटीनचा चांगला स्रोत म्हणून अळंबीचा आहे, तर अळंबीचा सुद्धा त्या पोषण घटकामध्ये समावेश केला आणि आता अळंबी लागवडीकडे महिला घरच्या घरी अळंबी पिकवतात आणि त्याचा आहारात समावेश करतात आणि काही प्रमाणात विक्री पण करतात. तुमची उपजीविका संरक्षण आणि पोषण संरक्षण या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यात आणि अन्न सुरक्षा पोषण सुरक्षा आपण चांगल्या रीतीने त्या ठिकाणी उपक्रम राबवतोय.
1: नक्कीच सर, आता आपल्याकडे जो युवा

0: आहे तो मोठा आहे. म्हणजे आपण बघतो की बेरोजगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. अशा युवा वर्गासाठी काय उपक्रम आपण राबवतो?
1: अगदी बरोबर आहे, कारण तिथे मुळातच ही समस्या आहे की शेती एक शेती, दुसरं ऑप्शन नाही. मग ह्या शेतीपूरक व्यवसायाचा त्यांना एखादं मॉडेल दिलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, तर त्यातनं बेरोजगाराची थोडी जी समस्या आहे ती कमी करता येईल.
0: बरोबर.
1: म्हणजे कृषी उद्योजक व्हा, कृषी उद्योजक होण्यासाठी आम्ही त्यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून एक मोटिवेट केलं तिथल्या प्रत्येक त्या भागातल्या युवकांना. मग त्यासाठी कुक्कुटपालन सारखा उपक्रम आहे, शेळीपालन सारखा उपक्रम आहे, त्याचबरोबर रोपवाटिका आहे, इतर मधुमक्षिका पालन आहे, असे जे शेतीपूरक व्यवसाय आहेत त्याकडे त्या लोकांचा कल आम्ही वळवला. आणि आज प्रत्येक जिल्ह्यातले तालुक्यातले युवक आज कृषी उद्योजक म्हणून नावारूपास चांगले आलेले आहेत. एक दोन उदाहरणं सुद्धा मला सांगायला आवडतील की निकिता पाटील म्हणून एक युवती आहे, महिला आहे, एक छान नर्सरीचं तिनं मॉडेल उभं केलेलं आहे. म्हणजे पालघरच्या जवळच तिचं ते मॉडेल उभं आहे आणि एक महिना तिचं प्रशिक्षण आम्ही कोसबाडला घेतलं होतं. आज ती वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरीज फळांची दर्जेदार कलम पुरवते, लोकांना चांगले विक्री करते, भाजीपाल्याची रोपं बनवते, किंबहुना ती लँडस्केप गार्डनिंगची कन्सल्टंट पण आहे. आणि एकूणच तिनं चांगलं त्यातनं अर्थार्जन, उच्च शिक्षित असून सुद्धा नोकरी न करता हा पर्याय शेतीपूरक व्यवसाय म्हणला. किंबहुना असे नर्सरीचे बरेच युवक आपल्या कृषी विज्ञान केंद्रातनं तयार झाले. त्याचबरोबर मगाशी जर सांगितलं अळंबी महिला चांगल्या रीतीने 50 बचत गट जी संकल्पना आहे ती आम्ही खऱ्या अर्थाने ह्या बेरोजगारीसाठी म्हणजे वुमन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो, महिला सबलीकरण, त्यासाठी आम्ही कृषी उद्योजक होण्याचा एक उपक्रम त्यांच्या सगळ्यांसाठीच राबवला. 50 बचत गट अळंबीचं उत्पादन घेत आहे चांगल्या रीतीने. पालघर जिल्ह्यात ही मशरूम मुवमेंट ज्याला म्हणतो ती खऱ्या अर्थाने आमच्या केंद्रामार्फत चालू झाली आणि 4 पैसे अधिकचे त्या महिलांना मिळत आहेत. त्याचबरोबर कुक्कुटपालन आहे, आमचे काही बचत गट करतात, युवक करतायत, त्यामुळे एक उत्पन्नाचं साधन त्यांना मिळालं. म्हणजे रोजगार देण्याची क्षमता खरी शेती क्षेत्रातच आहे ह्या माध्यमातून आपण सांगू शकतो. आणि युवक आज स्वतःच्या पायावर उभे आहेत. काही युवक जे आमच्याकडनं प्रशिक्षण घेऊन गेले ते निश्चितपणे मार्केटिंगचं चांगलं नॉलेज त्यांना असेल तर ते चांगलं यश ते संपादन करतात. त्यांचं नेटवर्क जास्त आहे. आज समाज माध्यम जास्त लोक उपयोगात आणतात, जे विक्रीचे स्रोत तयार करतात
0: ऑनलाइन जे विक्री आहे
1: तर त्यातनं जैन जी म्हणतो आपण ते लोक चांगल्या रीतीने ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करतात. आणि जे युवकाचं खऱ्या अर्थाने विक्री ज्याची स्ट्रॉंग आहे तो चांगलं यातनं पैसे कमवतो. असे आदिवासी युवक पण भरपूर लोक आहेत जे मत्स्य शेतीत चांगलं काम करतायत, वेगवेगळे व्यवसाय आहेत.
0: त्या भागामध्ये चिकूचं पीक पण मोठ्या प्रमाणात, हल्ली चिकूवर प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवणं,
1: चिकूचे जवळजवळ 140 पदार्थ बनवणारे आमच्याकडच्या प्रगतशील महिला शेतकरी आहेत. तर त्यापासून प्रेरणा घेऊन आणि कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण घेऊन काही बचत गट बनवत आहेत. म्हणजे एक त्याचं उदाहरण सांगायला मला आवडेल की साई समर्थ महिला बचत गट आहे. ज्या महिलांनी कधी शहरात पाय ठेवला नव्हता, बोलणं चालणं त्यांना जमत नव्हतं, आज ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये पण विक्री करतायत जे चिकूचे पदार्थ. म्हणजे चिकू चिप्स असेल, चिकू लोणचं, त्यानंतर चिकू पावडर, असे पदार्थ ते आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये जाऊन विकतायत. फार मस्त काम त्या महिला बचत गटाचं चालू आहे. याला कृषी विज्ञान केंद्राचं प्रशिक्षण छान झालं. आमचा फॉलोअप पण तेवढाच असतो, नुसतं आम्ही प्रशिक्षण देऊन
0: सोडून दिलं असं नाही
1: की त्यांचं कुठपर्यंत काम आहे. दर 2 महिन्यांनी 15 दिवसांनी असं आपण त्यांच्याकडे जात राहतो की स्टेटस आता काय ट्रेनिंग घेतल्यानंतर. त्यामुळे लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन केव्हीकडे बघण्याचा.
0: म्हणजे काही अडचणी असतील तर ते तुम्हालाही कळू शकतं.
1: अगदी. जर काही अडचण असेल आणि काय वाटलं, समजा एखादा प्रॉडक्ट तयार करताना किंवा युनिट उभं करताना थोडस फायनान्सचा प्रॉब्लेम आला तर आम्ही लगेच सांगतो की ह्या एक संस्था आहे, तुम्ही जरा ट्राय करा. मग त्या संस्थेला थोडा अप्रोच होऊन त्यांच्या मार्फत आम्ही त्यानंतर तो बचत गट किंवा युवक असेल त्यांना आम्ही त्या संस्थेशी मार्केट कुठे असेल या सगळ्यांशी लिंकिंग चांगलं करून देतो, योजनेची सांगड त्याच्यामध्ये घालून देतो आणि तो ग्रुप चांगल्या रीतीने सक्षम, ते युवक कशा रीतीने सक्षम राहतील याकडे कटाक्षाने आम्ही बघतो. त्यामुळे याचा फायदा कृषी उद्योजक व्हा ही आज खऱ्या अर्थाने चळवळ आमच्या ह्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत चांगली सांगता येते आणि चांगला फायदा इथल्या लोकांना झालाय. इवन तो मधुमक्षिका पालन मध्ये सुद्धा योगदान कृषी विज्ञान केंद्राचं छान आहे. मधुमक्षिका पालन म्हणजे एकतर दुहेर उद्देशाने आम्ही करतो, शेतीचं उत्पादन वाढवणं आणि त्यांना 4 पैसे या मधाच्या विक्रीतून मिळतात. त्याचबरोबर आता पॉलिनेशनसाठी आम्ही मधाच्या पेट्या इतर

0: शेतकऱ्यांना सुद्धा देण्याचं लोकांना आवाहन करतोय. विशेषतः सूर्यफूलचा पीक आहे, तेलबिया वर्गातली पीक आहेत, भाजीपाल्यातली पीक आहेत, कलिंगडासारखी पीक आहेत, तर त्यासाठी परागीभवन जर झालं चांगलं तर उत्पादन चांगलं येतं. चांगलं संशोधन झालेलं आहे, 20-30% उत्पादन वाढतं. तर यासाठी आम्ही त्याकडे पण लोकांना वळवतोय. आणि स्टिंगलेस बी ज्याला म्हणतो छोटी, त्याचा प्रचार प्रसार आम्ही जास्त करतो. म्हणजे ती चावत नाही माशी, त्यामुळे तसं कोणी करू शकतं आणि तसं आपण लोकांना प्रवृत्त करतो. कोणत चांगला तिने कृषी विज्ञान केंद्राचं हे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे, त्याचा लोकांना शेतकऱ्यांना
1: म्हणजे या सगळ्या उपक्रमांना म्हणजे प्रतिसाद सुद्धा खूप चांगला मिळतोय असं आपण
0: सुंदर
1: म्हणजे महिला असतील, युवक असतील किंवा शेतकरी आहे, या सगळ्यांचा चांगला सहभाग तुम्हाला मिळतो.
0: त्याच्या जोडीला शासनाचे जे विभाग आहेत, कृषी विद्यापीठ आहेत, त्या सगळ्यांचा आम्हाला चांगला सपोर्ट, एक विश्वासाचं नाव ज्याला म्हणतो आपण, ते या कृषी विज्ञान केंद्राचं त्या भागात झालेलं आहे. कृषी विज्ञान केंद्रात होणारे जे प्रशिक्षण आहेत त्या प्रशिक्षणाचा, प्रात्यक्षिकांचा, प्रकल्पांचा सर्वांनी लाभ घ्यावा असं एक आवाहन करतो सगळ्यांना.
1: सर, एकंदरीतच या कृषी विज्ञान केंद्राचं खरंच योगदान खूप मोठं आहे शेतकऱ्यांसाठी. तुमचे जे विविध उपक्रम आता तुम्ही सगळे सांगितलेत, अजूनही तुम्हाला पुढे जे उपक्रम करायचे असतील त्यासाठी खूप शुभेच्छा देते मी.
0: धन्यवाद.
1: आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीने खरंच तुम्ही खूप मेहनत घेताय, कसं त्यांचा आर्थिक समृद्धता त्यांना येईल या दृष्टीने खरंच खूप मोठं असं काम कृषी विज्ञान केंद्राचं आहे. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय छान माहिती आणि तुमचे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्ही सांगितलेत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कृषी विज्ञान केंद्राचे नाविन्यपूर्ण उपक्रम याविषयी डॉक्टर विलास जाधव यांची सुवर्ण कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.
3: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का.
4: पुतला बोल रहे हैं?
3: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
4: मतलब?
3: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहाँ,
4: परम तो सभी डाले हैं.
3: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
4: सच है?
3: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
4: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
5: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसाईट 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल महिला टी ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट मालिका 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या उपांत सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन.

0: रात्रीचे 8:02 झाली आहेत आणि आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. यानंतर आपण रात्री 8:05 ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आणि त्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 11 सप्टेंबर 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल हळद पिकावरील रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संदीप बडगुजर यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: रात्रीचे 8:05 होत आहेत. आपण थोड्याच वेळात ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून, आणि या बातम्या आपण ऐकू शकाल रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर.
1: आकाशवाणी सुनील कांबळे बातम्या देत आहेत.

ठळक बातम्या. सुरक्षित शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा भारत पुरस्कृत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025 चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 मृत्यू. आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. भारत हा आंतरराष्ट्रीय कायदा, संवाद आणि बहुपक्षीय सहकार्याच्या पायावर उभ्या असलेल्या सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्राचा पुरस्कर्ता आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वैज्ञानिक माहितीचा वापर खुल्या पद्धतीनं आणि सचोटीनं मानवतेच्या कल्याणासाठी व्हावा, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. पॅरिस इथं सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेला ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. अंतराळ क्षेत्रातल्या भागधारकांची संख्या वाढत असताना लगेच मिळणाऱ्या लाभांपेक्षा दीर्घकालीन शाश्वततेवर आणि सर्वसमावेशकतेवर भर द्यायचं आवाहन त्यांनी केलं. वसुधैव कुटुंबकम हे भारताचं तत्व देशाच्या अंतराळ प्रवासातही दिसतं, असं सांगून चंद्रयान 3 आदित्य L1 ग्रुप कॅप्टन शुभांश शुक्ला यांचा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचा प्रवास आणि आगामी मोहिमांचा गौरवपूर्ण उल्लेख मोदी यांनी केला. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अंतराळ क्षेत्रात भारत आणि फ्रान्स यांच्यातलं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं आज 3 नवे करार करण्यात आले. उपग्रहांचं प्रक्षेपण, अंतराळ निगराणी आणि मायक्रो सॅटेलाईट तंत्रज्ञान या क्षेत्रातले हे करार आहेत. भारत युरोप संबंधांमध्ये जर्मनीची भूमिका अतिशय महत्वाची असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी फोनवर झालेल्या संवादादरम्यान केलं. जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धी प्रस्थापित करण्यात जर्मनी महत्वाचा भागीदार आहे, असंही ते म्हणाले. भारत आणि जर्मनीच्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनं हे दोन्ही देश धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करत राहतील, असं मोदी म्हणाले. नवी दिल्लीत येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या 18 ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताचा दौरा करणार आहेत. जवळजवळ 7 त्यांची ही भारत भेट असेल. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतील, अशी अपेक्षा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि आगा खान विकास नेटवर्क या स्वयंसेवी संस्थेचे प्रिन्स रहीम आगा खान यांची आज राष्ट्रपती भवनात भेट झाली. स्वयंसेवी संस्था सरकारसोबत भागीदारीत काम करून लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात याचा आढावा त्यांनी घेतला. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचीही भेट त्यांनी घेतली. पाणीपुरवठा, मलनिस्सारण, महिलांचे स्वयंसेवा गट, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात आगा खान विकास नेटवर्कनं केलेल्या कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत आरोग्यसेवा, कृषी, ग्रामीण विकास, युवा आणि महिला सक्षमीकरण याबाबत त्यांची चर्चा झाली. ई कॉमर्स संकेतस्थळांवर किमतीच्या पारदर्शकतेबाबतचे नियम अधिक कठोर करण्यासाठी सरकारनं ग्राहक संरक्षण ई कॉमर्स नियम 2020 सुधारणा केली आहे. त्यानुसार ई कॉमर्स संकेतस्थळांना आता सवलतीच्या किमतीबाबत पारदर्शकता राखणं अनिवार्य असेल. संकेतस्थळांना विविध प्रकारच्या सवलतींची घोषणा केल्यानंतर ती जाहीर करण्यापूर्वीच्या 30 कालावधीतली उत्पादनाची सर्वात कमी किंमत देखील जाहीर करावी लागेल. मार्केटप्लेस प्रकारच्या ई कॉमर्स कंपन्यांना उत्पादनाचा सर्वोत्तम वापर कालावधी किंवा वापरण्याची अंतिम तारीख यासारखी महत्वाची माहिती, तसंच वस्तू किंवा खरेदीची रक्कम परत करणं, वॉरंटी, वितरण आणि प्रत्यक्ष आर्थिक व्यवहार याबाबतचा तपशील जाहीर करावा लागेल. 1 जानेवारीपासून हे नियम लागू होणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. चीनमध्ये एका बंदरावर नांगरलेल्या मालवाहू जहाजावर लागलेल्या आगीत 25 मृत्यू झाला आणि 5 जखमी आहेत. या जहाजावर 42 खलाशी होते आणि त्यापैकी 12 सुरक्षितपणे बाहेर काढल्याचं

0: स्थानिक वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीय आणि अनिवासी भारतीयांना सुलभ व्हावं यासाठी आधारची यंत्रणा जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं UIDAIचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी सांगितलं. मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये ते आज बोलत होते. नवनवीन सुधारणा करण्यासाठी नियम आणि कायदे सोपे करण्याची गरज असल्याचं नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा म्हणाले. परवान्यांची मंजुरी, परवानगी, वारंवार करावं लागणारं नूतनीकरण थांबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारनं स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून यावर काम सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निर्माण होत असलेले धोके कमी करण्यासाठी वित्तीय तंत्रज्ञान उद्योगानं अधिक गुंतवणूक करण्याची गरज फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे उपाध्यक्ष विवेक अग्रवाल यांनी व्यक्त केली. सध्या वित्तीय तंत्रज्ञान क्षेत्रात भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. जागतिक पातळीवर वित्तीय क्षेत्राचं भवितव्य ठरवण्यात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले. पोर्तुगालनं भारताच्या ताब्यात दिलेला कुख्यात गुंड अबू सालेम याची सुटकेची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. प्रत्यार्पणाच्या अटींनुसार आपण भारतात 25 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा भोगली असून आपली सुटका करावी असं याचिकेत म्हटलं आहे. त्यावर निर्णय देताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या पीठानं सालेम याची तात्काळ सुटकेची मागणी करणारी याचिका अकाली आणि गैरसमजावर आधारित असल्याचं नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाचा गेल्या एप्रिल महिन्यातला आदेश कायम ठेवला. मुंबईत 1993 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी ठरलेल्या सालेम याचं प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंतर 11 नोव्हेंबर 2005 रोजी पोर्तुगालहून भारताकडे प्रत्यार्पण झालं होतं. सालेम याला फाशीची शिक्षा दिली जाणार नाही, तसंच त्याचा तुरुंगवास 25 वर्षांपेक्षा जास्त नसेल असं प्रत्यार्पणाच्या अटीत नमूद केलं होतं. एमपीएससीच्या गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025ची चौकशी करण्यासाठी SIT स्थापन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं. एमपीएससीच्या परीक्षार्थींसोबतच्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. आठवडाभरात हे निर्देश एमपीएससीला दिले जातील असं त्यांनी सांगितलं.
1: जर कोणी गडबड केली असेल तर त्याला वाचवायचं कारणच नाही. तो एमपीएससीचा अधिकारी असो का विद्यार्थी असो का दलाल असो, त्यामुळे ही जी काही रिचेकिंगची मागणी तुमची आहे ती मागणी आपण मान्य करू. दुसरं, आपण जर युनिव्हर्सिटीत पेपर देतो ते एमपीएससी पेपर देण्याला काही अडचणच नाही आहे. त्यामुळे तुमची जी मागणी आहे की RTI पेपर मिळाले पाहिजे आन्सरशीट, म्हणजे ही पण मागणी योग्य आहे आणि ती दिलीच पाहिजे असं माझं मत आहे. आम्ही सरकारच्या वतीनं एमपीएससीला त्या संदर्भातली जी काही सूचना आहे ती सूचना आपण करू.
0: याशिवाय अभियांत्रिकी, कृषी तसंच अन्न सुरक्षा अधिकारी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तोपर्यंत या परीक्षांच्या मुलाखती होणार नाहीत असं ते म्हणाले. माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी एमपीएससीला निर्देश दिले जातील असं ते म्हणाले. एमपीएससीच्या यंत्रणेत त्रुटी आहेत आणि त्या दुरुस्त करण्याची संधी मिळाली आहे. या दोषांसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. ज्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे असतील ते सादर करा, संबंधितांची चौकशी करू असं आश्वासन त्यांनी या विद्यार्थ्यांना दिलं. एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलं. महिला हॉकीमध्ये कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतानं आज पाकिस्तानचा 19-0 धुव्वा उडवत या स्पर्धेतला सर्वात मोठा विजय नोंदवला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. चीनमध्ये मोकी इथं झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यात भारतीय संघातल्या मुलींनी आज सुरुवातीपासून आक्रमक खेळ केला. 18 पेनल्टी कॉर्नर्स आणि 1 पेनल्टी स्ट्रोक मिळवत त्यांनी 19 गोल केले. पूजा मलिकनं 3 गोल करत हॅटट्रिक साधली. या आक्रमक पवित्र्यापुढे पाकिस्तानला एकही गोल करण्याची संधी मिळाली नाही. महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना बांगलादेशाविरुद्ध होत आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या 2 षटकांमध्ये 1-9 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सुरक्षित, शांततापूर्ण आणि शाश्वत अंतराळ क्षेत्रात भारत पुरस्कर्ता असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग नवी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार. ई कॉमर्स कंपन्यांना सवलती जाहीर केल्यावर महिनाभरातली किमान किंमतही जाहीर करावी लागणार. एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य आणि पूर्व परीक्षा 2025च्या चौकशीसाठी SIT स्थापन करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.

चीनमध्ये बंदरावर मालवाहू जहाजाला लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू आणि कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलींचा पाकिस्तानवर 19-0 विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात्रीचे 8:16 झाली आहेत. आता ऐकूयात लोकसंगीताचा कार्यक्रम. अंबादास काशीनाथ तेवरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा आता ऐकूया.

अंबादास काशीनाथ तिवरे आणि सहकारी यांनी सादर केलेला ऊर्जेचा पोवाडा आपण ऐकलात. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 वाजलेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम ऐकूया. कार्यक्रमात सुरुवातीला अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांची रचना.

संगीता काळे यांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. प्रकाश तांडेल यांची ही रचना होती आणि यशवंत क्षीरसागर यांचं संगीत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात ही रचना.

आकाशवाणी गायकवृंदाच्या समूह स्वरात ही रचना आपण ऐकलीत आणि याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो, रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या समाचार संध्या. यानंतर ठीक आपली भेट रात्री 10 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

फुर्सत के रात दिन बैठे रहे तसव्वुरे

आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍपचे कार्यक्रम. 11:11 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज रात्री 10:00 झालेल्या नोंदीनुसार आज दिवसभरात मुंबई आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा इथं 33 आणि सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज इथं 27 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 75 आणि सांताक्रूज इथं 81% होती. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश साधारणतः ढगाळ असेल. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कमाल तापमान 32 आणि किमान तापमान 27 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी विशेष सूचना नाही. वाऱ्याचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतितास असेल आणि तो 65 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आपण ऐकत आहात न्यूज ऑन एआर या मोबाईल ॲपवरचे कार्यक्रम. आता ऐकूया भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते मुरलीधर गोदे, संगीत होतं ऋषिराज यांचं. आता ऐकूया अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत.

आताच आपण ऐकलं अरुण दाते यांच्या स्वरातलं हे गीत. गीतकार होते शरदचंद्र मुक्तिबोध आणि संगीत होतं यशवंत देव यांचं. यानंतर ऐकूया रवींद्र साठे यांच्या स्वरातलं हे गीत.

रवींद्र साठे यांच्या स्वरातलं गीत आपण ऐकत होतात. गीतकार होते गजेंद्र आहिरे आणि संगीत होतं आनंद मोडक यांचं. यानंतर ऐकूया सी रामचंद्र यांच्या स्वरातलं हे गीत.

सी रामचंद्र यांच्या स्वरातलं हे शेवटचं गीत होतं. गीतकार होते अण्णा जोशी, संगीतकार नीलकांत अभ्यंकर. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम संपला. आता वेळ झाली आहे नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाची. या कार्यक्रमात ऐकूया बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांची. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया बालाराम प्रसाद यांनी बासरीवर वाजवलेला राग दुर्गा.